सुप्रभात श्रोते हो, 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणी रत्नागिरीचं हे मध्यम लहरी केंद्र आहे. त्याचप्रमाणे 101.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी रत्नागिरीची ही FM वाहिनी आहे. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 19 अश्विन शके 1948 अर्थात 11 ऑक्टोबर 2026. सकाळचे 5:58 झाली आहेत. आजच्या प्रातकालीन सभेत मी दीप्ती मुसळे आपलं स्वागत करते. आजच्या प्रातकालीन सभेला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता ठीक 6 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी गायलेली राजा भडे यांची भूपाळी, संगीतबद्ध केली आहे स्नेहल भाटकर यांनी.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना. गातात लता मंगेशकर आणि सहकारी.

कुमुद भागवत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राम मोरे यांचं बुद्धगीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे पारंपरिक हिंदी भजन. स्वरबद्ध केलं आहे अनुराधा पौडवाल यांनी.

0: मिनिटं झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा दैनंदिन सूचनापत्रांचा कार्यक्रम. कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात जनावरातील सर्पदंशावर उपाय याविषयीची माहिती, आणि वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, शेतामध्ये काम करताना शेतकऱ्यांना किंवा जनावरांना अनेकदा सर्पदंश होण्याची शक्यता असते. तुम्हाला माहितीच आहे की सापाच्या विविध अशा प्रजाती आहेत. त्यापैकी फक्त विषारी सापाच्या दंशामुळे मृत्यू होतो. नाग, मण्यार, घोणस, फुरसं, नागराज हे विषारी जातीचे साप आहेत. सापाचं मुख्य खाद्य उंदीर, बेडूक, पक्ष्यांची अंडी, टोळ, मासे, पाल हे आहेत. महत्त्वाचं म्हणजे साप हा मांसाहारी आहे. सापाला कान नसतात, त्यामुळे त्यांना ऐकू येण्याचा प्रश्नच येत नाही. सापाला विभागलेल्या जिभेच्या सहाय्यानं ध्वनिकंपनाची जाणीव होते. विषारी आणि बिनविषारी सापाची ओळख कशी पटवायची? तर बिनविषारी सापाच्या पाठीवरील खवले हे लहान असतात, पोटावरील खवले लांबट असतात आणि ते पूर्ण लांबीपर्यंत असतात. डोक्यावरचे खवले लहान असतात. धामण, अजगर, आंधळा, पाणसाप, सरपटली, गवत्यासाप हे बिनविषारी साप आहेत. तर विषारी साप हा फणा काढू शकतो. त्याच्या फण्यावर 10 असा आकडा असतो. मानेवर 2 ते 3 पट्टे असतात. घोणस सापाचं तोंड इंग्रजी व्ही आकाराचं असतं. नाग, कोबरा, घोणस हे विषारी साप आहेत. सर्पदंशावर प्रथमोपचार करताना दंश झालेल्या जागेच्या वरच्या बाजूला कपडा, दोरी, रुमाल, रबराची पट्टी, कमरेचा दोरा, गळ्यातला दोरा यानं घट्ट बांधावं. दंश झालेल्या ठिकाणी तीक्ष्ण हत्यारानं चिरा पाडाव्यात. ही जखम 1 सेंटीमीटर खोल जाणार नाही याची मात्र काळजी घ्यावी. जखमेवरचं रक्त शोषक पंप किंवा रबरी ड्रॉपरनं बाहेर काढावं. रक्त शोषून झाल्यानंतर जखम स्वच्छ पाण्यानं धुवावी. त्यानंतर पोटॅशियम परमॅग्नेटचे द्रावण त्यावर टाकावं. तातडीनं जनावराला पशुवैद्यकाकडून तपासून घ्यावं. संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिजैवकाची इंजेक्शनही द्यावीत. धनुर्वात होऊ नये याचीही काळजी घ्यावी. जनावरांमध्ये सर्पदंश होतो तेव्हा काही लक्षणं दिसून येतात. सर्पदंशाचा परिणाम हा सापाच्या जातीवर आणि आकारमानावर निगडीत असतो. तसंच चावा घेतलेल्या जनावराच्या कातडीची जाडी आणि त्वचेखाली असणाऱ्या चरबीवर सुद्धा अवलंबून असतो. दंश झालेल्या ठिकाणी दाताच्या खुणा दिसतात. दातांच्या व्रणातून रक्तस्राव होत असतो. दंश झालेल्या ठिकाणी आग होऊन सूजही येते. जनावर बेचैन होतं आणि पाय झटकतं. 3 पायांवर उभं राहतं. जनावरांच्या तोंडातून लाळ गळायला लागते. तोंडातून अर्धवट चावलेला चारा बाहेर पडतो आणि जिभेला लकवा बसतो. डोळ्याची पापणीसुद्धा सुजू शकते. डोळे उघडेच राहतात, परंतु पापण्या बारीक होत जातात. 2-3 तासानंतर श्वसनक्रिया कमी होते. श्वसनात अडथळा निर्माण होतो आणि जनावर बेशुद्ध पडतं. त्यानंतर जनावराचा मृत्यू होतो. मात्र मण्यार सर्पदंशाच्या ठिकाणी सूज येत नाही, आग होत नाही, परंतु जनावरांना चक्कर येते आणि जनावर खाली पडते. श्वास आणि हृदयाचे ठोके वाढतात आणि जनावर मृत्यूमुखी पडते. शक्यतो साप हा जनावरांचे पाय, तोंड आणि काही वेळेला कास किंवा शेपटीलाही चावतो. तर मंडळी, जनावरांना दंश झालेला साप हा कोणत्या प्रकारातला आहे हे वेळीच ओळखून त्यानुसार लवकरात लवकर जर उपाययोजना केली, पशुवैद्यकाचा सल्ला घेतला, तर नक्कीच सर्पदंशावर उपाययोजना करता येते आणि आपल्या जनावराचे प्राण वाचवता येऊ शकतात. बरं तर मंडळी, पुन्हा भेट आहेच पुढल्या कृषीवाणीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.
0: जनावरातील सर्पदंशावर उपाय याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये. या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. कृषीवाणीचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 2:02. श्रोतेहो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतासोबतच श्रोते हो मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 6:40

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसेच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये आपण दंत समस्या सांगितल्या लहान मुलांमधील आणि त्याची कारणं लक्षणं ही देखील सांगितली. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की याचं निदान कसं करायचं आणि मग निदानानुसार उपचार पद्धती काय असते.
1: अगदी. तर मागच्या भागात जसं आपण बोललो की कीड कशी लागते तसं ते आपण समजून घेतलं. तर कीड जेव्हा सुरू होते तर दातावर छोटे छोटे ठिपके येतात आणि त्याच वेळेस जर आपण डॉक्टरांना दाखवलं तर पुढे जाऊन ती कीड वाढत नाही. तर या पॉइंटला आपण एक फ्लोराईड ट्रीटमेंट जी असते ती करू शकतो. तर फ्लोराईड आपण एक वॉर्निश असतं किंवा फ्लोराईडचे असे जेल्स असतात जे डॉक्टर मुलांना लावतात आणि पुष्कळदा पेरेंट्सला आई वडिलांना प्रिस्क्राईब देखील करतात. तर फ्लोराईड ट्रीटमेंट ही फार महत्वाची ट्रीटमेंट आहे जेणेकरून ही जी कीड आहे ती पुढे वाढत नाही. आता जर आपण बघितलं की दातावर ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचे ठिपके असे आले आहेत तर आपल्याला या केसेसमध्ये फिलिंग करावे लागते. आता फिलिंग म्हणजे काय असतं तर कीड जिथपर्यंत गेली आहे दातात ती कीड आपण काढतो आणि त्या जागेवर तो गड्डा भरायला आपण टूथ कलर्ड सिमेंट ज्याला ग्लास आयनोमर सिमेंट म्हणतात किंवा पिटेन फिशर सीलंट म्हणतात अशी सिमेंट आपल्याला दातात भरावे लागतात. आणि जर कीड खूप जास्ती वाढलेली आहे आणि दाताच्या नसेपर्यंत गेली आहे लहान मुलांना दुखत आहे तो दात तर त्या केसेसमध्ये रूट केनाल ट्रीटमेंट करण्याची खूप गरज भासून येते. आणि पुष्कळदा अशा केसेसमध्ये खूप आई वडील म्हणतात डॉक्टर्सना की रूट केनाल करायची काय गरज आहे किंवा फिलिंग करायची काय गरज आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छिते की दात जरी दुधाचे दात असले तर त्याच्या खाली आपले परमनंट टूथबड्स असतात आणि दुधाचे दात जर किडले तर तिथून ती कीड परमनंट दातांना सुद्धा लागते. आणि पुष्कळदा हे परमनंट दात तोंडात जेव्हा येतात तेव्हाच ते असे काळपट होऊन येतात कारण की दुधाच्या दातांची आपण केअर व्यवस्थित घेतली नाही आहे. तर फिलिंग किंवा रूट केनाल ट्रीटमेंट आणि जर दात खूपच जास्ती खराब झालाय तर अशा केसेसमध्ये आपल्याला तो दात काढावा देखील लागतो. पण दॅट इज द लास्ट ट्रीटमेंट ऑप्शन. आणि दुधाचा दात पण जर आपण काढला तर तिथे जी स्पेस होते ती स्पेस आपल्याला तशी सोडता येत नाहीतर जे परमनंट दात आहे ते तिरपे तारपे येतात. तर त्या केसेसमध्ये एक स्पेस मेंटेनर नावाचं एक छोटंसं डिव्हाइस असतं तो डिव्हाइस आपल्याला लावावा लागतो आणि त्यामुळे परमनंट दाताला यायची व्यवस्थित स्पेस मिळते. आता हे झालं दात किडण्याचा ट्रीटमेंट. आता लेट अस टॉक अबाउट जे आपण क्राउडिंग बोललो म्हणजे जर दात तिरपे तारपे किंवा पुढे मागे असले तर एक ब्रेसेस म्हणून ट्रीटमेंट आपण सगळ्यांनी ऐकली असेल. ब्रेसेस म्हणजे काय की दात जे तिरपे तारपे असतात त्याच्यावर आपण तार लावतो आणि ह्या ज्या तारी असतात त्या वेगवेगळ्या मटेरियल्सच्या असतात. तर सगळ्यात कॉमन जे असतं ते स्टेनलेस स्टील असतं. दातावर आपण ब्रॅकेट्स लावतो आणि त्यावर ती स्टेनलेस स्टीलची वायर लावतो आणि दात आपण कम्प्लिटली सरळ करतो. तर जर दात एकदम पुढे असतील किंवा तिरपे तारपे असतील तर ते नॉर्मल व्यवस्थित एका लाईनमध्ये येतात. या ट्रीटमेंटला 1 ते 2 वर्ष लागू शकतात. इट इज अ नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट म्हणजे या ट्रीटमेंटमध्ये खूप जास्ती असं काही अग्रेसिव्ह ट्रीटमेंट आपण करत नाही. नॅचरल दातांनाच आपण व्यवस्थित लाईनमध्ये आणतो. आता ह्याच्यामध्ये सिरामिक ब्रेसेस पण आजकाल आले आहेत आणि एक लेटेस्ट जी ट्रीटमेंट आहे ते म्हणजे ट्रान्सपरंट आपण ज्याला म्हणतो अलायनर्स. तर हे अलायनर्स म्हणजे ट्रान्सपरंट ट्रेज असतात जे काही तासांसाठी आपल्याला घालावे लागतात आणि बोलताना पण हार्डली हे ट्रेज दिसत देखील नाही. आणि ही ट्रीटमेंट थोडी महाग असते पण दात ह्या ट्रीटमेंट पण पुष्कळशे सरळ आपण करू शकतो.
0: हा, तर या दोन मुख्य ट्रीटमेंट असतात असं म्हणावं लागेल. डॉक्टर दीपिका चंढोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसेच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे

सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत परिसर. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3.

नमस्कार. ऊर्जा निर्मितीसाठी पारंपरिक औष्णिक विद्युत ऊर्जा म्हणजेच कोळशाचा मोठ्या प्रमाणावर वापरासोबतच पाण्याचा देखील वापर अनेक वर्षांपासून केला जातोय. जलविद्युत निर्मिती म्हणजेच पाण्यापासून विजेची निर्मिती. साठलेल्या पाण्यामध्ये स्थितीजन्य ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी असते, तर वाहत्या पाण्यामध्ये गतिजन्य ऊर्जा ज्याला आपण डायनॅमिक एनर्जी असं म्हणतो ती असते. पाणी नेहमी उताराच्या दिशेने वाहत असतं आणि जेवढा उतार जास्त तेवढा या पाण्याच्या वाहण्याचा वेग जास्त असतो. पाण्यात असणाऱ्या या ऊर्जेचा वापर फार पुरातन काळापासून मानव करीत आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मोगल राजवटीत बांधलेली पाणचक्की ही बऱ्याच जणांना माहिती असेल. तिच्या सहाय्याने धान्य दळून सैन्यासाठी लागणारे पीठ त्यावेळी पुरवल्या जात असे. लोखंडी किंवा लाकडी पाती असणाऱ्या चक्रावर पडणाऱ्या पाण्यामुळे त्याला चक्राकार गती मिळून त्याला जोडलेली चक्की फिरत असे. या प्रकारामध्ये पाण्यातील गतिजन्य ऊर्जेचा प्रत्यक्ष वापर केलेला दिसतो. नंतरच्या काळात चुंबकीय क्षेत्रामध्ये असलेले तारेचे वेटोळे हलवल्यास किंवा फिरवल्यास चुंबकीय रेषा खंडित होऊन त्यातून वेटोळ्यातून वीज निर्मिती होऊ शकते असा क्रांतिकारी शोध मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने लावला. आणि मग मानवी जीवनात आमूलाग्र असे क्रांतिकारी बदल घडून येऊ लागले ते या जलविद्युत निर्मितीतून. जलविद्युत निर्मिती झाल्यानंतर हे पाणी शेतीत सोडले जाऊ लागले तेव्हा काही शेतकऱ्यांचा असा समज झाला की त्या पाण्यातून वीज काढून घेतल्यामुळे ते निकस निकृष्ट होते. परंतु हे चुकीचे आणि गैरसमजावर आधारित आहे. हळूहळू हा गैरसमज दूर झाला. आपल्या महाराष्ट्रात मुळशी वाळवण तसेच पश्चिम घाटात भीमपुरी भिरा या ठिकाणी अशा जलविद्युत निर्मितीला सुरुवात झाली. अर्थात यामुळे शेतकऱ्यांना सहज पाणी मिळण्यात थोडा त्रास व्हायला लागला. याशिवाय त्या परिसरातील वाढते उद्योग, झपाट्यानं बदलणारं वातावरण, या ठिकाणी आवश्यक नाही तिथेही शुद्ध पाण्याचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला लागलं. आणि त्यात भर पडली ती शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि जागतिक तापमानवाढ यांचीही. पिण्यायोग्य पुरेसं पाणी नागरिकांना पुरवणं ही जरी शासनाची जबाबदारी असली तरी स्वयंसेवी संस्था व नागरिकांची सहभागिता यांनी एकत्रित येऊन सर्वसमावेशक आराखडा आखणे हे गरजेचे आहे. आपल्या देशाला जलसुरक्षित म्हणजेच सेक्युअर वॉटर सेक्युअर कंट्री करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखावी लागेल. आपल्या पंतप्रधानांनी 4R मंत्र देशाच्या भवितव्यासाठी अंगीकारण्याचं आवाहन जनतेला केलेलं आहे. रिड्यूस, रियूज, रिचार्ज अँड रिसायकल टू सेक्युअर नेशन्स वॉटर फ्युचर अशी ती योजना आहे. अन्यथा 2050 जगातील एक्स्ट्रीमली हाय वॉटर स्ट्रेस लेवल नेशन्स मध्ये आपली गणना होईल. आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर लवकरात लवकर कामाला लागावं लागेल. बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड या शिकवणीवर आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल. शुद्ध स्वरूपातील अपार आनंद ऐश्वर या पाण्यामुळे निसर्गामुळे आपल्या प्रत्येकाला मिळत राहो लाभो हीच त्या निसर्गदेवतेकडे प्रार्थना करूया. धन्यवाद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स

0: अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकूया रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविधरंगी कार्यक्रमांची. रूपरेषेनंतर लगेचच प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. 8:40 आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तिच्या स्वप्नांना आकाश देऊया हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम. सहभाग मुष्टी युद्धपटू ओवी अद्वैत, कथाकार हर्षदा जोशी, कवयित्री उत्कर्षा जोशी आणि जिमनॅस्टपटू रिद्धिमा आव्हाड, अवंतिका सानप, निर्मिती सहाय्य लीना पांडे यांचं आणि सादरकर्त्या नयन पवार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 9:00 आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट गीतांचा लख लख चंदेरी या कार्यक्रमामध्ये. 9:30 बालजगत या कार्यक्रमात आपण ऐकाल बालमूर्तिकार शाल्व उमेशचंद्र कारेकर याच्याशी वंदना मुसळे यांनी केलेला संवाद. सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित गजेंद्र बक्षी यांनी गायलेला राग भैरव. 11:05 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड. 11:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती. संकलन आणि निवेदन अनघा मगदूम यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. श्रोतेहो 12:00 सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. हे कार्यक्रम याप्रमाणे: 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये आज यशस्वी उद्योजिका आणि कला अध्यापिका मिताली जिंतूरकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापिका तसंच साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. 1:05 गीतबहार. ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40. 1:45 भावधारा. दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 2:30 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. हे होते आमच्या आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आमची आजची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 4:58. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट गीतांचा. 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:10 गीतबहार. 6:30 गंमत जम्मत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकाल 6:55. 8:15 लोकसंगीत. 9:30 अखिल भारतीय रूपकांचा कार्यक्रम आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर सर्व बातमीपत्रं सहक्षेपित केली जातील. तर श्रोतेहो, आत्ताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविधरंगी कार्यक्रमांची. यानंतरची उद्घोषणा या जाहिरात विश्रामानंतर.
1: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनानं होतील खास.

0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
1: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।

0: अगरबत्ती धूप कापूर नवरात्री पूजेचा आहे परिपूर्ण सामान.
1: मात्र आयुष्यभर करा स्त्री शक्तीचा सन्मान.
0: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
1: संपर्क 70 20 83 07 89.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
4: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
5: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
4: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
6: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
7: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
8: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. पुष्कळ वेळेला असं वाटतं की या जुन्या गोष्टी उगाळण्यामध्ये किंवा जुन्या गोष्टी सांगण्यामध्ये आणि स्वातंत्र्याला आता मिळून 75 वर्षाहून अधिक काळ लोटून गेला तेव्हा या गोष्टी ऐकण्यात काय अर्थ आहे असंही काही जणांना वाटेल. असं असतं की सर्वसामान्यपणानं इतिहास हा राष्ट्राचा अभिमान असतो. कुठलाही इतिहास हा मार्गदर्शक असतो, प्रेरक असतो, प्रेरणादायक असतो. भले मग तो पराभवाचा जरी असला तरी प्रत्येक पराभवातूनच विजयाचा जन्म होत असतो. असं म्हटलं जातं की जो देश आपला इतिहास विसरतो किंवा जो समाज आपला इतिहास विसरतो तो अभिमानी नसतो आणि त्याला त्याची जबरदस्त किंमत द्यावी लागते. तुम्ही तर जगाच्या इतिहासामध्ये अनेक राष्ट्र बघितली, खास करून पहिल्या महायुद्धातूनच दुसऱ्या महायुद्धाचा जन्म झालेला आहे. कारण पहिल्या महायुद्धामध्ये जे पराभूत राष्ट्र होतं जर्मनी, त्याच्यावरती पराभूत म्हणून ज्या अटी लादल्या गेल्या त्या अटीतूनच त्या राष्ट्राचा अभिमान पेटवला गेला. त्याच्यामधून ते राष्ट्र सगळ्या जगाविरुद्ध उठलं आणि हा हा म्हणता दुसरं महायुद्ध भडकलं आणि जगातल्या बऱ्याचशा युरोपमधल्या, खास करून युरोप आणि आफ्रिकेमधल्या बऱ्याचशा भूभागावरती जर्मनीसारख्या एका छोट्या राष्ट्राने विजय मिळवला आणि तो भाग आक्रमित केला हा इतिहास आपल्याला माहिती आहे. तेव्हा प्रत्येक समाजाला एक अभिमान असतो, स्वाभिमान असतो. तो विजयामध्ये अहंकारात परावर्तित होता का म्हणे आणि पराभवामध्ये तो दुखावला जाता का म्हणे. कुठल्याही समाजाला आणि राष्ट्राला जो अभिमान असतो, जो काही स्वतःची ओळख असते, ती न दुखावता जर देशी किंवा परकीय राज्यकर्ते ते पुढे घेऊन गेले तरच त्या देशाचं, त्या समाजाचं, त्या सरकारला किंवा त्या शासन व्यवस्थेला सहकार्य मिळत असतं. आपण अनेक स्वातंत्र्ययुद्ध ह्याच्यातूनच जन्माला आलेली बघतो की तत्कालीन शासन व्यवस्था आणि तत्कालीन समाज ह्याच्यामध्ये पडत गेलेलं अंतर, त्या समाजावरती होत गेलेला अन्याय, ह्याच्यातून सुशिक्षित असोत किंवा अशिक्षित असोत समाजातले अनेक घटक तत्कालीन शासन व्यवस्थेविरुद्ध पेटून उठलेले आपण बघतो. स्वातंत्र्य एक भावना आहे आणि स्वातंत्र्य ही भावना कशातून निर्माण होते तर तुमच्यावरती शतकानुशतकं होत असलेला अन्याय, तुमच्यामध्ये जाणून बुजून निर्माण केलेली विषमता आणि त्यातून भोगावे लागणारे आर्थिक सामाजिक परिणाम, या सगळ्यांमधून एखादा समाज पेटून उठतो. आणि हे संघटितपणानं जेव्हा पेटून उठतो तो जेव्हा स्वातंत्र्यापर्यंत त्याचा परिणाम पोचतो त्या संपूर्ण घटनाक्रमाला आपण स्वातंत्र्ययुद्ध म्हणत असतो. या स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात अनेक वर्ष आधी झालेली असते. ती कदाचित असंघटित स्वरूपात असेल परंतु ती छोट्या छोट्या वणव्यांच्या स्वरूपामध्ये त्या त्या भूप्रदेशामध्ये पेटलेली असते आणि त्याच्यातूनच मग मोठ्या संघटित युद्धाचा जन्म होतो. असेच अनेक हिरो जे तत्कालीन ह्याच्यामध्ये कदाचित असंघटित असतील, छोट्या स्वरूपात असतील, परंतु त्यांनी त्या त्या समाजामध्ये स्वातंत्र्याची भावना जागरूक ठेवली, पेटती ठेवली आणि त्याचमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता या सगळ्या अज्ञातवीरांचा आपल्याला परिचय व्हावा, कारण आपल्या देशाचा इतिहास हा आपल्या अभिमानाचा विषय आहे. तर त्यामुळे तो आदिवासी असोत, वनवासी असोत, कुठल्याही धर्म

0: धर्माचे लोक असोत, कुठल्याही पंथाचे असोत, कुठल्याही भाषेचे असोत, आपण त्याचा अभिमान ठेवला पाहिजे. कारण या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नामुळंच ब्रिटिशांसारखी बलाढ्य सत्ता आपल्याला उलथवून टाकता आली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
3: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे. तेव्हा अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा. प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7:10 मराठीतून प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट या मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
1: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात अभियांत्रिकी, पर्यटन, संगीत, मैत्री, रेडिओ श्रोता ते निवेदक या क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या मिलिंद श्रीखंडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: कराडला मी सारदी व्याख्यान मला व्हायच्या, तर तिथे गिरिजा कीर, यशवंतराव चव्हाणांची पण व्याख्यान ऐकलेली, गिरिजा कीर म्हणून लेखिका आहे त्यांचं व्याख्यान ऐकलेलं. नंतर गाण्यांची तर आवड मला होती, रेडिओ सुलन, पुणे आकाशवाणी. पुणे आकाशवाणी काय करतो ते सांगली केंद्र पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम सगळं
3: सहकार,
2: त्या काळी आम्ही ते नवनाट्य पण रात्रीचे ऐकायचो. त्यामध्ये मला वाटसरू नवनाट्य खूप आवडायचं, पुरुषोत्तम जोशी आणि व्यंकटेश माडगूळकर नाटक आहे. आपल्या आवडला आम्ही पत्राद्वारे सहभागी व्हायचो, त्यावेळी फोन इन कार्यक्रम वगैरे काही
3: नव्हते तेव्हा.
1: मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबरला सायंकाळी 6:30 महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रासह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर जरूर ऐका अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम. नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
4: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
5: अरे हो, विसरलोस बरं का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.

0: जरूर ऐका गंमत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते सुमित श्रीबाद.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी देण्यासाठी नुकसानीची अचूक नोंद घेण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात, पुढील 9 दिवस होणार आदिशक्तीचा जागर. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा तिसरा सामना. आता सविस्तर बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानीची अचूक नोंद घ्यावी अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या आहेत. राज्यातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाकडून काल प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली, त्यावेळी अग्रवाल बोलत होते. पथकाने बीड शहरालगतच्या पाली येथील बिंदुसरा तलावाची पाहणी करून पाणीसाठा आणि शहरासह परिसरातील पाणीपुरवठा स्थितीचा आढावा घेतला. सोयाबीनचे प्रलंबित पीक कापणी प्रयोग दिवाळीपूर्वी पूर्ण करावेत, दुष्काळाची तीव्रता निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष परिस्थिती आणि तांत्रिक आकडेवारीची पडताळणी करावी, पिण्याचं पाणी, जनावरांसाठी चारा आणि रोजगार उपलब्धतेचे प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. या पथकानं सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, पाण्याची उपलब्धता तसंच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आढावा घेतला. धाराशिव तालुक्यातील करजखेडा आळणी आणि एडशी शिवारातील शेतपिकांची तर यवतमाळ इथं पथकाने कीट कापरा येथील गौरक्षण संस्थेला भेट देऊन चारा उपलब्धतेची माहिती घेतली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं, पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान सुरू होत असून या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारणविषयक बैठकीत ते काल बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असंही फडणवीस यावेळी म्हणाले. राज्यातील 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. अत्यंत भक्तिमय वातावरणात देवीचा जयघोष करत कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुका माता आणि वणीची श्री सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तीपीठांमध्ये विधिवत घटस्थापना होत आहे. सर्वच मंदिरांना विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. भाविकांसाठी दर्शन रांगा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर व्यवस्थांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. पुण्यातील श्री तांबडी जोगेश्वरी, श्री चतुश्रृंगी मंदिर आणि सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिरासह राज्यात इतरत्र देवीच्या मंदिरांमध्ये देखील आज नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. देवीची विविध रूपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून पुढचे 9 दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. घराघरात देखील आज पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात येत आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं राज्यभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीत राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. या माध्यमातून आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार असून राज्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील 5 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2 ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाची वस्तुस्थिती जाणून घेतली जाणार आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाशी या यात्रेची सांगड घालून जनजागृती केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महाबीजचा जॅकी 92-18 जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य, मर रोगस प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारे वाण. केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्याने गुणवत्तेची खात्री, त्वरा करा. महाबीजचे बियाणे रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू

0: आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊया स्वच्छ भारत या अभियानाविषयी.
1: स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात 2014 मध्ये झाली. या अभियानामुळे स्वच्छता ही एक देशव्यापी लोकचळवळ बनली. या अभियानाअंतर्गत देशभरात 12 कोटींहून अधिक घरगुती शौचालयं बांधण्यात आली. या अभियानाचा परिणाम केवळ शौचालयांच्या बांधकामापुरता मर्यादित राहिला नाही. 2024 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये शौचालयांची संख्या जास्त होती तिथे अर्भक मृत्यूदर आणि 5 वर्षांखालील बालकांचा मृत्यूदर कमी असल्याचे आढळले. स्वच्छ सर्वेक्षणामुळे या अभियानाला स्पर्धेची जोड मिळाली. देशातील शहरं आणि गावांमध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि त्यातील नागरिकांचा सहभाग यामध्ये सुधारणा करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. ज्या शहरांनी चांगली कामगिरी केली त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वतः या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. त्यानंतर देशातील नागरिकांना या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यातूनच स्वच्छ भारत अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. स्वच्छ भारत अभियानामुळे स्वच्छता ही केवळ सरकारी जबाबदारी न राहता प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी बनली. आकाशवाणी बातम्यांसाठी
0: जलसुरक्षेसाठी पाण्याचं योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचं केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री डॉक्टर राजभूषण चौधरी यांनी म्हटलं आहे. पुण्यात हिंजवडी इथं आर्यन्स ग्रुपतर्फे आयोजित 3 दिवसीय AWTIS 2026 या तंत्रज्ञान आणि नवकल्पनाविषयक राष्ट्रीय परिषदेच्या समारोपात ते काल बोलत होते. देशाच्या विकासासाठी तंत्रज्ञान, नवकल्पना आणि लोकसहभाग यांची सांगड घालण्यावर त्यांनी भर दिला. नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर इथं नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणांहून आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना आंदोलनस्थळी पोहोचण्यात मज्जाव केला. विविध ठिकाणांहून जवळपास 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. त्याशिवाय काही राजकीय नेत्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारली होती. जंतर मंतर बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून निमलष्करी दलाच्या जवान सह कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात देखील काल आंदोलन झालं. हे मैदान आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करत मुंबई पोलिसांनी काल 200 जणांना ताब्यात घेतलं. पुण्यात देखील काल 88 आंदोलकांना पुणे पोलिसांनी अटक केली. पुण्यात आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही लाल महाल परिसरात जमलेल्या काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे. एस एम जोशी पूल आणि नवी पेठ परिसर आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनले आहेत. सलग उपोषणामुळे प्रकृती खालावल्यानं 3 विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार उपोषण मागे घेतलं. मात्र इतर विद्यार्थ्यांचा आपल्या मागण्यांसाठीचा सत्याग्रह सुरूच आहे. दरम्यान या आंदोलन प्रकरणी पुणे पोलिसांनी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसंच आंदोलनस्थळी विनापरवानगी ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी देखील स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्यात विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा दुरुस्ती करण्यासाठी उद्यापर्यंत अंतिम मुदत आहे. नवमतदारांसह यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांसाठी आजही विशेष शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या 1 नोव्हेंबरला पुण्यात पुणे रन फॉर युनिटी 2026 या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3रा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं आज संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. हवामान. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. येत्या 2 दिवसात मुंबई, ठाणे आणि कोकणात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून विदर्भात देखील उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी देण्यासाठी नुकसानीची अचूक नोंद घेण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात, पुढील 9 दिवस होणार आदिशक्तीचा जागर. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा 3रा सामना. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 1143 kHz वर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय. आकाशवाणी।

सर रत्नागिरी केंद्र श्रोते हो आपण ऐकताय आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. सकाळचे 7:20 झाली आहेत. आता ऐकूया आजचे काही दिनविशेष. आज आहे 11 ऑक्टोबर. आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आता ऐकूया आज काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी. 1902 लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म झाला. 1908 आज भारतीय अभिनेते अमिताभ बच्चन यांचा जन्मदिवस आहे.

यांचा जन्म झाला. श्रोते हो, आज भारतीय अभिनेते अमिताभ बच्चन यांचा जन्मदिवस आहे. अकरा ऑक्टोबर 1946 रोजी परम सुपर कम्प्युटर्सचे निर्माते आणि सीडॅकचे संस्थापक डॉक्टर विजय भटकर यांचाही जन्म झाला. आज भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या यांचा जन्मदिवस आहे. श्रोते हो, 11 ऑक्टोबर 1968 रोजी ग्रामगीता ग्रंथाचे रचनाकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं निधन झालं. आजचे दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत.

0: बालदोस्तांनो, लहानपणापासून मातीच्या गोळ्याला आकार देत मूर्तिकलेची आवड जोपासणारा एक बालमूर्तिकार आपल्या भेटीला येणार आहे, ज्याचं नाव आहे शाल्व कारेकर. तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात सकाळी 9:30 त्याच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.
1: आमच्या मूळ गावी म्हणजे हरचिरीतच आमचा एक गणपती बनवण्याचा कारखानाच आहे. त्याच्यामुळे तिकडे माझे आजोबा पणजोबांपासून तो कारखाना चालू आहे. तर तिथे आता माझे काका आणि बाबा वगैरे बनवत असताना लहानपणी बघून मला पण इच्छा व्हायची की मला पण बाप्पा बनवायचा आहे. मग मी तेव्हा बनवायला सुरुवात केली एकदम 3-4 वर्षाचा असताना.
0: तेव्हा बालदोस्तांनो, सकाळी 9:30 अवश्य ऐका तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 11.43 kHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे. तेव्हा अधिकाधिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा. प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत
4: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम.
5: श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
6: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी
7: आपली मराठी.
6: अभिजात मराठी

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालय हे परिभाषा कोश आणि शब्दकोश याविषयी कामकाज करतं. शासन व्यवहार कोश हा महाराष्ट्र शासनाच्या शासकीय आणि प्रशासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी संज्ञा, शब्द, वाक्प्रयोग इत्यादींना प्रमाणित आणि सुसंगत, सुलभ, अर्थपूर्ण मराठी पर्याय उपलब्ध करून देणारा प्रशासन उपयोगी द्विभाषा कोश आहे. याविषयी आपण मागील भागात जाणून घेतलं. हा संवाद आपण या भागातही चालू ठेवणार आहोत. त्यासाठी भाषा संचालनालयातील पर्यवेक्षक संदीप साबळे सर आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, शासन व्यवहार कोशाविषयी आपण माहिती घेतोय, तर शासकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना या शासकीय व्यवहार कोशाचा कसा आणि काय उपयोग होतो याविषयी जरा सांगा.
1: शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपली कर्तव्ये भाषेच्या माध्यमातून पार पाडावी लागतात. ही कर्तव्ये पार पाडत असताना कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार करणं, टिप्पणी लेखन करणं, मसुदा लेखन करणं, शासकीय परिपत्रक तयार करणं, शासकीय अहवाल तयार करणं, शासन निर्णय, शासकीय अधिसूचना काढणं, तसंच इंग्रजी दस्तऐवजांचा मराठीमध्ये अनुवाद करणं आणि मराठी मसुद्याचे भाषिक परीक्षण करणं अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं पार पाडावी लागतात. ही कामं कधी तातडीची असतात, अतिमहत्त्वाची कामं असतात. अशा तातडीच्या व अतिमहत्त्वाच्या प्रसंगी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन व्यवहार कोश हा नेहमीच मार्गदर्शक ठरत असतो. ज्यावेळेला आपण एखाद्या शासकीय कार्यालयांमध्ये जातो त्यावेळेला शासकीय कार्यालयातील जे अधिकारी व कर्मचारी असतात त्यांच्या टेबलवर आपल्याला शासन व्यवहार कोश हा केवळ नजरेसच पडत नाही, तर तो त्यांचा मार्गदर्शक म्हणून काम करीत असतो मॅडम.
0: सर, हे झालं शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, परंतु सर्वसामान्य नागरिकांना देखील या शासन व्यवहार कोशाचा उपयोग होतो का आणि कशा प्रकारे होतो याविषयी सांगा.
1: शासकीय व्यवहारातील भाषा सर्वसामान्य नागरिकाला समजणं हे लोकाभिमुख प्रशासनाचं महत्त्वाचं अंग आहे. लोकशाहीत लोकांची भाषा हीच राज्यकारभाराची भाषा असली पाहिजे हा एक मुख्य शासनाचा उद्देश आहे. शासनाची जी काही धोरणं असतात, निर्णय असतात, काही सूचना असतात, या शासन व्यवहार कोशामुळं नागरिकांना समजण्यास मदत होते. त्याचबरोबर सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करावा लागतो. हा पत्रव्यवहार करताना शासन व्यवहार कोशामुळं हा पत्रव्यवहार करणं अतिशय सुलभ जातं. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला किंवा नागरिकाला शासकीय अर्ज भरायचा आहे, तर शासकीय अर्ज भरत असताना ॲप्लिकेशन, डिक्लेरेशन, अंडरटेकिंग याचा नेमका अर्थ काय, व्हेरिफिकेशन याचा नेमका अर्थ काय, हा मराठी अर्थ या शासन व्यवहार कोशामुळं सामान्य नागरिकांना समजतो.
0: नक्कीच.
1: ॲप्लिकेशन म्हटलं की अर्ज, डिक्लेरेशन म्हटलं की घोषणापत्र, अंडरटेकिंग म्हटलं की हमी, व्हेरिफिकेशन म्हटलं की पडताळणी, हे मराठी पर्याय सहजपणे नागरिकांना कळतात. दुसरं असं की कायद्याच्या संदर्भात सामान्य नागरिकांचा कायद्याचा जो व्यवहार आहे त्या कायद्याच्या व्यवहाराशी संबंध येत असतो. उदाहरणार्थ पिटिशन म्हटलं की त्यांना ती याचिका आहे असं समजतं, अफिडेव्हिट म्हटलं की ते शपथपत्र आहे, किंवा आपण सहज म्हणतो की मला कोर्टामध्ये साक्ष द्यायची आहे, हा साक्ष देखील हा शब्द किंवा मराठी पर्याय या शासन व्यवहार कोशामुळं सामान्य नागरिकांना समजतो. आणखी एक उदाहरण द्यायचं म्हटलं तरी सामान्य शेतकरी, त्या शेतकऱ्याला आपल्या बँकेमध्ये काही ग्रँट आली, काही फंड आला, तर सामान्य शेतकरी देखील शासनाचं मला हे अनुदान मिळालं, शासनाचा हा निधी मला मिळाला, तर असे शब्द हे शेतकरी देखील वापरू लागलेले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नोकरीच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करावे लागतात, मग या नोकरी

0: हिंदीच्या अनुषंगानं काही मराठी पर्याय त्यांच्या तोंडवळी पडलेले आहेत. उदाहरणार्थ अपॉइंटमेंट म्हटलं की नियुक्ती, रिक्रुटमेंट म्हटलं की भरती, प्रमोशन म्हटलं की पदोन्नती, पोस्टिंग म्हटलं की पदस्थापना, सिनियरिटी म्हटलं की वरिष्ठता. म्हणजे इंग्रजी संज्ञांना असे नेमके व अचूक पर्याय या शासन व्यवहार कोशामुळं दिले जातात आणि हे मराठी पर्याय आता व्यवहारामध्ये रूढ झालेले आहेत आणि सामान्य माणूस हा त्याचा अगदी सहजपणे व्यवहारामध्ये वापर करताना दिसून येत आहे. म्हणजे या कोशामुळं शासन आणि नागरिक यांच्यामधले जे काही भाषिक अडथळे आहेत ते भाषिक अडथळे आता कमी व्हायला लागलेले आहेत. प्रशासनाची जी भाषाशैली आहे किंवा प्रशासनाविषयीची जी माहिती आहे ही माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या शासन व्यवहार कोशामुळं खूपच मदत झालेली आहे. अशा प्रकारे शासन आणि सामान्य माणूस यांच्यातील भाषिक दुरावा कमी करण्यामध्ये शासन व्यवहार कोशानं अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे मॅडम.
1: नक्की सर, कारण आम्ही जेव्हा वृत्तपत्र वाचतो त्यावेळेला सुद्धा हे शासनाच्या योजना आणि जे काही मदत असते तर त्याचे हे पर्यायी शब्द जे आत्ता आपण उल्लेख केले ते न्यूजपेपरमध्ये असतात आणि मग त्यामुळे आम्हाला ते आता अंगवळणी पडलेत किंवा समजायला लागलेले आहेत आणि सर्वसामान्यांपर्यंत सुद्धा आपण म्हटल्याप्रमाणे ते पोहोचलेले आहेत. सर, या शासन व्यवहार कोशाची देखील आजच्या काळातही गरज आहे असं आपल्याला वाटतं का?
0: हो नक्कीच मॅडम, आजच्या काळात देखील हा शासन व्यवहार कोश नक्कीच सर्वसामान्यांना देखील उपयोगी पडतो. जसं की आपण यापूर्वीही सांगितलं, शासकीय कार्यालयातले अधिकारी कर्मचारी विद्यार्थी नागरिक असतील सामान्य लोक असतील त्यांना आजही या शासन व्यवहार कोशाची गरज आहे आणि ती गरज मुद्रित स्वरूपात जशी आहे तशी ऑनलाईन स्वरूपात देखील आहे. म्हणजे हा शासन व्यवहार कोश आज मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहे, ऑनलाईन अशा स्वरूपातही उपलब्ध आहे. आता ज्या ज्यावेळी शासकीय कर्मचाऱ्यांना काही संदर्भ पाहावे लागतात, टिप्पणी लिहिताना, पत्रव्यवहार करताना, त्यावेळेला हे संदर्भ पाहण्यासाठी हा शासन व्यवहार कोश सहज उपलब्ध होतो. ज्यावेळेला कार्यालयांमध्ये काही बैठकी किंवा चर्चांचं आयोजन केलं जातं त्यावेळेला त्वरित संदर्भ देण्यासाठी हा शासन व्यवहार कोश उपयुक्त ठरतो. जी काही ग्रंथालयं आहेत त्या ग्रंथालयांमध्ये विद्यार्थी असतील, अध्यापक असतील, शिक्षक असतील, भाषेचा अभ्यास करणारे काही संशोधक असतील यांच्यासाठी हा देखील शासन व्यवहार कोश कायमस्वरूपी संदर्भ साहित्य म्हणून वापरला जातो. त्याचबरोबर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण अनेक चांगल्या प्रशिक्षण संस्थांमार्फत दिलं जातं. या प्रशिक्षण संस्थांमध्ये देखील प्रशासनिक लेखन कसं करावं याचं मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी शासन व्यवहार कोश नक्कीच आजही गरजेचा आहे आणि तो आजच्या काळात देखील उपयुक्त असल्याचं सिद्ध झालेलं आहे.
1: सर, वेगवेगळ्या कोशांमुळे मराठी भाषेचा विकास होतो, ते शब्द सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात हे आम्ही बघतच आलो आहे आताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये. तर या शासन व्यवहार कोशाची देखील मराठी भाषेच्या विकासातली भूमिका आहे का आणि ती कशा प्रकारे स्पष्ट कराल आपण?
0: शासन व्यवहार कोशाने मराठी भाषेच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाची आणि मोलाची भूमिका बजावलेली आहे. शासन व्यवहार कोश हा केवळ कार्यालयीन किंवा शासकीय व्यवहारातील संदर्भ ग्रंथ नाही तर तो मराठीच्या आधुनिक शब्दसंपत्तीच्या विकासातील एक महत्वाचा आधार बनलेला आहे. शासन व्यवहार कोशातील मराठी पर्यायांचा उपयोग व वापर आज देखील शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील जे विद्यार्थी आहेत, अभ्यासक आहेत, संशोधक आहेत यांना त्या मराठी पर्यायांचा आज देखील उपयोग होतो. अभ्यासकांनी संशोधकांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये देखील या कोशाचा उपयोग होतो. त्याचबरोबर वृत्तपत्र, दूरदर्शन, आकाशवाणी यांसारखी जी काही प्रसारमाध्यमं आहेत या प्रसारमाध्यमांमध्ये देखील या शासन व्यवहार कोशाचा वापर होताना दिसून येत आहे. म्हणजेच मराठी भाषेच्या विकासामध्ये शासन व्यवहार कोशाची भूमिका प्रभावी राहिलेली दिसून येते.
1: सर, आपण मगाशी म्हणालात की मुद्रित आणि ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असणं काळाची गरज आहे. तर हा शासन व्यवहार कोश ऑनलाईन उपलब्ध करून दिलेला आहे का आणि कोणत्या संकेत

0: स्थळावर आहे याविषयी जरा आमच्या श्रोत्यांना सांगा.
1: हो नक्की मॅडम. हा जो शासन व्यवहार कोश आहे हा ऑनलाईन उपलब्ध आहे. भाषा संचालनालयाच्या संकेतस्थळावर हा शासन व्यवहार कोश उपलब्ध आहे. त्याचबरोबर या संकेतस्थळावर विविध कोश व परिभाषा कोश उपलब्ध असून या शासन व्यवहार कोशामध्ये जवळजवळ 30,000 शब्दांचा मराठी पर्यायांचा खजिना आहे. हे मराठी पर्याय आज ऑनलाईन आपल्याला सर्च करता येतात. त्याचबरोबर भाषा संचालनालयानं शासन शब्दकोश भाग एक नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे भ्रमणध्वनी उपयोजक विकसित केलेलं आहे. आणि या उपयोजकामध्ये शासन व्यवहार कोश, कार्यदर्शिका, प्रशासन वाक्प्रयोग, न्यायव्यवहार कोश, पदनाम कोश, वित्तीय शब्दावली यांसारखे भाषा संचालनालयाचे सामान्य नागरिकांना उपयुक्त असणारे हे कोश आज देखील ऑनलाईन उपलब्ध आहेत. आणि हे शासन भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्ले स्टोरवरून सामान्य जनतेला नागरिकांना डाउनलोड करून घेता येतं. आणि या कोशाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की या कोशासाठी इंटरनेटची गरज नाही.
0: हां,
1: तो ऑफलाईन स्वरूपात देखील उपलब्ध आहे. भाषा संचालनालयाचे हे सर्व शब्दकोश व परिभाषा कोश डायरेक्टोरेट -marathi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
0: सर, एकंदरीतच आपल्या चर्चेवरून असं कळतं आहे की हे शासन व्यवहार कोश आहे हा मराठी भाषेची एकरूपता, अचूकता, सुसूत्रता आणि परिणामकारकता वाढवणारा महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. आणि शासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या विविध इंग्रजी संज्ञा, वाक्प्रयोग, प्रशासकीय संकल्पनांना मराठीत पर्याय उपलब्ध करून देणं आणि विविध शासकीय विभागांमध्ये परिभाषेची एकरूपता निर्माण करणं, शासन आणि नागरिक यांच्यातील भाषिक दुरावा कमी करणं, शासकीय कार्यालय, ग्रंथालय, प्रशिक्षण संस्था, मंत्रालयीन विभाग, अनुवादक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अध्यापक, संशोधक, मराठी भाषेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी हा एक मौलिक ग्रंथ आहे आणि तो प्रमाणित मराठी भाषेमध्ये आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला शासन व्यवहार कोशाविषयी खूप छान माहिती सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला नक्की कळवा. आपली मराठी 210@gmail.com या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आपण ऐकताय आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आणि मी आहे आपल्यासोबत दीप्ती मुसळे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 होत आहे. आता प्रसारित करतोय भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूया अजय यांनी गायलेलं प्राध्यापक गिरीधर गोंधळी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आनंद कुर्हेकर आणि शैलेश दाणी यांनी.

0: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनानं होतील खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे. तेव्हा अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा. प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.
3: अगरबत्ती धूप कापूर नवरात्री पूजेचा आहे परिपूर्ण सामान.
4: मात्र आयुष्यभर करा स्त्री शक्तीचा सन्मान.
3: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
4: संपर्क 70 20 83 07 89.
5: भावधारा या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया शांता शेळके यांचं गीत. संगीत आणि स्वर अपर्णा संत यांचा.

0: कार्यक्रमात शेवटी ऐकूया अभिजित राणे यांनी संगीतबद्ध केलेलं जयश्री कुलकर्णी अंबासकर यांचं हे गीत.
1: मन उन्हाळ पाखरू त्याची कशी भिरभिर, उडे क्षणात नभात कधी सूर पाचोळ्यात. मन रंगांची भिंगरी खुले इंद्रधनुपरी, कधी उदास ऐकली भासे सावळी सावळी. मन मोठ सुपापरी कधी ससा तो सानुला, कधी आकळे सकला कधी ना कळे कुणाला. सोडवावे कशाला हे कोडे मनाचे मनाचे, न्हावे रंगात तयाच्या गीत गावे त्या रंगाचे.

मेंदूचे पेशीय स्तरावरील त्रिमितीय नकाशे तयार करण्यासाठीच्या जागतिक अभियानाचा हे केंद्र भाग आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची आज वर्षपूर्ती आहे. गेल्या वर्षी याच दिवशी देशभरातील 100 आकांक्षित जिल्ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची आखणी केली होती. त्यातून जिल्हा केंद्रित विशेष कृषी गरजांच्या पूर्ततेसाठी 11 मंत्रालयं आणि विभागांतर्गत 36 केंद्रीय आणि काही राज्य योजना खासगी क्षेत्राच्या सहभागातून लागू करणं शक्य झालं. त्यामुळे 100 जिल्ह्यांमध्ये जिल्हा कृती योजना आणि सूचकांवर आधारित देखरेख प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. एकंदरीत जिल्हा केंद्रित उपाययोजनांमुळे आकांक्षित जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष कृषी विकासाला चालना मिळत आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाकडून काल प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पथकानं सोलापूर, बीड, यवतमाळ आणि धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी केली. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानाची अचूक नोंद घेण्याचे निर्देश पथक प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिले. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकरच सुरू होत असून या पार्श्वभूमीवर त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते काल बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असंही फडणवीस यावेळी म्हणाले. नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर इथं नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणांहून आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना आंदोलनस्थळी पोहोचण्यात मज्जाव केला. विविध ठिकाणाहून जवळजवळपास 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. त्याशिवाय काही राजकीय नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली दिल्ली मेट्रोची सर्व 45 स्थानकं आता पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. उत्तर रेल्वेची वाहतूकही सुरळीत सुरू आहे. दरम्यान दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही काल आंदोलन झालं. हे मैदान आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करत मुंबई पोलिसांनी काल 200 जणांना ताब्यात घेतलं. पुण्यातही काल 88 आंदोलकांना पुणे पोलिसांनी अटक केली. या आंदोलनांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्तालयाकडून व्यक्त करण्यात आलेली चिंता निराधार असल्याचं भारतानं म्हटलं आहे. हा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये अवाजवी हस्तक्षेप असल्याचं जिनिव्हा इथल्या भारताच्या स्थायी मिशननं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतात शांततापूर्ण आंदोलनं सभा करण्याचा संवैधानिक अधिकार सुरक्षित असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल आफ्रिकेतील अदिस अबाबा इथं भारताच्या आफ्रिकेतील मोहीम प्रमुखांच्या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलं. यावेळी बोलताना ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांची एकता, सामरिक स्वायत्तता, बहुध्रुवीयता आणि समान विकासाच्या आकांक्षा यावर आधारित उभय देशांचे संबंध घनिष्ठ झाल्याचं जयशंकर म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शारदीय नवरात्रोत्सवाला आज देशभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. आदिशक्तीचा जागर, भक्तिमय वातावरण आणि देवीच्या जयघोषानं महाराष्ट्रातील कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुका माता आणि वणीची श्री सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तीपीठांमध्ये घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. जगातील सर्वात मोठा नृत्य महोत्सव असलेला नवरात्रीचा गरबा उत्सव आज गुजरातमध्ये उत्साहात सुरू होत आहे. उत्सवादरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी गुजरात पोलिसांनी 22,000 अधिक गरबास्थळांवर सुरक्षेची व्यवस्था केली आहे. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविक अंबाजी मंदिर, पावागडचं महाकाली मंदिर आणि कच्छमधलं माता नामड या मंदिरांना भेट देतात. तेलंगणामध्ये फुलांचा विशेष उत्सव असलेला बथुकम्मा काल एंगिलीपुला बथुकम्मानं सुरू झाला. हा उत्सव 9 दिवस चालतो.
महिला विविध फुलांचा वापर करून घुमटासारख्या आकाराचा बथुकम्मा तयार करतात. या रचनेच्या वरच्या भागात हळदीपासून बनवलेला

लेली देवी गौरम्माची छोटी मूर्ती ठेवली जाते. हा उत्सव निसर्गाची उपासना करणारा आहे. कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर महालयानिमित्त काल एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवसानं दुर्गा पूजेची सुरुवात होते. या कार्यक्रमाला राज्यपाल आर एन रवी, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासह प्रशासन, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी येत्या 1 नोव्हेंबरला पुण्यात पुणे रन फॉर युनिटी 2026 या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रशियानं युक्रेनमधील झापोरिझिया प्रांतात काल केलेल्या हल्ल्यात किमान 15 जण ठार झाले असून 16 जण जखमी झाले. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे. या प्रांतातल्या निवासी इमारतींवर हा हल्ला झाल्याची माहिती लष्करी प्रशासनाचे प्रादेशिक प्रमुख मिखाइलो सेमिकिन यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल खरेदीच्या कराराची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. या करारामुळे युक्रेनमधल्या युद्धासाठी मॉस्कोला आर्थिक रसद पुरवली जाईल असा इशारा युक्रेननं दिला होता. युक्रेननं रशियाबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठी रशियाशी वाटाघाटी करू शकेल अशा नव्या अध्यक्षांची निवड करावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचित केलं आहे. रशियन तेल शुद्धीकरण कारखान्यांना, विशेषतः डिझेल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना लक्ष्य करण्याविरोधात ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना इशारा दिला. अशा हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेतील इंधन पुरवठा विस्कळीत होऊ शकतो आणि अमेरिकेच्या शेतकरी आणि पशुपालकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो असं त्यांनी नमूद केलं. सुदानमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात काही मुलांसह किमान 40 जण ठार झाले आहेत. 2023 पासून सुदानच्या लष्कराशी संघर्ष करत असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्सेस या गटानं हा हल्ला केल्याचं वृत्त आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाद इथल्या विमानतळावर काल पुन्हा एकदा हल्ला झाला. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 300 जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेपूर्वी काही दिवसांपूर्वीच एका वैमानिकासह 3 सौदी नागरिकांचा मृत्यू झाला होता. सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीनं हुथींविरुद्ध मोठी लष्करी मोहीम सुरू केल्यानंतरच्या आठवड्यातच हल्ल्याचं हे प्रमाण वाढलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3रा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं आज संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. हवामान विभागानं केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुदुच्चेरी इथं येत्या 2 दिवसात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूमधील 13,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन. केंद्र शासनाच्या पथकाकडून महाराष्ट्रातल्या विविध भागातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी. देशात विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा 3रा सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो, सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तिच्या स्वप्नांना आकाश देऊया. सहभाग मुष्टियुद्धपटू ओवी अद्वंत, कथा लिहिणारी हर्षदा जोशी, छोटीशी कवयित्री उत्कर्षा जोशी आणि जिमनॅस्ट रिधिमा आव्हाड आणि अवंतिका सानप. निर्मिती सहाय्य लीना पांडे. सादर करते नयन पवार.

0: श्रोतेहो, आजचा दिवस प्रत्येक त्या मुलीच्या स्वप्नांना समर्पित आहे जी आकाशाकडे पाहून म्हणते, मला ही उंच भरारी घ्यायची आहे. श्रोतेहो, बालिका म्हणजे केवळ घराचं अंगण उजळवणारी लेक नाही, तर समाजाच्या भविष्याला आकार देणारी शक्ती आहे. पण प्रत्येक मुलीला तिचं बालपण, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि स्वतःची स्वप्न जगण्याचा समान अधिकार मिळतोय का? हा प्रश्न केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता आपल्या प्रत्येकाच्या मनात कायम निर्माण व्हायला हवा. आजच्या काळातील मुलगी केवळ स्वप्न पाहत नाही, तर ती स्वप्नांना वास्तवात उतरवते. ती क्रीडा क्षेत्रात पदक जिंकते, विज्ञानात नवे प्रयोग करते, साहित्यामध्ये सुंदर शब्दांना जन्म देते, कला संस्कृतीत आपली ओळख निर्माण करते आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा भविष्यकाळ घडवते. आणि समाजानेही तिच्या हातात बंधनाची नव्हे तर संधीची दोरी द्यायला हवी. तिच्या प्रश्नांना आवाज द्यायला हवा, तिच्या निर्णयांचा आदर करायला हवा आणि तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. कारण आजची बालिका म्हणजे उद्याची डॉक्टर, वैज्ञानिक, खेळाडू, कलाकार, लेखिका, उद्योजिका, प्रशासक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची शिल्पकार होणार आहे. आणि आज आपण जागतिक बालिका दिनानिमित्त भेटणार आहोत अशाच काही गुणी, कर्तृत्ववान आणि स्वप्नाळू बालिकांना. या मुलींच्या गोष्टी म्हणजे केवळ त्यांच्या यशाच्या गोष्टी नाही आहेत, तर त्या आहेत स्वप्न पाहण्याच्या, स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या आणि त्या स्वप्नांसाठी मेहनत करण्याच्या गोष्टी. चला तर मग श्रोतेहो या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया. श्रोतेहो, खेळाच्या मैदानात जिंकण्यासाठी केवळ शरीराची ताकद पुरेशी नसते, तो लागतो तो आत्मविश्वास, शिस्त, संयम आणि शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार. बॉक्सिंगच्या रिंगमध्ये समोरचा प्रतिस्पर्धी असतो, पण प्रत्येक सामन्यात खरी लढाई असते ती स्वतःच्या मर्यादांशी. अशाच या आव्हानात्मक खेळाची निवड करून आपल्या मेहनतीनं आणि जिद्दीनं वेगळी ओळख निर्माण करणारी बालिका म्हणजे ओवी अद्वंत. जागतिक बालिका दिनानिमित्ताने ओवीशी जाणून घेऊया तिच्या बॉक्सिंगच्या प्रवासाबद्दल, तिच्या अनुभवांबद्दल आणि तिच्या स्वप्नांबद्दल.
1: माझं नाव ओवी अभिजित अद्वंत आहे. माझी मोठी बहीण आहे, ती बॉक्सिंग करत होती, तर तिच्या सोबत मी जात होते ट्रेनिंगला. तर तिच्या मॅचेस बघून मग मला इन्स्पिरेशन भेटली की बॉक्सिंग करायची. 5 वर्ष मला झाले बॉक्सिंग करताना. मग पुढं डिस्ट्रिक्ट लेवल, मग स्टेट लेवल, मग नॅशनल, मग इंटरनॅशनल खेळले. 1 May 2016 मे उझबेकिस्तान ताशकंद. तिथं छान होतं, फर्स्ट इंटरनॅशनल टूर होता म्हणून थोडीशी भीती होती, पण मग तिथं एक्सपिरियन्स छान भेटला. आपल्या लेवलवर किती म्हणजे कशा स्किल वाले बॉक्सर्स असतात ते कळालं, अजून किती इम्प्रूव्ह करायचे ते कळालं. म्हणजे बाउटच्या पहिले मी शिकले काय विचार करायला पाहिजे, अजून माझ्या सोबतच्या बॉक्सर्सचे स्किल, अजून माझ्यात काय कमी आहे ते शिकायला भेटलं मला. बॉक्सिंगमुळं माझ्या पर्सनल लाईफमध्ये मला डिसिप्लिन भेटलं, कोणत्या पण काम किती फोकसली करायचं ते शिकायला भेटलं. जेवणामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट सगळं म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात असतं, अजून फ्रुट्स असतात. माझं स्वप्न आहे की मी इंडियाला ऑलिम्पिक्समध्ये रिप्रेझेंट करावं. आणि मी हायस्ट इन्स्टार इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स म्हणून ट्रेनिंग सेंटर आहे बँगलोर, जे ऑलिम्पिकसाठी तयारी करवतं, तिथं माझं सिलेक्शन झालंय, तिथं मी ट्रेनिंग करते. मी संभाजीनगरला एक्झामसाठी येते आणि बाकी माझं ट्रेनिंग सगळं आयएसमध्ये असतं. माझं फक्त एकच म्हणणं आहे मुलींना स्पेशली की तुम्ही एक सेल्फ डिफेन्ससाठी काही म्हणजे शिका, कारण की आत्ताच्या ह्याच्यात मुलींना सेल्फ डिफेन्स येणं खूप गरजेचं आहे. मी बॉक्सिंग करते, मी म्हणजे जर कोणी मला त्रास देण्याचा म्हणजे प्रयत्न केला तर मग मी सेल्फ डिफेन्स करून स्वतःला वाचवून करू शकते.
0: श्रुतेहो, रिंगमध्ये आत्मविश्वासाने उभी राहणारी ओवी आपल्याला सांगून गेली की जिंकण्यापूर्वी स्वतःवर विजय मिळवणं महत्वाचं असतं. काही मुलींची ताकद असते त्यांच्या कल्पनाशक्तींमध्ये आणि

0: शब्दांमध्ये. आता आपण जाणून घेणार आहोत अशाच एका बालिकेविषयी जिच्या कल्पनांच्या विश्वातून कथा जन्म घेतात. कथा म्हणजे केवळ काही पात्र, प्रसंग आणि शब्दांची गुंफण नाही आहे. कथा म्हणजे आपल्या कल्पनांना दिलेली एक सुंदर दिशा आहे. श्रोतो, अशाच या शब्दांच्या विश्वात रमणारी, आपल्या कल्पनाशक्तीला कथेचं रूप देणारी बालिका म्हणजे हर्षदा जोशी. तिच्या लेखणीतून साकारलेल्या कथा तिच्या निरीक्षण शक्तीची, कल्पनाशक्तीची आणि संवेदनशील मनाची ओळख करून देतात. चला तर जागतिक बालिका दिनानिमित्त हर्षदाशी गप्पा मारताना जाणून घेऊया तिच्या मनात कथा कशा जन्म घेतात, तिची पात्र तिला कुठून मिळतात आणि लेखनाच्या या प्रवासात तिची स्वप्न कोणती आहेत ती.
1: कथा लिहिताना म्हणजे मनामध्ये जे सुचत गेलं तसे मी कथा लिहित गेले आणि जे बाहेरच्या जगात आपण जे बघतो त्याच्यावरच मी ती कथा लिहायला सुरुवात केली. बाहेरच्या जगातून किंवा माझ्या मनातून जे सुचत गेलं ते मी लिहित गेले. पुस्तकातून सुद्धा बऱ्याच अशा कथा आहेत ज्या आपण लिहू शकतो. वाचले तर आपल्याला आपल्या मनातून म्हणजे कविता किंवा गोष्टी आपल्याला आपोआप सुचायला लागतात. जेव्हा मी पहिल्यांदा कथा लिहिली होती तेव्हा ती सगळ्यांना खूप जास्त आवडली होती. सगळ्यांनी माझं कौतुक केलं होतं आणि प्रेरणा सुद्धा दिली होती की कर तू कथा. माझ्या कथेचं शीर्षक एवढंच होत की मेहनत आणि शिक्षण. प्रसंग आणि पात्र म्हणजे मी जे आजूबाजूला बघते त्याच्यावरनं की मी प्रसंग आणि त्यांची नावं ठरवून कथा लिहायला सुरुवात करते. आतापर्यंत मी 7-8 कथा लिहिली असेल. मला माझ्या मनाच्या कल्पना शक्तीतून जे जास्त सुचत जातो मी त्याच्यावरनं लिहित जाते. किंवा मग बाहेरचे जे अनुभव असतील किंवा बाहेर ज्या गोष्टी घडतात त्यानुसार सुद्धा मी कथा लिहायला सुरुवात करते. जेव्हा मी लिहायला सुरुवात केली होती त्यावेळेस रामू नावाचं जे पात्र होत, रामू आणि त्याची आई, तर हे दोघं जेव्हा मी पहिल्यांदा लिहिली होती त्यावेळेस मला ते जास्त जवळचे वाटतात. कारण म्हणजे त्या कथेमध्ये ना तो रामू आपल्या आईला मदत करतो पण मग त्या गोष्टीचा तो हिशोब ठेवायला सुरुवात करतो. त्यावेळेस त्याच्या आईला ते पटवून देते की कामांचा आणि आईच्या प्रेमाचा हिशोब नाही ठेवला जाऊ शकत. त्यानंतर त्याला शिकवण भेटते की आईचं प्रेम हे अथांग असतं, त्याचा हिशोब नाही ठेवला जाऊ शकत. रामूने मानलेली त्याच्या विचारातलं एक सुंदर कल्पना आहे. म्हणूनच तर मला ही कथा खूप आवडते, मला भावते. आणि जेव्हा पण मी कथा वाचते ना तेव्हा मला असं खूप म्हणजे प्रत्यक्षदर्शी वाटत की हे असं चालू आहे का, रामू नावाचा खरंच एक मुलगा आहे, त्याची आई आहे. हे सर्वांच्या भावना मला जवळच्या वाटतात माझ्या. एवढी तर नाही होत पण कधी कधी असं होतं की ज्यावेळी शब्द सुचत नाही किंवा लिहिताना काही असे प्रसंग घडतात ज्यामुळे आपण लिहू शकत नाही. माझं म्हणणं आहे की आपण आपलं मन डायव्हर्ट न करता एकाग्र चित्तेने ते लिहिले गेलं पाहिजे. सुंदर गुंतले जाते त्यावेळेस मी माझं मन पूर्णपणे एकाग्र करते, बाहेर थोडंफार निसर्गाकडे बघते आणि मग माझ्या मनातून आपोआप कल्पना बाहेर लिहायला लागतात. मग मी त्या शब्दावरती लिहायला सुरुवात करते. सगळ्यांना मी तर इतकाच संदेश देऊ शकेल की आपण आपली कला जपली पाहिजे, आपल्या कलेचा आदर केला पाहिजे. कारण असं म्हणतात की देवाने प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी कला दिलेलीच असतात. आपण फक्त ती ओळखायला पाहिजे, तिला आत्मसात करून घ्यायला पाहिजे. जर का मी नेहमी नेहमी लिहिला तरच त्या यशस्वी होईल ना. का एक दिवसाआड किंवा मग लिहिल्याच नाही तर मग माझी विचार करण्याची क्षमता ही थांबून जाईल. त्यामुळे मी तसं न होऊ देता मी त्या नेहमी सातत्याने लिहिण्याचा प्रयत्न करेल.
0: श्रोते हो, हर्षदाच्या कथांमधून आपण कल्पनांच्या एका सुंदर विश्वात फेरफटका मारला. कथा एखादी गोष्ट सांगते पण कविता मनातली भावना जागवते. काही भावना अशा असतात ज्या सरळ बोलून व्यक्त करता येत नाहीत, त्या शब्दांच्या लयीत उतरवतात, ओळींमध्ये फुलतात आणि कवितेचं रूप घेतात. चला तर भेटूया अशाच एका संवेदनशील मनाला, उत्कर्षा जोशीला. श्रोते हो, कविता म्हणजे शब्दांना मिळालेली भावना, कविता म्हणजे मनात दडलेल्या भावनांना मिळालेला आवाज आणि कविता म्हणजे छोट्या छोट्या शब्दांत मोठं जग सांगण्याची कला. निसर्ग असो, बालपण असो, मैत्री असो, आईबाबांचं प्रेम असो किंवा एखादं सुंदर स्वप्न, कवयित्रीच्या मनाला स्पर्श करणारी प्रत्येक गोष्ट कवितेत विषय होऊ शकते. अशाच शब्दांशी मैत्री करून आपल्या भावनांना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करणारी बालिका म्हणजे उत्कर्षा जोशी. जागतिक बालिका दिनानिमित्त उत्कर्षाशी संवाद साधताना

0: जाणून घेऊया तिच्या मनात कविता कशी जन्म घेते, तिच्या लेखणीला प्रेरणा कुठून मिळते आणि भविष्यातील तिची स्वप्न काय आहेत ती.
1: सातवीत असताना एक मॅडम येत आम्हाला, सुनीता मानकापे मॅडम म्हणून, तर त्यांनी आम्हाला उपक्रम दिलता कविता करण्याचा, तर तिच्याच्यात मी गेली होती आणि मग ती सगळ्यांना सांगित दाखवली होती, तेव्हा ती आवडली होती आणि मग तेव्हापासून मग मला कविता करायची आवड निर्माण झाली. मी जी कविता केली होती सगळ्यात पहिली ती एका आईवर केली होती. एक दिवस लेकीला आई हळूच बोले, रांधा वाढा उष्टी काढा, आयुष्यात मी काय केले, श्लोक ओव्या तूच ना आम्हाला शिकवलेस, स्वच्छ वाणी सुरेल शब्द भांडार तूच खुले केलेस, तुझा स्वयंपाक बघून मलाही लागली गोडी, तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली थोडी, तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली थोडी, आमच्या प्रेमापोटी नेहमी देवाजवळ तू पदर पसरतेस, आमच्या प्रेमापोटी नेहमी देवाजवळ तू पदर पसरतेस, पण तुझ्या तब्येतीकडे तू कायम दुर्लक्ष करतेस, पण तुझ्या तब्येतीकडे तू कायम दुर्लक्ष करतेस, नव्हते युट्यूब नसले ते गुगल तरी काहीच अडले नाही, तुझ्याशी बोलताना गोष्टी कधी संपल्याच नाहीस, तुझ्याशी बोलताना गोष्टी काही संपल्याच नाही, एखाद्या घटना किंवा एखादी कल्पना सुचली सुंदरशी तर मग ती मला कविता करायला आवडते. म्हणजे समजा आता पाऊस, त्याच्यानंतर निसर्ग, पुस्तक याच्यावर कविता करायला आवडते. त्याच्यानंतर मी क्षणावर कविता केलेली आहे ती आवडते. पुन्हा विज्ञानाची प्रगती, आजच्या युगावर जी कविता केली आहे मी ती विज्ञानाची प्रगती आहे, अशा इत्यादी गोष्टींवर मला कविता करायला आवडते. शाळेत असतानाचा क्षणावरची आहे. त्याच्यानंतर मी शिक्षकांवरती पण केलेली आहे आमच्या शाळेतल्या, त्याच्यावरही आवडते. जेव्हा मी कविता म्हणजे करायला लागले, जेव्हा मला सुचायला लागलं, तेव्हा ते मी माझ्या मनातील जे विचार आहे किंवा माझ्या मनात जे कल्पना येतात ते मी त्या कवितांच्या स्वरूपात लिहित असते. सगळ्यांना सल्ला म्हणून देते की आपण आपली जी कला आहे जी आपल्या अंगात आहे ती आपण ओळखली पाहिजे आणि ती ओळखल्याच्या नंतर आपण ती जोपासली पाहिजे.
0: आता ऐकूया एरोबिक्स जिम्नॅस्टिकची आंतरराष्ट्रीय खेळाडू रिधिमा आव्हाड काय सांगते ते.
2: लहानपणापासूनच मला खेळायची खूप आवड होती कारण की मी खूप ऍक्टिव्ह होती. सुरुवातीला फक्त कुतूहल म्हणून माझ्या आई बाबांनी मला जिम्नॅस्टिक्स मध्ये टाकलं होतं, पण जसं जसं मी त्यात प्रगती करू लागले तसं तसंच मला खेळायची आवड आणि वेळ वाढत गेलं. माझे कोच श्री रोहित रोंगे सर आणि आई बाबांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं. इंटरनॅशनल स्पर्धेत खेळताना मनात थोडी भीती असतेच कारण की आपल्याकडनं चांगला परफॉर्मन्सची अपेक्षा असते आपल्या कोचला आणि फॅमिली फ्रेंड्स ज्यांनी पण इतक्या वर्ष माझ्यावर मेहनत घेतली होती. एखादा डिफिकल्ट जिम्नॅस्टिक्स एलिमेंट शिकायचा असेल तर त्यासाठी खूप पेशन्स आणि रेग्युलर प्रॅक्टिस लागते. त्यासोबतच फ्लेक्झिबिलिटी, स्ट्रेंथ आणि बॉडी कंट्रोलवरही आम्ही रेग्युलर काम करतो. त्यासोबत एखादी गोष्ट लगेच जमली नाही तरी मी गिवअप करत नाही, मिस्टेक्स होता पण त्यातून शिकून पुन्हा ट्राय करते. माझ्या आत्तापर्यंतच्या जर्नीमधला सगळ्यात प्राऊड मोमेंट म्हणजे ह्या वर्षी घडलेली एशियन चॅम्पियनशिप जी फिलिपिन्समध्ये झाली होती, त्यामध्ये इंडिया रिप्रेझेंट करण्याची संधी मला मिळाली होती. हा क्षण इतक्या मोठ्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या देशांचं रिप्रेझेंटेशन करणं हेच माझ्यासाठी खूप स्पेशल होतं. मेडल मिळाला नाही पण इंडियाची जर्सी घालून इंटरनॅशनल लेवलवर परफॉर्म करणं हीच माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आणि प्राऊड मोमेंट आहे. आणि पुढच्या वेळेस मी अजून मेहनत करेल आणि अजून चांगला परफॉर्मन्स देईल बेस्ट ऑफ माय अबिलिटी. माझं ड्रीम आहे की जिम्नॅस्टिक्समध्ये इंटरनॅशनल लेवलवर अजून मोठ्या स्पर्धांमध्ये इंडिया रिप्रेझेंट करावं आणि इंडियासाठी गोल्ड मेडल जिंकून आणायचं.
0: आता ऐकूया एरोबिक्स जिम्नॅस्टिक करणारी, सलग 3 वेळा नॅशनल चॅम्पियन असणारी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अवंतिका सानप हिच्याकडून.
3: मी जिम्नॅस्टिक्स जॉईन केलं, त्यानंतर माझी लाईफ खूप बदलली. जिम्नॅस्टिक्समुळे मला डिसिप्लिन, कॉन्फिडन्स, पेशन्स आणि हार्डवर्क शिकायला मिळालं. आता जिम्नॅस्टिक्स बस एक स्पोर्ट नाही तर माझ्या लाईफचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. माझ्यासाठी सगळ्यात अविस्मरणीय मोमेंट होता जेव्हा माझ्या नावासमोर इंडिया लिहिलं होतं आणि मग अनाउन्सरने अवंतिका दीपक साना इंडिया असं अनाउन्स केलं. ते ऐकून

0: वाव, हे खरंच माझं नाव आहे असं वाटलं. जिम्नॅस्टिक्स मध्ये फक्त बॉडी स्ट्रॉंग असून चालत नाही, माइंड सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे. कारण एखादा एलिमेंट करताने पूर्ण कॉन्सन्ट्रेशन लागतो. कधी कधी मनात थोडी भीती वाटते, पण त्याचं वेळी स्वतःला सांगावं लागतं की आय कॅन डू दिस. माझ्या मते जिम्नॅस्टिक्सने मला एक गोष्ट शिकवली, मी हे तुम्हाला पण सांगते. तुमच्या बॉडीने साथ दिली तर तुमचं माइंड कॉन्फिडेंट नसेल तर तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकत नाही. त्यामुळे ट्रेनिंगमध्ये मी फिजिकल स्ट्रेंथ सोबत मेंटल स्ट्रेंथ आणि फोकस वरही खूप काम करते. माझ्या कोचने मला नेहमी सांगितलं आहे की फेलियर इज अ पार्ट ऑफ अ गेम आणि वन कॉम्पिटिशन कॅनॉट डिसाइड युअर होल जर्नी. त्यामुळे मी फेलियरकडे एंड म्हणून नाही तर एक लेसन म्हणून बघते. थोडं रेस्ट, थोडं रिकवरी आणि मग पुन्हा फुल एनर्जीने ट्रेनिंग करते. कारण माझं गोल माझ्यासाठी नेहमी मोठं आहे. आणि इंडियन गर्ल्सला मी नेहमी एवढंच सांगेल की तुम्हाला जे करायचं आहे ना ते मनापासून करा. बिलीव इन युअर सेल्फ, कीप वर्किंग हार्ड अँड तुमचं ड्रीम्सला कधीही छोटं समजू नका. आणि एक दिवस तुमचं ड्रीम नक्की रियालिटी होईल ही माझी गॅरंटी आहे.
1: श्रोते हो, आज आपण वेगवेगळ्या वाटांवर चालणाऱ्या या गुणी बालिकांना भेटलो. श्रोते हो, क्षेत्र वेगळी आहेत, आवडी वेगळ्या आहेत, स्वप्न वेगळे आहेत, पण यात बालिकांमध्ये एक गोष्ट समान आहे, स्वतःवरचा विश्वास आणि आपल्या स्वप्नांसाठी काहीतरी करण्याची जिद्द. जागतिक बालिका दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नाही आहे, तर प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना संधी देण्याचा, तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा आणि तिच्या पंखांना बळ देण्याचा दिवस आहे. म्हणून प्रत्येक बालिकेला एवढंच सांगूया, तुझं स्वप्न किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही. आजच्या या गुणी बालिकांना आणि जगभरातील प्रत्येक चिमुकल्या स्वप्नांना मनपूर्वक शुभेच्छा. जागतिक बालिका दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
2: जागतिक बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, सकाळचे 9 आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लख लख चंदेरी. कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटातल्या स्वानंद किरकिरे यांच्या गीतानं. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत सुखविंदर सिंग आणि श्रेया घोषाल.

0: सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।
1: संजय दत्त आणि अजय गोगावले यांच्या स्वरातलं वायू यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं। सचिन जिगर यांचं संगीत असलेलं हे गीत होतं भूमी या चित्रपटातलं। श्रोते हो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया, लव यात्री या चित्रपटातलं। तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे शब्बीर अहमद यांचं आणि गातायत उदित नारायण, नेहा कक्कड, पलक मुच्छल आणि राजा हसन।

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: बालदोस्तानो, लहानपणापासून मातीच्या गोळ्याला आकार देत मूर्तिकलेची आवड जोपासणारा एक बालमूर्तिकार आपल्या भेटीला येणार आहे, ज्याचं नाव आहे शाल्व कारेकर. तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात सकाळी 9:30 त्याच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.
3: आमच्या मूळ गावी म्हणजे हरचिरीतच आमचा एक गणपती बनवण्याचा कारखानाच आहे, त्याच्यामुळे तिकडे माझे आजोबा पणजोबांपासून तो कारखाना चालू आहे. तर तिथे आता माझे काका आणि बाबा वगैरे बनवत असताना लहानपणी बघून मला पण इच्छा व्हायची की मला पण बाप्पा बनवायचा आहे. मग मी तेव्हा बनवायला सुरुवात केली एकदम 3-4 वर्षाचा असताना.
2: तेव्हा बालदोस्तानो, सकाळी 9:30 अवश्य ऐका तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 11.43 kHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
4: श्रोते हो, लख लख चंदेरी या कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया. सत्यमेव जयते या चित्रपटातलं आतिफ असलम आणि तुलसी कुमार यांनी गायलेलं हे गीत आहे कुमार यांचं आणि संगीतबद्ध केलंय रोचक कोहली यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया नीती मोहन यांनी गायलेलं सिद्धार्थ गरिमा यांचं गीत. संजय लीला भन्साळी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे पद्मावत या चित्रपटातलं.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे। तेव्हा अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा। प्रवेश सर्वांसाठी।

नुसरत फतेह अली खां आणि राहत फतेह अली खां यांनी गायलेलं मनोज मुंतशीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. बादशाह हो या चित्रपटातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं तनिष्क बागची यांनी. श्रोतेहो, या गीतासोबतच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: मध्यम लहरी 2143 किलोहर्ट्स वर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। श्रोते हो, आपण ऐकताय आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम। सकाळचे 9:30 वाजले आहेत। आता प्रसारित करत आहोत बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत। या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात बालमूर्तिकार शाल्व उमेशचंद्र कारेकर याच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद। तर ऐकूया कार्यक्रम बालजगत।
2: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत।

नमस्कार नमस्कार बालदोस्तांनो, बालजगत या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते.

0: बालमित्रांनो, बघा ना, हातात माती आली की एखादं बालमन तिच्याशी मस्त खेळायला लागतं, पण काही हात त्या मातीशी खेळता खेळता तिच्यातून सुंदर कलाकृतीसुद्धा घडवायला लागतात. ज्या वयात खेळणी, दंगामस्ती आणि बालपणाचे निरागस खेळ यांचं आकर्षण असतं ना, त्याच वयात एका छोट्या कलाकाराने मातीला आपला साथीदार बनवलंय. या मातीच्या स्पर्शाने त्याला सृजनाची भाषा शिकवली आणि त्या मातीला आकार देत असताना त्याच्या हातांनी केवळ मूर्ती घडवल्या नाहीत, तर एक सुंदर कलेसोबतच स्वतःची एक वेगळी ओळखही निर्माण केली. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत अशाच एका बालकलाकाराला, शाल्व उमेशचंद्र कारेकरला. बालदोस्तांनो, अभ्यास, शाळा आणि मित्रमैत्रिणी यांच्यासोबतच आपल्या आवडत्या कलेला जोपासत शाल्वने हा वेगळा प्रवास सुरू केलाय. चला तर त्याच्याकडूनच जाणून घेऊया त्याच्या मनातली ही सर्जनशील दुनिया नेमकी आहे तरी कशी. शाल्व, सर्वप्रथम बालजगतमध्ये तुझं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: शाल्व, तुझ्याबद्दल ऐकताना सगळ्यात जास्त मला उत्सुकता वाटली ती म्हणजे वयाच्या अवघ्या 3.5 वर्षापासून तुझी मातीशी नाळ जोडली गेली, तर एवढ्या लहान वयात मूर्ती घडवण्याची आवड तुला कशी निर्माण झाली?
1: आमच्या मूळ गावी म्हणजे हरचिरीतच आमचा एक गणपती बनवण्याचा कारखानाच आहे. त्याच्यामुळे तिकडे माझे आजोबा पणजोबांपासून तो कारखाना चालू आहे. तर तिथे आत्ता माझे काका आणि बाबा वगैरे बनवत असताना लहानपणी बघून मला पण इच्छा व्हायची की मला पण बाप्पा बनवायचा आहे. मग मी तेव्हा बनवायला सुरुवात केली एकदम 3.5-4 वर्षाचा असताना.
0: क्या बात है. पण मला सांग, तुला पहिली मूर्ती कधी घडवाविषयी वाटली, म्हणजे तो प्रसंग तुला असा आठवतोय का?
1: आमचा मूळचा आमच्या घरचा जो गणपती असतो ना हरचिरीतला, तो फार असा मोठा असतो. मग तो बघून मला असं वाटायचं की हा बाप्पा आपण तयार करूया. मग मी त्याचा बनवण्याचा त्यावेळी मला जसा जमेल तसा असा प्रयत्न केला. तेव्हा मला इच्छा निर्माण झाली होती की मला पण करायचं आहे.
0: मला असं वाटतं की आपल्याच घरातनं जे बाळकडू आपल्याला मिळतं त्यातूनच आपल्याला स्फूर्ती मिळते, नाही का?
1: हो.
0: बरं, तू गेली 10 ते 11 वर्ष मूर्ती घडवतोयस, तर सुरुवातीच्या काळात मूर्ती बनवण्याची पद्धत आणि आत्ताची तुझी पद्धत यात तुला काय फरक जाणवतो?
1: सुरुवाती

0: च्या काळात म्हणजे मी जेव्हा एकदम लहान होतो त्यावेळी मी मला जमेल तसा करायचो, त्याच्यात म्हणजे रफनेस होता. आता हळूहळू मी त्याच्यात परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करतो, मला जसं जमेल तसं अजून त्याच्यात डेव्हलपमेंट करत जातो.
1: पण मला एक सांग की सुरुवातीच्या काळात जेव्हा तू मूर्ती घडवत होतास तेव्हा मग तू साच्यातनं मूर्ती घडवायचास की स्वतःच्या हातानेच पूर्ण ती मूर्ती घडवायचास?
0: नाही, मी आधीपासूनच पूर्ण हाती बनवतो, म्हणजे साच्यातली मी एखाद दुसरीच काढली असेल कधी.
1: अरे वा.
0: पण पहिल्यापासून मी हातीच बनवतो.
1: खूपच छान. आता एखादी मूर्ती जेव्हा घडवायची असते तर ती मूर्ती बनवताना पहिला मनात विचार येतो की मूर्ती घडवताना त्याची सुरुवात कशी करू, तर तुझ्या मनात कोणता विचार असतो? म्हणजे सगळ्यात आधी तू काय ठरवतोस, मूर्तीचा आकार, चेहरा की अजून दुसरं काही?
0: मुख्यतः त्याचा आकार आणि त्याचं प्रोपोर्शन आधी लक्षात घ्यावं लागतं. मग त्यानंतर त्याचा चेहरा किती सुबक बनेल, की तो किती छान बनवू शकतो आपण, ह्याच्याकडे मग नंतर लक्ष देता येतं. मग सुरुवातीला आधी त्याचा पार्ट बनवून मग धडापर्यंतचा भाग बनवून घ्यायचा, मग त्यानंतर आपल्याला प्रपोर्शनचा अंदाज येतो आणि मग बाकीच्या गोष्टी पण आपल्याला करता येतात.
1: बरोबर आहे. आता या सगळ्यामध्ये धडापर्यंतचा भाग झाला हे बरोबर, पण त्या मूर्तीचा चेहरा घडवणं हे नक्कीच खूप अवघड काम असेल, नाही का?
0: हो.
1: मग गणपतीचा चेहरा किंवा देवीचा चेहरा घडवताना नेमकं काय लक्षात ठेवतोस तू?
0: गणपती बनवताना त्याच्या कानांवर आणि सोंडेवर जास्त लक्ष द्यायला लागतं, पण सरस्वतीच्या चेहऱ्यावर तिचे ओठ असतात, अजून नाक असतं, त्याच्यामुळे त्या फीचर्सकडे अजून जास्त लक्ष द्यायला लागतं, त्यामध्ये अजून डिटेलिंग करायला लागतं, त्यामुळे सरस्वतीचा चेहरा करायला कठीण जातो. त्या मनाने गणपतीचा चेहरा सोपा असतो. मी त्या मूर्तीच्या चेहऱ्यामध्ये, म्हणजे ती देवी असो वा गणपती, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे त्यांचे इमोशन्स कळतात असा मी प्रयत्न करतो. अजून ती मूर्ती रंगवताना तिच्या डोळ्यात हावभाव असतील असा प्रयत्न करतो. मला जसं जमेल तसं मग मी त्याच्यात भाव ओततो.
1: खरंय, कुठलीही मूर्ती घडवताना ती जिवंत वाटणं आणि त्यात भाव ओतणं हे खरं कौशल्याचं काम असतं. मग त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत असेल तुला, मग ती मेहनत तू कशी घेतोस?
0: मुख्यतः बऱ्याच वेळा करून मग प्रॅक्टिसनेस त्याच्यात समजत जातं. मग आता बऱ्याच वेळा करून करून मी त्याच्यामध्ये काय चुकतंय किंवा काय वेगळं वाटतंय ह्याचा विचार करून मग अजून कशी छान बनवता येईल ह्याचा विचार करून तशी बनवण्याचा प्रयत्न करतो.
1: बरं, आता मूर्ती घडवताना हे झालं सगळं चेहऱ्याबद्दल, पण मूर्तीचे हात असतील किंवा पाय असतील तर त्यांच्या बोटांचं सुद्धा आखीव रेखीवपणा फार महत्वाचा असतो, तर त्याच्यासाठी तू कशी मेहनत घेतोस?
0: हातांची बोटं आणि हात बनवण्यासाठी वगैरे मी फक्त हात बनवायचो, म्हणजे वेगळा, गणपतीला न जोडता. त्याच्यात अजून आपल्याला काय काय करता येईल, तो खरा कसा वाटेल, याच्यासाठी मी प्रयत्न करायचो. डोकं वेगळं करायचो, असे वेगवेगळे पार्ट्स वेगवेगळे बनवून त्यांच्यामध्ये अजून डिटेलिंग कसं करता येईल ह्याचा विचार करायचो.
1: बरोबर. त्याचबरोबर आता गणपती असो किंवा सरस्वती असो, सरस्वतीच्या हातात वीणा असते तर गणपतीच्या हातात कधी मोदक असतो किंवा एखादं आयुध सुद्धा दाखवलेलं असतं, तर मग त्याचं डिटेलिंग करत असताना तू कसा विचार करतोस आणि त्याच्यासाठी तू कशी तयारी करतोस?
0: वीणा करताना किंवा सरस्वती जर कमळावरची असली तर ते कमळ करताना जितकं रिअलिस्टिक वाटेल तितकं करण्याचा मी प्रयत्न करतो. अजून गणपतीची जी आयुध असतात त्यांच्यावरती डिझाईन्स कशी छान बनतील याचा प्रयत्न करतो.
1: खूपच छान. आता हे सगळं झालं आयुधांबद्दल. देवी देवतांच्या मूर्ती झाल्या की त्याच्यामध्ये दागिने आले, तर मग त्यांचे जे दागिने आहेत तर ते दागिने सुद्धा तू हाती करतोस की त्याच्यासाठी साचे वापरतोस?
0: नाही, दागिने सुद्धा मी पूर्णपणे हाती बनवतो.
1: अरे वा.
0: आणि त्यांच्यावरची डिझाईन्स शोधण्यासाठी मी सोशल मीडिया या सगळ्याचा वापर करतो. त्याच्यावरची डिझाईन्स मध्ये किती पॅटर्न्स आपल्याला करता येतील, त्याच्यात किती नाजूकपणा येईल, किती खरे वाटतील ते, या सगळ्याकडे मी लक्ष देतो.
1: बरं, मग हे आता दागिने करत असताना किंवा आभूषण करत असताना आपण हल्ली बघतो की त्यासाठी कोणी मण्यांचा वापर करतो, एखाद्या लेसचा वापर करतो, तर अशा काही गोष्टी तू वापरतोस का?
0: नाही, मी असं काही वापरत नाही, कारण आपण जे गणपती करतो ते नदीत वगैरे विसर्जन होतात. मग नदीमध्ये त्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून मी खोटे मणी किंवा तसं काही लावत नाही, पूर्णपणे मातीतच सगळं तयार करतो.
1: म्हणजे हा पण खूप घेण्यासारखा गुण आहे तुझ्याकडून की एवढ्या लहान वयात पर्यावरणपूरक मूर्ती घडवायचं काम तू आता करतोयस. तर याला जोडूनच तुला असं विचारते की तू फक्त शाडूच्याच मूर्ती बनवतोस की POP पण घडवतोस?
0: मूर्ती मी हाती बनवत असल्यामुळे मातीच्याच बनवतो, कारण POP असतात त्या सगळ्या साच्यातनं काढलेल्या असतात आणि त्या POP परत नदीत गेल्यावर त्यांचं पूर्ण विघटन होत नाही, त्याच्यामुळे मी शक्यतो शाडूच्या मातीच्याच बनवतो.
1: खूपच छान. बरं, आता इतके वर्ष तू मूर्ती घडवतोयस आणि गेले 4 ते 5 वर्ष तू जवळपास 5 ते 7 मूर्ती छानपैकी घडवलेल्या आहेस, तर मग काही वेगळे प्रयोग केलेस का तू मूर्ती घडवण्यासाठी?
0: यावर्षी मी एक छोटा गणपती केला होता, म्हणजे डॅशबोर्डवर वगैरे ठेवतात तसा, त्याच्यावर मी आणि बाबांनी मिळून असा रबर मोल्ड टाकला आणि त्याचा साचा तयार केला.

0: अरे वा,
1: आता त्याच्यातून फायबर किंवा सेरामिक या सगळ्या मटेरियल्समधनं आपल्याला वेगवेगळे अजून त्याचे गणपती तयार करता येतील.
0: खूपच छान, म्हणजे हा पण एक अभिनव प्रयोग तू साकारलेला आहेस तुझ्या या कलेतून. पण कधी कधी असं होतं की आपलं काम आपल्याला जसं हवंय तसं होतच असं नाही, कारण आपल्याला परफेक्ट हवं असतं सगळं. मगाशी तू जसं म्हटलंस की त्याच्यात मला भाव ओतायला आवडतात किंवा चेहऱ्यावर हसू हवं असतं त्या मूर्तीच्या, तर मूर्ती घडवताना अशी कधी वेळ आली आहे का की एखादा भाग तुझ्या मनासारखा झाला नाहीये आणि मग तो भाग तुला पुन्हा करायला लागलाय?
1: असं झालेलं आहे. म्हणजे मी एकदा चौथीत वगैरे होतो असेन तेव्हा,
0: हा,
1: तेव्हा लालबागचा राजा बनवला होता आणि त्यावेळी मला कसं जोडायचं वगैरे इतकं माहीत नव्हतं, त्याच्यामुळे मी जे त्याचं डोकं केलं होतं ते नंतर सुकल्यानंतर ते निघालं होतं त्याला रंगवताना. मला त्यावेळी खूप वाईट वाटलं होतं, पण माझ्या काकाने मग ते असं व्यवस्थित चिकटवलं की ते करणार पण नाही की हे तुटलं होतं. मग मला कारखान्यात जर समजा एखादा हात किंवा अवयव तुटला तर तो कसा जोडतात हे पण त्यावेळी कळलं.
0: अरे वा, म्हणजे आपल्या घरातल्या मोठ्या माणसांकडनं सुद्धा आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं आणि ते तुला इथे उपयोगी पडलं. बरं, मला सांग की मगाशी तू म्हणालास की तू मूर्तीची मेजरमेंट बघतोस आणि त्याप्रमाणे मूर्ती घडवतोस, तर आता मेजरमेंट प्रमाणे प्रत्येक मूर्ती घडवायला तुला वेळ वेगवेगळा लागत असेल, तर एखादी मूर्ती घडवायला साधारण किती वेळ लागतो तुला?
1: मूर्ती मोठी असली तर वगैरे एक आठवडा लागतो, कारण मी शाळेतनं येऊन संध्याकाळी आल्यावर काम करतो त्याच्यामुळे आठवडा लागतो. जर सुट्टी वगैरे घेऊन केली तर आणि छोटा गणपती असेल तर 4 ते 5 दिवसात होतो पूर्ण, पण त्याचं फिनिशिंग करायला तो थोडासा सुकायची गरज असते. मग तो थोडासा सुकल्यानंतर त्याचं फिनिशिंग करता येतं, त्याच्यामुळे त्याला थोडा जास्त वेळ लागतो.
0: पण मग शाळा सुटल्यावर तू हे काम करतोस तर साधारण किती तास काम करतोस?
1: साधारण आल्यावर फक्त जेवायला उठतो तेवढाच, नाही तर पूर्ण वेळ, म्हणजे जेवढे किती तास मिळतील 4 तास वगैरे, सुट्टीच्या दिवशी 5-6 तास असं बसतो.
0: मला असं वाटतं की आपल्या सगळ्या बालमित्रांसाठी ही खूप मोठी शिकवण असेल की आता आपण बघतो की बरेच बालमित्र आहेत ते टीव्हीवरचे गेम्स किंवा रील्स बघणं असो मोबाईलवरचं, तर हे जास्त आपण बघतो. तर तुझ्याकडनं ही घेण्यासारखी गोष्ट आहे की एखाद्या कलेमध्ये जर जीव ओतून काम करायचं असेल त्यासाठी लागणारा जो ध्यास आहे तो शाल्व तुझ्यामध्ये मला दिसतोय आणि आपल्या प्रत्येक बालमित्राने ही गोष्ट तुझ्याकडनं घ्यायला हवी. बरं, आता तू म्हणालास की शाळेतनं आल्यावर तू मूर्ती घडवण्याचं काम करतोस, तर मग शाळेचा अभ्यास आणि मूर्ती बनवणं यांचा मेळ तू कसा घालतोस?
1: शाळेचा जो अभ्यास असतो तो मी बराचसा शाळेतच करून घेतो, म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो करून घेतो. मला अभ्यासाची पण आवड आहे, त्याच्यामुळे जर अगदीच आवडता विषय वगैरे असेल तर मग संध्याकाळी थोडा वेळ अभ्यास करून मग कामाला बसतो.
0: बरं, मूर्ती बनवण्याचं हे जे काम आहे ते सीझनल आहे, म्हणजे गणपती आणि नवरात्रीमधलं काम आहे, तर साधारण कुठच्या महिन्यापासून हे काम चालू होतं आणि कधीपर्यंत हे काम संपतं तुझं?
1: माझं काम साधारण जुलैपासून चालू होतं, कारण मी थोडेसेच गणपती करतो, पण आमच्या कारखान्यात कसे बरेच असतात त्याच्यामुळे ते आधी जूनपासून सुरुवात करतात त्याची.
0: मग तू आता सांग मला, साधारण किती मूर्त्या घडवतोस तू?
1: मी आता या सीझनला गणपतीच्या 5 आणि सरस्वतीची 1 मूर्ती घडवली.
0: अरे वा, खूपच छान. आतापर्यंत तू ज्या काही मूर्ती घडवल्यास त्यांचा साईज काय होता?
1: थोडा लहान असताना मी छोट्या छोट्या बनवायचो, म्हणजे साधारण 5-6 इंची वगैरे, पण आता जास्त ते 1 फूट 2 फूट एवढ्या असतात.
0: आणि मला सांग की आता मूर्ती घडवल्यानंतर जे कलरिंगचं काम असतं, ते कलर कॉम्बिनेशन असतं,

0: तिने काही स्पेसिफिक तुला सांगितलं होतं का की मला गणपतीची मूर्ती ती अमुक फुटामध्ये हवी आहे, किंवा त्याचं जे काही कॉम्बिनेशन असेल कलर कॉम्बिनेशन तर ते असं हवं आहे, असं काही सांगितलं होतं का स्पेसिफिक?
1: नाही, तिने मलाच सांगितलं की तुझं तू तुला आवडेल तसं कर. पण मग त्यांनी म्हटलं तुम्ही एक फोटो दाखवा तसा मी करेन. मग तो फोटो त्यांनी दाखवला त्याप्रमाणे मी केला, आणि कलर कॉम्बिनेशन त्यांना लाल धोतर लागतं म्हणून त्याप्रमाणे केलं होतं.
0: जसा आता अपूर्वा मावशीने तुझ्यावर विश्वास दाखवून तिच्या घरचा गणपती बाप्पा तू घडवावास असं तिला वाटलं, तसंच तुझ्या या कलेची कीर्ती बऱ्याच लोकांपर्यंत पोचली आणि अनेक घरांमध्ये तुझ्या हातून घडलेल्या मूर्ती स्थानापन्न होताना आता दिसत आहेत. तर मूर्ती बनवताना तुझ्या स्वतःच्या कल्पना असतात की ज्यांना मूर्ती हवी त्यांच्या आवडीनुसार तू मूर्ती बनवतोस प्रत्येक वेळी?
1: अनेक घरांमध्ये नाही, खरं तर थोड्याशाच मोजक्याच, कारण मला तेवढा वेळ मिळत नाही. पण त्याला भरपूर वेळ लागतो म्हणून मी थोडक्यात 4-5 वगैरे करतो. तर त्यांना आवडेल तो फोटो एखादा असेल तो आम्हाला देतात. काही जण तुझा तू बनव असं सांगतात, पण त्यांची मागणी असेल त्याप्रमाणे मी बनवून देतो.
0: शाल्व, खरं तर हा तुझा मोठेपणा आहे की तू म्हणालास की बऱ्याच घरांमध्ये नाही. मी तर म्हणेन की शाळा, अभ्यास आणि बाकी सगळं सांभाळून तू जर 4-5 मूर्ती घडवत असशील तर ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे सगळ्यांसाठीच. आणि मी म्हणेन तुला शाबासकी दिली पाहिजे ह्या गोष्टीसाठी, आणि त्याच्यासाठी तुझं खूप खूप कौतुक आहे. बरं, मला सांग, जेव्हा घराघरात तुझ्या हातून घडलेल्या मूर्ती विराजमान होतात आणि तुझं कौतुक होतं तेव्हा तुला कसं वाटतं?
1: खूप छान वाटतं. म्हणजे बाप्पाची सेवा आपल्या हातून घडते असं वाटतं, बाप्पा ते माझ्याकडून करवून घेतो असं वाटतं, आणि अजून पुढेही अशी मी बनवत राहावी असं वाटतं.
0: त्यासाठी तुला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेतच. बरं, गणपती बाप्पाच्या 4-5 मूर्ती तू घडवल्यास, आणि मगाशी जसं तू म्हणालास की सरस्वतीची तू एक मूर्ती घडवलीस, तर ती मूर्ती कोणाच्या घरी विराजमान होणार आहे की तू अशीच बनवलेली आहेस?
1: नाही, ती मूर्ती आमच्या शाळेत ठेवण्यासाठी मी ती बनवलेली. आम्ही 9 दिवस पूर्ण सरस्वती मातेचं पूजन करतो.
0: अरे वा, पण मग हा तुझा पहिलाच प्रयत्न आहे?
1: नाही, सरस्वती मी आधीपासून म्हणजे 5वीपासून वगैरे बनवतोय.
0: म्हणजे गेली 4 वर्ष तू सरस्वती पण घडवतोय?
1: हा.
0: मग प्रत्येक वेळा ती सरस्वती घडवत असताना एकाच टाईपची सरस्वती घडवतोस की दरवर्षी वेगवेगळी मूर्ती घडवतोस?
1: दरवर्षी वेगवेगळी असते. म्हणजे काही दगडावर बसलेल्या असतात, काही कमळावर बसलेल्या असतात, मग ते प्रत्येक डिझाईन मध्ये फरक असतो.
0: त्याच्यातही तू विविधता आणतोयस तर?
1: हो.
0: आता तू जसं म्हणालास की 5वीपासून तू मूर्ती घडवतोयस, तर आतापर्यंत तू बनवलेल्या मूर्तींपैकी तुला सगळ्यात जास्त आवडलेली आणि विशेष लक्षात राहिलेली मूर्ती कोणती आहे ती सांगू शकशील का?
1: विशेष अशी कुठलीच लक्षात राहत नाही, कारण मी करतो त्या मला सगळ्याच आवडतात.
0: अरे वा, पण तरीही की एखादी मूर्ती जी तुझ्या कायम डोक्यात फिट बसली की या मूर्तीचं सगळंच माझं फिनिशिंग खूप छान झालंय,
1: अशी मी जी आधी बनवायचो त्यातल्या काही आहेत. मी एक तबला वाजवणारी बनवली होती, त्या सगळ्या मला आवडतात. म्हणजे त्या इतक्या फिनिशिंग नसेल, रफनेस असेल त्याच्यात, पण तरीही ती मला आवडते, कारण तेव्हा मी नवीन नवीन शिकलो होतो, ती पहिली मूर्ती होती असं.
0: बरोबर बरोबर. आता मगाशी जसं तू म्हणालास की शाळा सुटल्यावरती तू मूर्ती घडवतोस आणि खूप 3-3, 4-4 तास पण तू काम करतोस आहे मूर्ती घडवण्याचं, तर असं कधी झालंय का की एखाद्या मूर्तीसमोर बसून मी काम करतोय आणि माझा वेळ कसा गेला हे मलाच कळलं नाहीये?
1: असं दरवेळी होतं खरं तर, कारण पूर्ण मी त्याच्यात गुंग झालेलो असतो, त्याच्यामुळे कधी वेळ गेला कळतच नाही.
0: म्हणजे एखाद्या गोष्टीचा ध्यास असेल तर त्यासाठी आपण खूप जीव ओतून काम करतो हे तुझ्याकडे बघून मला वाटतं प्रत्येक बालमित्राने शिकायला हरकत नाही. आता एवढ्या लहान वयात तू तुझं कौशल्य वापरून तुझी ही आवड जोपासलीस, तर या कौशल्यामुळे तुझ्यात कोणते गुण वाढले असं तुला वाटतं?
1: माझी कुठल्याही गोष्टीत एकाग्रता वाढलेली आहे. म्हणजे तो अभ्यास असो वा चित्रकला किंवा इतर कुठल्याही खेळात पण माझी एकाग्रता खूप वाढल्याचं जाणवतं. अजून ते काम व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी जो पेशन्स लागतो तो आता माझ्यात निर्माण झालेला आहे.
0: आपली कुठचीही कला असू दे, अभ्यास असू दे किंवा एखाद्या खेळातली प्रगती असू दे, कुठच्याही क्षेत्रात आपण गेलो तरी आपल्या घरच्यांचा पाठिंबा फार महत्वाचा असतो. तर तुझ्या या सगळ्या प्रवासात तुझ्या आईबाबांची साथ कशी आहे?
1: खरं तर त्यांच्यामुळेच मला या विषयात आवड निर्माण झाली. म्हणजे एकदम लहान असताना आई, बाबा आणि मी असे तिघांनी मिळून 3 गणपती केले होते. त्याने मला भरपूर वेळ द्यायचे, ते मूर्ती करायला मदत करायचे, असं करून मला त्यांच्यामुळे त्याच्यात आवड निर्माण झाली.
0: म्हणजे मी तर म्हणेन की तुझ्या या कलाप्रवासात तुझ्या आईबाबांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे.
1: हो.
0: बालमित्रांनो, आज इथे शाल्वसोबत त्याची आई सुद्धा आलेली आहे, तर त्यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार स्नेहलताई.
2: नमस्कार.
0: बरं स्नेहलताई, आजकाल आपण बघतो की आपलं मूल 8वी 9वी 10वी किंवा ह्याच्या पुढच्या टप्प्यात जेव्हा जातं तेव्हा पालकांची भूमिका अशी असते की तू अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर, मग तुझ्या ज्या इतर आवडीनिवडी आहेत, कला आहे,

0: ते आपण नंतर बघू, तू आत्ता आधी अभ्यासावर फोकस कर. आणि असं असताना शाल्वा आज 9वीत शिकतोय आणि तरीही त्याने मूर्ती घडवल्यात, हे खूपच कौतुकास्पद आहे. आणि यासाठी खरंच तुमचं कौतुक आहे की तुम्ही त्याला पाठिंबा दिलात. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर?
1: मला वाटतं या तुमच्या प्रश्नाचं उत्तर शाल्वनेच मगाशी दिलंय. तो असं म्हणाला होता की गणपती बनवल्यामुळे माझ्यात काय आता निर्माण झालंय, तर त्याच्यातली वाढलेली एकाग्रता, त्याच्यात आलेला संयम, कोणतीही गोष्ट परफेक्शननी अप्रोचने कशी जास्तीत जास्त करता येईल, हे जे त्याच्यात गुण आले हे केवळ त्याच्या मूर्तिकलेमुळे आलेले आहेत. आणि एक जाण जी आपोआपच निर्माण झाली की मला हे तर करायचं आहेच, पण त्याबरोबरीने माझा अभ्यास सुद्धा मला तेवढाच आवडतो आणि तोही मला नीटच करायचा आहे, हे मला वाटतं आपोआपच. आणि त्याने त्याच्या आवडीवर फोकस केल्यामुळे झालेली गोष्ट आहे, जी खरं तर आम्ही पालक म्हणून खूप जाणीवपूर्वक केली की त्याला जे आवडतंय ते त्याला कळू दे, मग उरलेल्या वेळात अभ्यास तो करणारच आहे, त्याच्याकडे आपल्याला बघायची आवश्यकताच नाही.
0: खरंय खरंय. पण तरी सुद्धा तुम्ही त्याला फोर्स नाही ना केला की तू आता ह्या कलेचा जो विचार आहे तो आता बाजूला ठेव आणि एक मार्गी अभ्यास आहे की अभ्यास कर?
1: नाही नाही, अजिबातच नाही.
0: बरं मग आता हे सगळं तुम्ही सांगत असताना जे पालक हा कार्यक्रम ऐकतात तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
1: संदेश नाही देणार, पण मी ना मुळात शिक्षिका आहे.
0: हा,
1: अनेक मुलं माझ्या हाताखालून जाताना बघती आणि त्यामुळे हेच सांगायला आवडेल की जसं मी माझ्या मुलासोबत खूप स्ट्रॉंगली उभी आहे, त्याच्या आवडीसोबत उभी आहे, तसं आपण सगळ्यांनी राहायला पाहिजे. आणि मी जे मगाशी म्हटलं, ही जाणीव, ही शहाणीव मुलांमध्ये उपजत असते. आपण कधी कधी पालक म्हणून जो अक्रस्ताळेपणा करतो त्याने ती जाते, त्यापेक्षा शांत राहूया, मस्तपैकी मुलांना त्यांना जे आवडतंय ते करायला देऊया, फक्त बघत राहूया ती कशी करतायत, कुठल्या चुकीच्या दिशेनं तर जात नाहीत ना, एवढं बघितलं की आपलं काम होतं. बाकी त्यांना पुरवत राहणं, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देत राहणं, हेच आपलं खरं म्हणजे एक कर्तव्य म्हणूया आपण.
0: खूपच छान विचार तुम्ही आत्ता आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि मला वाटतं की आपल्या मुलांच्या पंखांमध्ये बळ देण्याची ताकद ही आपल्या विचारांमध्ये असते, तशी त्या आपल्या विचारांमधून त्यांच्यापर्यंत पोहोचत असते.
1: अगदीच.
0: शाल्वत, पुढे या कलेत तुला आणखी काही शिकायचंय का?
2: ती मूर्ती जी मी बनवेन ती अधिकाधिक सुंदर करायचा किंवा त्याच्यामध्ये परफेक्शन आणण्याचा प्रयत्न मी दरवेळी करेन असं वाटतं मला.
0: पण असं कधी वाटतं का की मी आता 1 फुटाची 2 फुटाची मूर्ती करतोय तर ती मूर्ती मी 6-7 फुटाची कधी बनवेन, असं कधी वाटतं का तुझ्या मनात?
2: मोठा झाल्यावर आमच्या घरचा म्हणजे गावातल्या घरचा जो गणपती असतो तो मोठाच असतो, तो आम्हाला कधीतरी बनवायची संधी मिळेल असंच वाटतं.
0: नक्कीच मिळेल. तुझं स्वप्न काय आहे, म्हणजे पुढे तुला कोणत्या क्षेत्रात स्वतःला पाहायला आवडेल?
2: सध्या तरी मला फाईन आर्ट्स किंवा परफॉर्मिंग आर्ट्समध्येच जास्त इंटरेस्ट आहे, म्हणजे मूर्तिकला, चित्रकला अशाच गोष्टींमध्ये मी पुढे करिअर करावं असं मला वाटतं.
0: मग त्या दृष्टीने ज्या ड्रॉइंगच्या काही परीक्षा असतात तर त्या तू दिल्या आहेस का?
2: हा, म्हणजे एलिमेंटरी वगैरे ना, ती अजून तरी नाही दिलेली पण ती मी देणार आहे.
0: शाल्व, तुझा हा कला प्रवास खरंच खूप मंत्रमुग्ध करणारा असा आहे, आपल्या बालमित्रांना सुद्धा ऐकायला खूप आवडत असेल. पण मला सांग की ह्या सगळ्या तुझ्या प्रवासात कधी अशी एखादी गमतीदार गोष्ट घडली आहे का, म्हणजे मूर्ती घडवत असताना काहीतरी असं गमतीशीर घडलं आणि तुझ्या अजूनही ते लक्षात राहिलं?
2: लहानपणी मी जे गणपतीचे हात बनवायचो त्याला 6-7 बोटं करून ठेवायचो, त्याच्यामुळे माझे बाबा अजूनही त्याच्यावरनं मला चिडवतात.
0: हा, म्हणजे ही एक गमतीशीर गोष्ट तुझ्या अजूनही लक्षात राहिली आणि ती लक्षात आणून दिली जाते बाबांकडनं. तुला तुझ्या घरातनंच बाळकडू मिळालेलं आहे, तुझ्या बाबांकडून आणि काकांकडून, पण या व्यतिरिक्त अजून कोणाचं तू मार्गदर्शन घेतोस का?
2: बाबा आणि काका तर अजून मला मार्गदर्शन करतच असतात, पण सोशल मीडियावरनं काही व्हिडिओज बघून. काही मूर्तीकार असे आहेत जे सोशल मीडियावर आपल्या मूर्ती घडवण्याचे व्हिडिओज टाकतात, मी ते बघून त्यांच्याकडनं काही शिकण्याचा प्रयत्न करतो. अजून काही काही मूर्तीकार कार्यशाळा घेतात, त्या अटेंड करतो आणि त्याच्यातून काय काय शिकता येतंय का बघतो.
0: खूपच छान. शाल्व, तुझ्याशी गप्पा मारताना एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे कला शिकण्यासाठी वयाची अट नसते, मनात आवड, हातात कौशल्य आणि काहीतरी नव्याने घडवण्याची जिद्द असेल तर छोट्या हातातून सुद्धा सुंदर कलाकृती जन्माला येऊ शकते. शाल्व, तुझ्या या कला प्रवासासाठी आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी बाल जगतकडून मनपूर्वक शुभेच्छा.
2: धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद स्नेहलताई.
1: धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखडे. बालदोस्तांनो, तुम्हाला आजचा हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आमच्या 9405573485 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून. आजच्या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

0: बालमूर्तिकार शाल्व उमेशचंद्र कारेकर याच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात बालजगत या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: निर्माण से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: आओ काकू, रस्त्यावर कचरा टाकता, कचरा कुंडी तर टिकले.
4: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
3: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
4: आता मी पण घेते.
5: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
6: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
7: वंदना माते तुला. श्रोते हो, नवरात्र उत्सवानिमित्त आदिशक्तीच्या नऊ गुणांविषयी आपण ऐकणार आहात प्रवचनकार आणि भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याकडून. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.
8: ती कल्याण करणारी आहे, तिच्या सत्तेने हे जग चालतंय. जे जे माझ्या बाबतीत घडेल ते तिचं देणं आहे, आणि म्हणून जर ते आनंदानं स्वीकारायला आपण पाहिलं त्या दृष्टीनं तर नक्की शांती मिळते. मी फक्त कर्तव्यात कुठे कमी पडता नाहीये अशी ती भावना हवी, मात्र मग मनशांती मिळते नक्की.
7: तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

247.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट गीतांचा. तर कार्यक्रमाची सुरुवात करूया अजय आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या संत नरहरी यांच्या गीतानं. अजय अतुल यांचं संगीत असलेलं हे गीत आहे अगबाई अरेच्चा या चित्रपटातलं.

कार्यक्रमात आता ऐकूया अजय गोगावले यांनी गायलेलं अजय अतुल आणि रूह यांचं गीत. संगीत अजय अतुल यांचं आणि चित्रपट आहे जाऊ द्या ना बाळासाहेब.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंग चा धडा.

कौशिक देशपांडे यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत आत्ताच आपण ऐकत. निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं ती सध्या काय करते या चित्रपटातलं. श्रोते हो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया. समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केलेलं अभिषेक खणकर यांचं अनन्या या चित्रपटातलं हे गीत गायलंय विशाल दादलानी यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया गुरु ठाकूर यांचं गीत, बेला शेंडे यांनी गायलेलं. विजय नारायण गवंडे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे करार या चित्र

0: जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. फुगे या चित्रपटातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं मंदार चोळकर यांनी. श्रोते हो, या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करतोय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात पंडित गजेंद्र बक्षी यांनी गायलेला राग भैरव.

Sagama pama gare dane, sagama ni da gama da da ba.

पंडित गजेंद्र बक्षी यांनी गायलेला राग भैरव आताचा पण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 11 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती मुसळे आपलं मनापासनं स्वागत करते. श्रोते हो, आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे, तर कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत अजय गोगावले यांनी गायलेल्या सावरखेड एक गाव या चित्रपटातल्या गीतानं. आणि या गीतासाठी आपल्याला पसंती कळवली आहे आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र इथनं अभिजित गवाणकर, सरिता गवाणकर, प्रिन्स एकांश गवाणकर आणि बदलापूर मुंबई इथनं सिद्धांत गवाणकर, प्रणिता गवाणकर आणि अर्जुन गवाणकर यांनी. तर ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात मी आता श्रोत्यांकडनं आलेली प्रतिक्रिया वाचून दाखवणार आहे आणि नेहमीप्रमाणेच आम्हाला भरभरून प्रतिक्रिया पाठवल्याबद्दल पहिल्यांदाच तुमचे मनापासनं आभार मानते. तर प्रतिक्रिया मी आता वाचून दाखवते आहे. ही प्रतिक्रिया आपल्याला पाठवली आहे संजोत संदीप सावंत यांनी दापोली इथनं, आणि ते असं म्हणत आहेत की 9 ऑक्टोबर रोजी सकाळी प्रसारित झालेला कोकण दर्शन हा कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमात रत्नागिरीतील विविध शक्तिस्थळांचा आढावा घेतला गेला. रत्नागिरीतील जवळपास 100 वर्ष जुन्या महिला मंडळाच्या महालक्ष्मीच्या परंपरेविषयीची माहिती मला प्रथमच समजली. तांदूळाच्या पिठापासनं तयार केला जाणारा महालक्ष्मीचा मुखवटा आणि हा वर्षानुवर्ष जपलेला परंपरेचा वसा ऐकून खरोखरच या महालक्ष्मीचं दर्शन आपण घ्यावं अशी इच्छा मनात निर्माण झाली आहे. ज्या काळात महिला घराबाहेर देखील पडत नव्हत्या, त्या काळात परांजपे काकूंनी महिलांनी एकत्र करून सुरू केलेलं हे मंडळ आणि त्याची ही परंपरा खरोखरच एका स्त्री शक्तीचं प्रतीकच आहे असं मनापासनं वाटतं. कोकण दर्शनमुळे अतिशय नाविन्यपूर्ण अशी माहिती मिळाली. कार्यक्रमाचे लेखन, निवेदन, सादरीकरण अतिशय उत्तम दर्जाचं होतं. आकाशवाणी रत्नागिरी केंद्राला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सावंत सर, तुम्ही या प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणि याच कार्यक्रमाविषयी आपल्याला अजून एक प्रतिक्रिया पाठवली आहे नीता साने रत्नागिरी इथनं, आणि त्या असं म्हणत आहेत की कोकण दर्शनमध्ये वंदना आणि सोलानीने सादर केलेला कार्यक्रम खूपच मस्त, अप्रतिम, दोघी एकदम छान बोलत होत्या. कार्यक्रम सादर करताना त्यांनी घेतलेली मेहनत प्रत्येक वाक्यागणिक प्रकर्षाने जाणवत होती.

आणि त्या असंही सांगतायत की त्यांची आई 85 वर्षाची आहे आणि तिने देखील हा कार्यक्रम अतिशय आवडीने ऐकला. धन्यवाद नीताताई तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल. तर श्रोते हो, आता कार्यक्रमातलं पुढचं गीत ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे आनंद मोडक यांनी, आणि चित्रपट आहे चौकट राजा. आणि या चित्रपटासाठी आपल्याला पसंती कळवली आहे कारवांची वाडी आदर्श वसाहत इथनं कुमार बेदरकर, विजयालक्ष्मी बेदरकर, श्रीपाद बेदरकर, कौशल बेदरकर यांनी. तर ऐकूया कार्यक्रमातलं हे गीत.

0: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
1: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
0: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
1: कशी मिळू शकते?
0: उद्गमने. RBI उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
1: हो,
0: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
1: आजच सर्च करतो.
0: मग आजचा चहा तुझ्याकडून.
1: हो हो.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
2: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो, जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
4: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
5: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे. तेव्हा अधिकाधिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा. प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.
6: श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमामध्ये पुढची प्रतिक्रिया मी तुम्हाला वाचून दाखवते. आणि ही प्रतिक्रिया आपल्याला पाठवली आहे वामन जोग रत्नागिरी यांनी, रत्नागिरीमधनं. आणि त्यांनी प्रतिक्रिया पाठवली आहे 5 ऑक्टोबर रोजी जो इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित झाला होता त्याविषयी. तर ते असं म्हणत आहेत की अनाथ, बेवारस, अपंग किंवा शोषित वय वर्ष 18 आतील मुलांना त्यांचे मानवी अधिकार, स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार, त्यांचे योग्य संकोपन, संरक्षण आणि शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बालकल्याण समिती आणि तिचे कार्य याबाबत या समितीच्या सदस्या ॲडव्होकेट रजनी सरदेसाई यांची पौर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत अतिशय माहितीपूर्ण वाटली. अशा या विशिष्ट परिस्थितीत असलेल्या मुलांबद्दल समाजातील नागरिकांनी सतर्क राहून 1098 वर किंवा पोलिसांना संपर्क केला तरीही त्या मुलाला योग्य ते संरक्षण संगोपन करण्याचं कार्य किंबहुना त्याबाबत योग्य कारवाई बालकल्याण समिती करू शकते. त्यामुळे आपला समाज घटक असणाऱ्या त्या मुलाला न्याय आणि सक्षम नागरिक बनण्याची संधी तर मिळतेच. शिवाय अशी माहिती देणाऱ्या सजग नागरिकाचे नावाबाबत गोपनीयताही राखली जाते. ॲडव्होकेट सरदेसाई यांनी या समितीच्या तांत्रिक कायदेशीर बाबींबाबतही उहापोह तर केलाच, परंतु या समितीने संवेदनशीलतेने काम केल्यास एक भरकटलेले मूल उद्याचा सक्षम नागरिक बनेल हे अधोरेखित केले. प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्याचे पालकांनी पालकच राहावे, मालक होऊ नये, हा महत्त्वाचा संदेश दिला. आकाशवाणी रत्नागिरी इंद्रधनुष्य अंतर्गत नेहमीच विविधांगी विषय निवडून मुलाखती घेतात, त्यामुळे छान माहिती मिळते. यासाठी निवेदक सहकारी आणि निर्मात्यांना धन्यवाद दिले आहेत. धन्यवाद जोग सर तुमच्या या छान प्रतिक्रियेबद्दल. तर याच कार्यक्रमासाठी आपल्याला अजून एकही प्रतिक्रिया आली आहे आणि या प्रतिक्रियेमध्ये असं म्हणत आहेत की दिनांक 5 ऑक्टोबर रोजी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राने प्रसारित केलेल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातील बालकल्याण समितीच्या कार्यप्रणालीवर आधारित ॲडव्होकेट रजनी सरदेसाई यांची मुलाखत ऐकली. विषय खूपच गंभीर आणि महत्त्वाचा आहे. या मुलाखतीमुळे आम्हा सामान्य जनांना हरवलेल्या किंवा एखाद्या गुन्ह्यात बळी पडलेल्या मुलांसाठी काम करणारी बालकल्याण समितीसारखी एक यंत्रणा कार्यरत आहे. तसंच हरवलेल्या किंवा घरातून पळून आलेल्या मुलांची

त्यांच्या पालकांशी पुन्हा भेट करून दिली जाते किंवा त्यांचं पुनर्वसन केलं जातं या बालकल्याण समितीच्या महत्त्वाच्या सामाजिक कार्याची माहिती मिळाली. हे कार्य खरंच अभिनंदनीय आहे. समितीच्या या कार्यामुळे समाजाची अशा मुलांच्या प्रती नक्कीच जागरूकता वाढेल. सरदेसाई मॅडमनी विषयाची व्याप्ती खूप मोठी असूनही थोडक्यात आणि मुद्देसूद माहिती दिली. तसंच लहान मुलांचा विषय असला तरी गुन्ह्यांशी संबंधित असल्याने एक स्त्री म्हणून सरदेसाई

तसंच भविष्यात अशाच वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवर आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम सादर करून सामाजिक जागरूकता वाढवण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे. आणि ही प्रतिक्रिया आपल्याला पाठवली आहे संजय बोरकर ठाणे इथनं. तसंच या मुलाखतीसाठी अजून एक प्रतिक्रिया आहे, ॲडव्होकेट विजय देशमुख यांनी ही दिली आहे आणि ते असं म्हणत आहेत की सुरेख मुलाखत, सविस्तर मार्गदर्शन, बालकांविषयीचे कायदे, त्यांचे भावविश्व, त्यांच्या समस्या आणि त्या सोडवणाऱ्या यंत्रणा, पालकांची भूमिका याविषयी मोलाची माहिती कळली. तर धन्यवाद श्रोते हो या इतक्या सुंदर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर कार्यक्रमातलं पुढचं गीत आता मी सादर करते. हे गीत गायलं आहे उदित नारायण मास्टर विघ्नेश आणि बेबी पूजा यांनी. जावेद अख्तर यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे ए आर रहमान यांनी आणि चित्रपट आहे स्वदेश.

श्रोते हो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता आपण ऐकूया. आणि या गीतासाठी आपल्याला पसंती कळवली आहे गौतम नगर नांदेड इथनं प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे यांनी. तर ऐकूया यांच्या आवडीचं देवदास ह्या चित्रपटातलं गीत. उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत आहे, इस्माईल दरबार यांचं, आणि संगीतबद्ध केलं आहे नुसरत बद्र यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण या कार्यक्रमामध्ये तुम्हालाही जर सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी आमचा पत्ता आहे, आपली आवड द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयश्याम केळकर मार्ग, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी, आणि पिनकोड आहे 415-612. तसंच तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेजही पाठवू शकता, त्यासाठी आमचा नंबर आहे 94035-73485. तेव्हा जरूर आम्हाला मेसेज करून कळवा किंवा पत्र लिहा, आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची, तुमच्या आवडीच्या गाण्यांची वाट पाहत असतो. मात्र आत्ता वेळेअभावी एका कार्यक्रमातनं मी दीप्ती आपली रजा घेते. नमस्कार.

0: आपली आवड हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 11:40 होत आहेत. आता प्रसारित करतोय रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवती भवती. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलंय अनघा मगदूम यांनी आणि सादरकर्ते आहेत विवेक पानखडे.
1: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती, निवेदिका अनघा मगदूम, सादर करते विवेक वानखडे.
2: नमस्कार श्रोते हो, अवतीभवती या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपलं मनापासून स्वागत करते. गेल्या आठवड्यात आपल्या जिल्ह्यात घडलेल्या घडामोडींचा साप्ताहिक आढावा घेऊया. सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी. रत्नागिरीत आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ. देवी मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी, सार्वजनिक मंडळांचीही लगबग. सोमवारपासून नियमित पावसाळ्यापर्यंत रत्नागिरी शहरात दर सोमवारी पाणी पुरवठा राहणार बंद. पाणी टंचाई निवारणात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचे सक्त निर्देश. रत्नागिरी जिल्ह्यात 10,000 वनराई बंधारे बांधणार. खारं पाणी गोड करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवणार. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत रत्नागिरी चला शाळेत जाऊया अभियान बैठक. सफाई कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने द्या, राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचे निर्देश. रत्नागिरीत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठक. येत्या 3 महिन्यात योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन. रत्नागिरीशी होते त्यांचे भावबंध, तर चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी नामच्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान. पालकमंत्री उदय सामंत यांनी वाहिली श्रद्धांजली. रत्नागिरीत केंद्रीय विद्यालयाचा शानदार प्रवेशोत्सव. ऐतिहासिक टिळक शाळेच्या पुनर्बांधणी चाही झाला शुभारंभ. तर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज संध्याकाळी आकाशवाणी रत्नागिरी तर्फे अमृतवाणी बुद्धाची विशेष सुगम संगीत सभा. आता ऐकूया सविस्तर वृत्तांत. शक्तीची उपासना, भक्ती आणि परंपरेचा संगम असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने सुरुवात होतीये. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गावोगावी असलेल्या देवीच्या मंदिरांमध्ये धार्मिक विधी, घटस्थापना आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून देवीच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील प्रसिद्ध श्री महाकाली मंदिर, गुहागर येथील श्री दुर्गादेवी मंदिर आणि रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्यावर असलेले श्री भगवती देवी मंदिर, चिपळूण तालुक्यातील तुरुंबव येथील श्री शारदादेवी मंदिर, टेरव येथील श्री भवानी वाघजाई मंदिर आणि गोवळकोट येथील श्री करंजेश्वरी देवी मंदिर, खेड तालुक्यातील भरणे येथील श्री काळकाई देवी मंदिरासह जिल्ह्यातील विविध ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी घटस्थापना, देवीची पूजा, आरती, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून 9 दिवस देवीचा जागर केला जाणार आहे. अनेक कुटुंबांमध्ये घरोघरी घटस्थापना करून देवीची आराधना केली जात असून 9 दिवस उपवास, पूजा अर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. देवीच्या मंदिराबरोबरच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही तयारीची लगबग सुरू आहे. आगामी काळात उद्भवणाऱ्या पाणी टंचाई निवारणाच्या कामात कुचराई किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे सक्त निर्देश पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिलेत. पंचायत समिती रत्नागिरीच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या लोकनेते कैलासवासी शामराव बेजे सभागृहात आयोजित पाणी टंचाई कृती आराखडा आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास साळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह विविध सभापती, सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री म्हणाले,
3: त्याच्या दृष्टीनं 2 महत्वाच्या बैठका आज पार पडल्या. ते म्हणजे जिल्ह्यातली पाणी टंचाई, शहरांमध्ये पाणी टंचाई की तालुक्यांमध्ये पाणी टंचाई, आणि पाणी सभापती आणि विशेषतः नगराध्यक्ष ज्या नगरपालिकेच्या त्यांना देखील मी

0: सूचना अशा केलेल्या आहेत की शेळ धरणातलं पाणी आज 6 महिने टिकेल अशा पद्धतीचा अहवाल त्यांनी दिला. पण याच्यावर माझा विश्वास नाही, कारण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अल्निनोमुळे ज्या पद्धतीनं बाष्पीभवन होणार आहे त्याचा विचार करून आपण पाणी टंचाईवर मात करण्याच्या यंत्रणा तयार केल्या पाहिजेत. आणि अजून एक मी आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या समस्त नागरिकांना ग्रामस्थ बंधू भगिनींना विनंती करतो, प्रशासन पाणी टंचाईच्या दृष्टीनं नक्की चांगले निर्णय घेईल, उपाययोजना करेल, परंतु पाणी अडवणं पाणी जिरवणं हे उपक्रम आता जनतेनं देखील करण्याची गरज आहे. कारण शेवटी सगळ्यांची सांघिक जबाबदारी असणार आहे. 15 तारखेला या जिल्ह्यामध्ये सगळे लोकप्रतिनिधी 56 जिल्हा परिषद सदस्य 122 पंचायत समितीचे सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच हे सकाळी 8 वाजता वंधराई बंधाराच्या उपक्रमाला सुरू करतात आणि 10,000 वंधराई बंधारे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांधण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. चेन्नईमध्ये जो प्रोजेक्ट हा झालेला आहे त्या तज्ज्ञांशी चर्चा करतोय, काही उद्योजकांशी काल माझी चर्चा झालेली आहे आणि मला असं वाटतं की ती आता काळाची गरज बनलेली आहे. थोडा पाणीपट्टीमध्ये इकडे तिकडे होईल पण ते देखील नागरिकांना त्रास होणार नाही ही दक्षता घेऊन खारं पाणी गोडं कशा पद्धतीनं करता येईल का हे देखील रत्नागिरीत करण्याचा माझा विचार आहे. आपल्याकडे 3 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झालेत, 6 तालुके व्हायचे आहेत. काल जी उपसमितीची बैठक झाली त्याच्यामध्ये हे 6 तालुके घ्यावे अशा पद्धतीची मागणी मी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पुढच्या आठवड्यात आपल्याला यश येईल. पाणी टंचाई हे आपल्या समोरचं फार मोठं संकट आहे, त्याच्यावर मात करणं हीच आता प्रायोरिटी आणि प्राधान्यक्रम आहे.
1: एलनिनोच्या प्रभावामुळे यंदा कमी प्रमाणात झालेला पाऊस तसंच वाढत असलेलं तापमान यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात जाणवू शकते. त्याकरता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाण्याच्या बचतीकरता 12 ऑक्टोबर 2026 पासून यापुढील दर सोमवारी पुढील मान्सूनच्या नियमित आगमनापर्यंत रत्नागिरी शहरातील संपूर्ण पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसंच शासनाच्या निर्देशानुसार 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. याची नोंद घेऊन सर्व नागरिकांनी पाण्याचा योग्य आणि काटकसरीनं वापर करून नगर परिषदेला सहकार्य करावं असं आवाहन रत्नागिरी नगर परिषदेकडून करण्यात आलंय. यासाठी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आणि पाणी सभापती निमेश नायर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ऐकूया त्यांनी दिलेली माहिती.
2: आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की यावेळी अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि उन्हाळाही प्रचंड जाणवतोय आतापासून. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जी पाण्याची कमतरता आहे, कारण आपले जे धरण आहे ते ज्या प्रमाणात भरायला हवं होतं त्याप्रमाणे धरणामध्ये पाण्याचा साठा झालेला नाहीये आणि उष्णतेमुळे त्याचं भरपूर मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन तेही पाणी खूप कमी होणार आहे. तर या सगळ्याचा विचार करून आम्ही शहरवासियांना काही सूचना आवाहन करू इच्छितो. आतापासूनच आपण योग्य प्रमाणात पाणी वापरलं नाही तर पुढे आपल्याला उन्हाळ्यामध्ये याचा खूप त्रास होणार आहे. त्यासाठी शहरवासियांनीही आम्हाला साथ दिली पाहिजे. शहरवासियांना कशा प्रकारे आपण पुरेसे पाणी देऊ शकतो या प्रकारचं सगळं जे नियोजन पाणी सभापती आणि आम्ही केलेलं आहे या बाबतीत सर्व माहिती पाणी सभापती आपल्याला देत आहेत.
3: जे आपल्याकडे पाणी आहे ते पाणी आपल्याला अगदी पुढच्या एप्रिल मे पर्यंत शिल्लक राहिलं पाहिजे. तर आम्ही सर्वांनी असं की प्रत्येक सोमवारी आपण शटडाऊन घेणार आहे आणि दिवसाला आपण 20 ml पाणी घेतो शहरासाठी. तर ते 20 ml पाणी आपलं वाचणार आहे. म्हणजे जसं 10% शासनाने सांगितलेलं आहे तर महिन्याला आपल्याला 80 ml पाणी आपलं बचत होणार आहे. जिथे 2 तास पाणी आहे तर थोडं टाइम पण आपल्याला थोडं कमी करायला लागणार आहे. म्हणजे एक 15 मिनिटं कमी करून अशा पद्धतीने आपण नियोजन करणार आहे. आता आपल्याकडे पाणी मागच्या वर्षी जे शीळ मध्ये होतं ते या तारखेपर्यंत अगदी 100% पाणी होत. आज जर शेळीला पाणी बघितलं तर 99% पाणी आहे. मागच्या वर्षीचं आणि या वर्षीचं जर आपण तुलना केली तर ऑलमोस्ट आपण 1% मागे आहे.
1: रत्नागिरीच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत चला शाळेत जाऊया अभियान अंमलबजावणी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शिक्षण संचालक कृष्णकांत पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळेला शिक्षण मंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले,
4: शिक्षण गुणवत्तापूर्ण, शिक्षण आनंददायी, शिक्षण भाकरीचे, शिक्षण राष्ट्रीयत्वाचे. शिक्षण भाकरीचे याचा अर्थ असा आहे की आमचा जो विद्यार्थी आहे तो उद्याचा भारताचा नागरिक घडत असताना त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन तो निर्माण करू शकला पाहिजे. उद्या त्याला कुठलं तरी नोकरी असेल, व्यवसाय असेल, अगदी शेती असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये तो प्रावीण्य त्या ठिकाणी मिळू शकला पाहिजे.
1: यावेळेला

0: परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मातृभाषेतील शिक्षणाचं महत्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी मोबाईलवर गृहपाठ देण्यास बंदी घालण्यात आली असून परिपाठात सामूहिक पाठे पाठांतरावर भर दिला जातोय. याशिवाय 150 विद्यार्थ्यांना इस्रो आणि 60 विद्यार्थ्यांना नासा अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आले. मुलींच्या आरोग्यासाठी 55 शाळात फुलराणी कक्ष सुरू करण्यात आले असून 12,000 मुलींचं HPV लसीकरण पूर्ण झालंय. पायाभूत साक्षरतेसाठी मिशन आरंभ आणि सुरक्षेसाठी मिशन अभय राबवलं जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्या गुणवत्तेने संपूर्ण राज्यामध्ये उल्लेखनीय ठरलेली रत्नागिरी नगर परिषदेची शाळा क्रमांक 15 म्हणजेच दामले हायस्कूलला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी भेट दिली. यावेळी तेथील विद्यार्थ्यांनी त्यांचं विशेष स्वागत केलं.
1: लेट्स वेलकम आवर गेस्ट.
0: दामले विद्यालयात त्यांनी थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधला. विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली. यावेळी विविध स्तरांवर नैपुण्य मिळवणाऱ्या 15 गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसंच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. दामले हायस्कूलचा शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विशेष गौरव केला. यावेळी ते म्हणाले,
2: मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला अशा शाळेमध्ये येण्याची संधी आहे. मी दामले विद्यालयाचा आदर्श खादीचा वाटा जरी इतरांनी घेतला तरी महाराष्ट्राच्या पालकांना अपेक्षित असलेलं नागरिकांना अपेक्षित असलेलं कार्य माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असलेलं कार्य त्या ठिकाणी संपन्न होणार आहे.
0: यानंतर शिक्षण मंत्र्यांनी पानवल होरंबेवाडी आणि झरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन शालेय पोषण आहाराची चव चाखली तसंच परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. सफाई कामगारांना मालकी हक्कानं निवासस्थाने देणं, त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती आणि सायकलींचं वाटप, वेळेवर निवृत्ती वेतन सुरू करणं आणि समाजगृह उपलब्ध करून देणं यासारख्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ प्राधान्यानं द्यावेत तसंच येत्या 3 महिन्यात त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिले. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात हातानं मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणं आणि त्यांचे पुनर्वसन अधिनियम 2013 अंमलबजावणी आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शेरसिंग डागोर म्हणाले,
3: आज की बैठक में एक मुख्य बातें इतनी हुई कि आवास पे सफाई कामगारों के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर श्रम साफल्य योजना के तहत 2008 के GR के प्रमाण से आज उस पे एक डिसीजन हुआ. मालकी हक 1987 एक्ट के हिसाब से जिस सफाई कामगार को 25 वर्ष हुआ उसको मालकी हक देने का भी निर्णय हुआ. माननीय जिलाधिकारी साहब ने 3 महीने का उनको आज अल्टीमेटम दिया है कि काम करने का और 3 महीने में वो सब करके वो देने का उन पे काम हुआ. वैसे ही उन पे आरोग्य पे भी काम हुआ, उनके स्वास्थ्य पे भी काम कि कैसे उनका इंश्योरेंस हो, एक्सीडेंट हो तो कैसे उन पे 1.25 करोड़ का इंश्योरेंस मिले, उनको अगर कैशलेस 5 लाख का अगर हेल्थ इंश्योरेंस का भी विषय पे हुआ. वैसे ही नेचुरल डेथ पे 5 लाख रुपए का भी उस पर भी आज निर्णय हुआ. 8-15 दिन में बहुत सारी चीजें आपको और भी इसमें अमलबजावणी करते दिखेंगे.
0: आपल्या दमदार अभिनयानं, भारदस्त आवाजानं आणि परखड व्यक्तिमत्वानं मराठी तसंच हिंदी चित्रपट सृष्टीवर वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गुरुवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानं चित्रपट सृष्टीसह सामाजिक क्षेत्रातही शोककळा पसरली. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याशी त्यांचं भावनिक नातं होतं. रत्नागिरी हे आपलं आजोळ असल्याचा उल्लेख नाना पाटेकर यांनी यापूर्वी रत्नागिरीतील एका कार्यक्रमात केला होता. त्यामुळे रत्नागिरी आणि कोकणातील सामाजिक उपक्रमांशी त्यांचा विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांकडूनही हळहळ व्यक्त केली गेली. नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराला 2021 आलेल्या महापुरानंतर नदीपात्रातील गाळ काढणं आणि पूरस्थितीची तीव्रता कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांमध्येही या संस्थेने योगदान दिलं. नाना पाटेकर यांच्या निधनाचं वृत्त समजताच राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
4: मराठी रंगभूमी असेल, मराठी चित्रपटसृष्टी असेल, हिंदी चित्रपटसृष्टी असेल, त्याच्यामध्ये स्वतःच्या कर्तृत्वानं मराठी व्यक्ती मोठी झाली. रत्नागिरीचं त्यांचं नातंही अतिशय जवळचं होतं. माझे त्यांचे संबंध देखील सगळ्या पलीकडचे होते, अतिशय मैत्रीचे होते ते संबंध होते आणि आज ते आपल्यामध्ये नाहीत याची फार मोठी खंत आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि फार मोठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीला, ज्याला आपण पोकळी म्हणतो, ती निर्माण झालेली आहे. आणि आपल्याला माहीत असेल की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यावेळी मोठा पूर आला

0: त्याच्यानंतर सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून सगळ्यात पहिलं जर काम कोणी सुरू केलं असेल तर नाना पाटेकरनी केलेलं होतं. वाशिष्ठी नदीच्या पुराला रोखण्याचं काम देखील नाना पाटेकरनी केलेलं होतं. मावसच्या गौतमी नदीच्या पुराला रोखण्याचं काम देखील नाना पाटेकरनी केलं होतं. गाळ काढण्याचं काम हे मोठ्या पद्धतीनं नाम फाउंडेशनच्या माध्यमातून झालं होतं. शिव नदी असेल चिपळूणची तिथं देखील त्यांनी काम केलेलं होतं. गरिबांना घरं देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांनी बांधून दिलेली होती. असं एक मोठं व्यक्तिमत्व जे देशाच्या पातळीवर समाजसेवक म्हणून काम करायचं ते आज आपल्यामध्ये राहिलं नाही याचा अतिव दुःख माझ्यासारख्या व्यक्तीला आहे.
1: रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाचा आनंद घेताना होणाऱ्या दुर्दैवी दुर्घटना आणि जीवितहानी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आधुनिक पावलं उचलली आहेत. समुद्रात बुडणाऱ्यांना तातडीनं वाचवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेले 5 अत्याधुनिक रोबोटिक वॉटर क्राफ्ट पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलाकडे सुपूर्त करण्यात आले. रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी देश विदेशातून लाखो पर्यटक येतात, मात्र समुद्राचा अंदाज न येणं, भरती ओहोटीची माहिती नसणं अथवा पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे मागील 5 वर्षात तब्बल 143 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झालाय. ही गंभीर बाब लक्षात घेऊन अमूल्य मानवी जीव वाचवण्यासाठी तातडीनं बचाव कार्य करता यावं या उद्देशानं या लाईफ सेव्हिंग रोबोटिक वॉटर क्राफ्टचा समावेश यंत्रणेत करण्यात आलाय. हे रोबोटिक वॉटर क्राफ्ट पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असणाऱ्या गणपतीपुळे, दापोलीतील मुरुड, लाडघरपट्टा, गुहागर, आरेवारे यासह इतर संवेदनशील किनाऱ्यांवर तैनात केले जाणार आहेत. समुद्रात संकटात सापडलेल्या व्यक्तीपर्यंत प्रतिकूल हवामानातही हे रोबोट्स अत्यंत वेगानं पोहोचू शकतात, ज्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाची कार्यक्षमता लक्षणीयरित्या वाढणार आहे. भारत सरकारच्या धोरणानुसार देशभरात केंद्रीय विद्यालयांची स्थापना केली जाते. अशा विद्यालयांमुळे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचं शिक्षण सहज उपलब्ध होईल हा त्याचा उद्देश आहे. महाराष्ट्रात यंदा मंजूर झालेल्या अवघ्या 3 केंद्रीय विद्यालयांपैकी 1 आपल्या रत्नागिरीला मिळाले. हे विद्यालय रत्नागिरीतील लोकमान्य टिळक नगर परिषद शाळा क्रमांक 2 येथे सुरू होत असून त्याच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील इयत्ता 1-5 मधील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे, असे गौरव उद्गार यावेळी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी काढले.
0: आज केंद्रीय विद्यालयाचं उद्घाटन हे रत्नागिरीच्या शैक्षणिक वारसामध्ये भर टाकणार होतं. केंद्रीय विद्यालय दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो. अतिशय चांगल्या पद्धतीची सुसज्ज इमारत आज आम्ही तात्पुरत्या स्वरूपाची केंद्रीय विद्यालयाला दिलेली आहे. लोकमान्य टिळकांचा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा मंत्र ज्या शाळेत शिकल्यामुळं देशाला मिळाला त्या टिळक विद्यालयाचं पुनर्बांधणी करून तो देखील लोकार्पण सोहळा आज पार पडला.
1: तर खासदार सुनील तटकरे यांनी या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून संदेश दिला. केंद्रीय विद्यालयाच्या विकासासाठी अथवा आवश्यक पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांमधून जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आपण स्वतः तसंच माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदार तटकरे यांनी यावेळी दिली. बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादनात होणारी नुकसान भरून काढण्यासाठी कृषी विभागामार्फत 2026-27 या वर्षासाठी जिल्ह्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली. या योजनेत आंबा, काजू, नारळ आणि सुपारी या 4 प्रमुख पिकांचा समावेश असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केलंय. भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या संदेशाचा जागर करण्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आकाशवाणी रत्नागिरीतर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष सुगम संगीत सभेचं आज आयोजन करण्यात आलंय. ही विशेष संगीत सभा आज संध्याकाळी 6:30 ते 8:00 आकाशवाणी रत्नागिरीच्या थिबा पॅलेस रोड येथील परिसरात आयोजित करण्यात आली आहे. अमृतवाणी बुद्धाची या संकल्पनेतून बुद्ध विचारांना सुगम संगीताची साथ देत विशेष संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलंय. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमातून बुद्धांच्या विचारांचं चिंतन करण्याची तसंच सुरेल संगीताचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. आकाशवाणी रत्नागिरीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाला संगीतप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आकाशवाणी रत्नागिरीचे केंद्र संचालक यांच्यातर्फे करण्यात आलंय. श्रोतेहो, आज संध्याकाळी 6:30 हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कार्यालय परिसरामध्ये आयोजित करण्यात आलाय. आपल्याला यासाठी आम्ही विशेष निमंत्रित करीत आहोत. तर श्रोतेहो, या होत्या गेल्या आठवड्यातील ठळक घडामोडी. श्रोतेहो, आपल्या जिल्ह्यातील घडामोडी सांगण्यासाठी आम्ही

0: पुन्हा भेटू पुढच्या रविवारी, तोपर्यंत अनघा योगेश मगधुमीला निरोप द्या, नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती, निवेदिका अनघा मगधूम, सादर करते विवेक वानखडे.
2: अवती भवती हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 12 वाजल्यापासून सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकणार आहात 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे ठीक 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहो वनिता मंडळाचा कार्यक्रम.

मित्रांनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांची मैत्रीण सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे.

0: करते हैं जल।
1: मैत्रिणींनो, आज घटस्थापना अर्थातच नवरात्रोत्सवाची सुरुवात, तेव्हा सर्व मैत्रिणींना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मैत्रिणींनो, या सृष्टीचं आराध्य दैवत म्हणजे आदिमाया जगदंबा, जिची आपण सर्वजण अखंड अक्ती मनोभावे पूजा अर्चा करतो। नवरात्रोत्सवाचा काळ म्हणजे देवीच्या पूजनाचा पर्वकाळ मानला जातो। आई जगदंबेच्या सेवेची परमसंधी या काळात आपणा सर्वांना प्राप्त होते। एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आज या काळात सर्वत्र असलेली दिसून येते। आदिमायेच्या प्रत्येक स्वरूपाचं आपण सर्वजण अगदी मनोभावे घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत स्मरण पूजन अर्चन करतो। देवीला आपण शक्ती स्वरूप मानतो, तिच्या नवरूपांच्या नवशक्तींच्या पूजनाचा अगदी ध्यास आपण या काळात घेतो। आपल्या आजूबाजूलाही स्त्री स्वरूप बालिका स्वरूप शक्ती आहेत। या सृष्टीतील प्रत्येक बालिका स्त्री तरुणी ही आई जगदंबेच्या नवस्वरूपाचंच नवशक्तीचंच एक रूप आहेत। तेव्हा आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दोन अशाच नवशक्तींशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाबाबत माहिती जाणून घेणार आहोत। तेव्हा आता वळूया आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे। मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आपण सुरुवातीला ऐकणार आहात कला अध्यापिका तसेच यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतुरकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला।

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या मैत्रिणींसाठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेणाऱ्या मैत्रिणींशी संवाद साधत असतो आणि त्यांच्याकडनं प्रेरणा प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आता अनेक वेळा असं होतं की महाविद्यालयीन जीवन संपुष्टात आल्यानंतर उच्च शिक्षण आहे आणि छानसा जॉबही सुरू असतो, मग नंतर मुलीच्या विवाहाची घरामध्ये चर्चा होते, मुलीचा विवाह होतो आणि ती दुसऱ्या ठिकाणी जाते, तेथेही काही दिवस जॉब करते, पण नंतरच्या जबाबदाऱ्या वाढत जातात आणि मग मूल झाल्यानंतर तर एक स्त्री म्हणून ती ज्या फेज मधून जात असते किंवा ज्या वेगवेगळ्या भूमिका तिला पार पाडाव्या लागत असतात, त्यावेळी नक्कीच तिला तिच्या स्वप्नांना आवर घालावा लागतो. थोडक्यात काय तर बऱ्याच वेळा मैत्रिणींना आपला चालू असलेला जॉब सोडावा लागतो.

0: करतो आणि पूर्णतः घरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी समर्पण करावं लागतं. परंतु आपल्यामध्ये जर काही कलागुण असतील किंवा आपल्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची एक जिद्द असेल, धडपड असेल, तर नक्कीच शून्यातून विश्व उभारण्याची एक क्षमता आपल्यामध्ये असते. आणि अशाही परिस्थितीत शांत न बसता काही ना काही मार्ग काढून आपण स्वतःला सक्षम बनवण्याचा किंवा आपलं एक स्व अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः आपल्या मैत्रिणींमध्ये तर हा कलागुण अगदी ठासवून भरलेला असतो. अशाच मैत्रिणीचा शैक्षणिक आणि कलाक्षेत्रातील जीवनप्रवास, करिअर क्षेत्रातील जीवनप्रवास, जो की कलाक्षेत्रापासून सुरू झाला आणि एका यशस्वी उद्योजिकेपर्यंत पोहोचलेला आहे, तो संपूर्ण प्रवास या मैत्रिणीशी प्रत्यक्ष संवाद साधून आपण आता जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, PFA तसेच MFA पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेल्या मिताली पियुष जिंतुरकर या एका यशस्वी उद्योजिका, ज्यांनी स्वतःचं घर आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळत नामांकित शैक्षणिक संस्थेतील आर्ट टीचरचा जॉब सोडून स्वतःचा उद्योग स्थापन केला. जन्मतःच चित्रकलेचं वरदान प्राप्त झालेल्या मितालीताई यांच्या आईने बालपणीच त्यांच्यातील हा चित्रकलेचा कलागुण जाणून घेतला आणि तो कलागुण वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यक ते शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांचं MFA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या माहेरची घरची परिस्थिती तशी बेताचीच, त्यामुळे शिक्षण घेत असताना लहान मुलांसाठी एलिमेंटरी इंटरमिजिएट या परीक्षांचे तसेच इतर ड्रॉइंग क्लासेस त्यांनी सुरू केले आणि त्यांचं मास्टर ऑफ फाईन आर्ट पर्यंतचं शिक्षण त्यांनी स्वतः स्वखर्चाने पूर्ण केलं. एकंदरीतच त्यांचा हा जो संपूर्ण शैक्षणिक करिअर क्षेत्रातील प्रेरणादायी प्रवास आहे, जो की आज यशस्वी उद्योजकेपर्यंत येऊन पोहोचलेला आहे, तो प्रवास आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांशी मनमोकळा असा संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की प्रत्येक मैत्रीण समाजामध्ये एक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि तेही आपल्या घरच्या संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडून. अशीच ही आपली आजची मैत्रीण. चला तर मग या मैत्रिणीशी मनमोकळा असा संवाद आपण साधूया. तेव्हा सर्वप्रथम मितालीताई, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: मितालीताई, आजपर्यंतचा जो आपला एकंदरीत शैक्षणिक प्रवास आहे, म्हणजे आपण मास्टर इन फाईन आर्ट पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे, जे की खरं तर खूप असं सोपं शिक्षण नाही आहे. कारण कला म्हटलं की त्यात साधना आली, उपासना आली, अभ्यासासोबतच या गोष्टी साधणं तसं कठीणच. तुमच्या या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाविषयी मग आपण काय सांगाल?
1: नमस्कार. खरं म्हणजे शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगताना आवर्जून सांगावं वाटेल की यामध्ये माझ्या आईचा मोठा वाटा आहे. म्हणजे हां, सुरुवातीला जसं चौथी पास झाल्यानंतर, पाचवी पासून जेव्हा चित्रकला हा विषय आम्हाला सुरू झालेला होता, याच्या आधी चित्रकला विषय शिक्षणात नव्हता, त्याच्यामुळे पाचवीपासून सुरू झाला. आणि मग पाचवीला मला मार्क कमी पडले, म्हणजे ज्या शिक्षणात मी पुढे शिक्षण घेतलंय त्या विषयात मला मार्क कमी पडले.
0: अच्छा.
1: आणि मग आईला वाटलं अरे हे असं कसं झालं. मग तिथून हळूहळू आमचे क्लास वगैरे सुरू झाले आणि मग लक्षात आलं की याच क्षेत्रामध्ये माझा इंटरेस्ट जास्त आहे. ऑलरेडी मी स्वतः पहिले क्राफ्ट वगैरे घरी बनवायची, पण प्रॉपर आपण शिक्षण यामध्ये मी कधीच घेतलेलं नव्हतं.
0: अच्छा.
1: पण मग कळलं की यामध्ये परीक्षा असतात, एलिमेंटरी असते, मग इंटरमिजिएट असते. जसं जसं पुढे जात गेलो तसं तसं माहिती झालं की या परीक्षा असतात, मग मी त्या हळूहळू दिल्या. आणि त्यानंतर मग मी 11वीला असताना फाउंडेशन हा कोर्स असतो तो सुद्धा मी केला.
0: बरं.
1: आणि 11वी 12वीला सुद्धा मी महिला महाविद्यालय आहे अमरावतीला, तिथे सुद्धा आर्ट हा विषय असतो स्पेशलायझेशन मध्ये, म्हणजे ड्रॉइंग हा विषय तिथे फक्त महिला कॉलेजलाच आहे. हां, तर तिथे पण मी 11वी 12वी हे ड्रॉइंग मध्ये केलं. आणि त्यानंतर BFA नागपूरला गव्हर्नमेंट चित्रकला महाविद्यालयाला मी शिकायला गेली.
0: हां,
1: तिथे माझं सिलेक्शन झालं. पहिले त्याच्या एंट्रन्स एक्झाम होतात, त्यामध्ये मला नागपूर हे भेटलेलं. हां, मला खरं तर मुंबईला जायचं होतं, पण वडिलांची इच्छा नव्हती की इतक्या दूर जाणं शक्य होणार नाही. हां, एकट्या मुलीला राहणं शक्य होणार नाही, त्याच्यामुळे नागपूर हे सेफ सिटी आहे वा म्हणून मग मी नागपूरला 4 वर्ष BFA शिक्षण घेतलं. त्यानंतर BFA करता करता एका शाळेला मला ऑपॉर्च्युनिटी आली ऍज अ आर्ट टीचर म्हणून. हां, तर तिथे मग मी इंटरव्ह्यू वगैरे दिला. तिथे पण मग मी 2 वर्ष काम केलं.

0: मग मी MFA केलं आणि MFA नंतर मग परभणीला.
1: म्हणजे लहानपणीच अभ्यासामध्ये विशेष आपल्या मुलीला रस नाही, परंतु तिची चित्रकला छान आहे हा कलागुण तुमच्या आईनी ओळखला. आणि खरं तर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या शालेय जीवनातील परीक्षांपासून तुमच्या खऱ्या अर्थाने चित्रकलेच्या क्षेत्रातील शिक्षणाला प्रवासाला सुरुवात झाली. जसं तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हणालात की शालेय जीवनात असताना एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण असतात. तर या ज्या चित्रकला परीक्षा आयोजित केल्या जातात त्यांच्यातील जी कला आहे ती कला वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये ही नक्कीच उपयुक्त ठरू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हीच आहात. तर त्याविषयी अधिकतम आपण आज काय सांगता येईल बरं? कारण आज आपण बघतोय की पालकांचं म्हणणं असतं की आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, CA झाला पाहिजे, किंवा त्याने सायन्स घेऊनच पुढे त्याचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे आणि त्याला एक स्थिर करिअर प्राप्त झालं पाहिजे. पण या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्तही खूप चांगले करिअर ऑप्शन्स आज उपलब्ध आहेत हे आज मुळात पालकांपर्यंतच पोहोचवणं आपल्याला गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण काय सांगाल?
0: एलिमेंटरी इंटरमिजिएट म्हणजे आत्ता सध्या पाहायला गेलं तर म्हणजे पालकांना वाटतं की त्यामुळे 10वी 12वीला मार्क जास्त पडतात आहे, त्याच्यामुळे खरं तर पालक या परीक्षेमध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात झालेली आहे. पण मला असं वाटतं की एलिमेंटरी इंटरमिजिएटमुळे कसं आहे की तुमचा एक पाया म्हणजे भक्कम पाया तिथे तुमचा पक्का होतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा बदलतो. तुम्ही खऱ्या अर्थाने त्या गोष्टीमध्ये शेड लाईट बघणं आणि डिटेलमध्ये वस्तुचित्र म्हणून हा विषय असतो आपल्याला आणि त्याच्यामध्ये मग आपण त्या वस्तूला डिटेलमध्ये बघायला सुरुवात करतो की अरे ही इथे ही क्रेश असते, मग लाईट इथे पडला तर इथे डार्क येतो, इथे लाईट येतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यानंतर संकल्पचित्र असतं, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगसंगती असतात. तर रंगसंगती म्हणजे असं नाही म्हणता येईल की ड्रॉइंगमध्ये गेलं तरच कामात पडतात किंवा उपयोगात येतात. पण तुम्ही पुढे जर फॅब्रिक इंडस्ट्रीमध्ये गेल्या किंवा मग डिझायनिंगमध्ये कोणत्या पण याच्यात गेलं तर त्याच्यात तुम्हाला याचा भरपूर कलर स्कीमचा भरपूर उपयोग होतो.
1: खरंच आहे.
0: त्याच्यामध्ये कसं आहे की पर्स्पेक्टिव्हचा तुमचा अभ्यास होतो. त्याच्यानंतर तुम्ही आर्किटेक्चरला जाल तर त्याच्या सुद्धा तुम्हाला ही परीक्षा आवश्यक असते देण्यासाठी. आणि तुम्ही बिल्डिंग बांधली आणि ती इथून कशी दिसते तर ते तुम्हाला ड्रॉ करावं लागतं आधी, तेव्हाच तुम्ही ती बांधू शकता. हा, त्याच्यामुळे पुढे कोणताही शिक्षण घ्या पण याचा पाया हा या परीक्षांमुळे नक्कीच मला असं वाटतं की तुमचा पक्का होतो.
1: नक्कीच. म्हणजे केवळ एक कलागुण म्हणून नव्हे तर पुढे कुठलंही करिअर जेव्हा तुम्हाला चॉईस करायचं असतं त्यावेळी तुमच्यामध्ये जर चित्रकला असेल तर नक्कीच तुम्हाला त्या कलेचा फायदा होईल. आणि नेहमीच आपण म्हणतो ना की कला आपल्याला घडवत असते, आपल्या व्यक्तिमत्वाला घडवत असते. ती गोष्ट मला इथे खऱ्या अर्थाने नमूद करावीशी वाटते. कारण एखादं चित्र एखादा बालक म्हणजे एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेसोबतच इतर वेळी ज्यावेळी तो ड्रॉइंग करतो तेव्हा एखादं चित्र ज्यावेळी एखादा विद्यार्थी काढतो तेव्हा त्याच्या मनातील भाव तो त्या चित्रातून प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे भावच त्याचं व्यक्तिमत्व घडवणारे असतात आणि व्यक्तिमत्व दर्शविणारे पण असतात. इमोशन्स
0: तुमचे त्या चित्रातून दिसत असतात. कोणताही मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा लहान असो मोठे असो जेव्हा ते तुम्हाला त्याच्यातले रंग आहे त्याच्यातले आकार आहे याच्यातून तुमचे इमोशन्स हे नक्की दिसतातच.
1: नक्कीच. आणि म्हणूनच म्हणतात की कला आपल्याला घडवते. आता मास्टर इन फाईन आर्ट नंतर आपण एका नामांकित खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये आर्ट टीचर म्हणूनही कार्य पार पाडलं. त्या तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल बरं? अनेक विद्यार्थी तुम्ही हाताळले, त्यांना चित्रकलेचं ज्ञान दिलं, तो तुमचा अनुभव कसा होता?
0: खरं म्हणजे पहिले सुरुवातीला मी प्री प्रायमरी स्कूलला होती. पण म्हणजे घरून जो शाळेचा प्रवास होता तो जवळपास 2 तासाचा प्रवास होता माझा. बस ऑटो असं चेंज करत करत मी शाळेत पोहोचायचे.
1: अच्छा.
0: पण 2 तास हे जेव्हा शाळेत पोहोचल्यावर ते लहान मुलं जेव्हा घट्ट मिठी मारायचे तेव्हा 2 तासाचा प्रवास मी नक्कीच विसरून जायचे. हा, आणि इतक्या दूर मला बऱ्याच मैत्रिणी विचारायच्या की का ग तू इतक्या दूर जाते, कंटाळाने इतका थकत नाही का? म्हटलं तुम्ही एकदा येऊन पहा शाळेमध्ये आणि त्या चिमुकल्यांसोबत राहून पहा म्हणजे तुम्हाला कळेल की काय असतं. बऱ्याच वेळेला माझी अटॅचमेंट मुलांसोबत इतकी होऊन जायची. आर्ट अँड क्राफ्ट मुलांचा आवडीचा विषय होता आणि कलर्स खेळणं म्हणजे पेपरसोबत खेळणं फेविकॉल आणि हे सगळं करता करता माझ्याशी अटॅचमेंट इतकी व्हायची की त्यांच्या क्लासमधल्या ज्या मेन टीचर्स होत्या त्या म्हणायच्या मिताली अभी क्लास में आना नाही. कारण त्या मुलांना फक्त मी लागायची की नाही मॅडम पाहिजे. मग त्या दुसऱ्या विषयांकडे त्यांचं दुर्लक्ष व्हायचं. मग त्यावेळे मिताली

0: तू आणा नाही क्लास, दुसरी क्लास में जा. त्यावेळेला माझं लग्न नव्हतं झालं, त्याच्यामुळे बराच वेळ मी त्या मुलांसोबत घालवायची आणि खूप छान अनुभव होता तो. आणि इतके प्रश्न असतात त्या मुलांचे, इतके व्हास्ट प्रश्न असतात. इमॅजिनेशन म्हणजे आपण एखाद्या वेळेला आपल्या परिधानामध्ये थोडस जरी बदल केला तर ते लक्षात आणून द्यायचे की आज तुम्ही वो नाही पेना, अरे म्हणजे मला पण लक्षात नाही यायचं की आपण हाच. पण त्या मुलांचं ऑब्झर्वेशन खूप असतं आणि स्पेशली टीचरकडे तर जास्तच असतं आणि ते आपल्याला फॉलो करतात. म्हणजे आपण जे पण घालतो करतो या सगळ्या गोष्टी हे मुलं फॉलो करत असतात.
1: अगदी महत्वपूर्ण मुद्दा तुम्ही इथे सांगितलात ते की मुलं आपल्याला बघून ऑब्झर्व करतात आणि फॉलोही करतात.
0: नक्की
1: खऱ्या अर्थाने मुलं ही आपल्या आईनंतर आपल्या शिक्षकांना जास्त त्यांचं निरीक्षण करून त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांचा पेहराव असेल, त्यांचं वागणं बोलणं असेल, त्यांचं एकंदरीतच व्यक्तिमत्व असेल, हे त्यांना आपल्या आई वडिलांच्या व्यक्तिमत्वानंतर खूप जास्त जवळ घेऊन जातं. त्यामुळे जसं आपण राहतो किंवा जसं आपण बोलतो त्याची एक छाप आपल्या विद्यार्थ्यांवर
0: असते.
1: नक्कीच आपल्यातले जे कलागुण असतात त्याचीही एक छाप या विद्यार्थ्यांवर.
0: आपलं वागणं बोलणं म्हणजे जसं आपण बोलतो तसेच ते रिॲक्ट करत असतात. हा, आणि त्या शाळेचं एक होतं की तिथे तुम्ही मुलांना, आता तर सगळीकडेच आहे म्हणा की रागवायचं नाही मारायचं नाही, पण तिथे मोठ्याने बोलणं सुद्धा अलाव नव्हतं. तर त्याच्यामुळे जे पण सांगायचं आहे तुम्ही प्रेमाने सांगायचं, तर ती एक खूप छान गोष्ट होती त्या शाळेची.
1: खरंच लहान मूल म्हणजे एक नाजूक असा मातीचा घडा असतो, तुम्ही त्याला जसं आकार देणार तसं ते घडत जातं. आणि ज्यावेळी तुम्ही अगदी प्रेमाने विश्वासाने त्यांना एखादी गोष्ट समजून सांगता तेव्हा ते पटकन कॅच करू शकतात, ग्रास्प करू शकतात. तेवढं तुम्ही त्यांना रागवलं मारलं तर ते तुमच्यापासून दूर जाण्याचा संभव बऱ्याच वेळा असतं. मिताली दे, आता आपल्या चर्चेमध्ये आपण बोलता बोलता म्हणाला होता की मला मुलगी झाली आणि घरातील जबाबदारी माझ्यावरची वाढली, त्यामुळे जॉब करणं मला शक्य नव्हतं आणि तुमच्यातील जी कला आहे ती तुम्हाला शांत बसू देत नव्हती. ती तुम्हाला सतत सांगत होती की अरे तू काहीतरी करायला पाहिजे. चूल आणि मूल हे तुमचं विश्व नव्हतंच, तुमच्याकडे खूप काही पोटेन्शियल होतं जे तुम्हाला खरं तर इन्कमिंग सोर्स म्हणून तुमच्या घरासाठीही महत्वपूर्ण होतं आणि तुमच्यातलं जो कलागुण आहे तो कलागुण वृद्धिंगत करण्यासाठीही ते तितकंच आवश्यक होतं. तर त्या दृष्टिकोनातून मग तुम्ही उद्योग क्षेत्राकडे खऱ्या अर्थाने वळालात. बॉक्स पॅकिंगचा जो उद्योग आहे, एव्हारा पॅकेजिंग अँड गिफ्टिंग, हा जो उद्योग तुम्ही उभारलात, त्या तुमच्या गृह उद्योगाविषयी तुम्ही काय सांगाल?
0: मी पहिले सुरुवातीला शाळेला जॉब करत होती आणि मग मला मुलगी म्हणजे झाली, त्यानंतर आता बा घरी बसायचं. तसे क्लासेस वगैरे तर हे घरून सुरूच होते. पोद्दारला होती मी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलला.
1: हा,
0: पण तिथे मॅडम म्हणाल्या होत्या की मुलगी झाल्यावर सुद्धा तू वर्षभराने ये परत ये. पण मग असं वाटलं नाही, आता मुलीची जबाबदारी आहे घरी पण, म्हणजे माझ्याशिवाय कोणी नव्हतं, सासरे आहेत आणि मिस्टर. हा, असे आम्ही तिघ जण होतो. आणि मग आता मुलीला सोडून कुठे जायचं आणि काय करायचं ते सगळा प्रश्न होताच. ड्रॉइंगचे क्लासेस वगैरे तर सुरूच राहायचे माझे. आणि मग असं करत करत एके दिवशी मला काही मैत्रिणींनी विचारलं की आमच्या इथे ना डोहा जेवणामध्ये असं ऍज अ रिटर्न गिफ्ट म्हणून आम्ही काहीतरी वाटतो. तर ते म्हणाले मिताली तू करून देशील का, काहीतरी 200-250 त्या होत्या वस्तू. तर म्हटलं चला ठीक आहे आपण करून पाहूया, काही हरकत नाही, रिकामा वेळ आहे आणि करता तर येते आधीपासून होतच माहिती. तर मग असं पद्धतीने केलं ते तयार. 200-250 वस्तू ज्या होत्या, छोट्याशा बॅग होत्या ऍज अ रिटर्न गिफ्ट आम्हाला ते द्यायच्या होत्या. मग मी त्या करून दिल्या त्यांना आणि मग सहजच तो फोटो मी फेसबुकला अपलोड केला की आर्टवर्क म्हणून. मी ड्रॉइंगचे माझे फोटो ऑलरेडी अपलोड करत राहायची आणि मग तो अपलोड केला. आणि मग मला त्याच्यावर त्या पोस्टवर इन्क्वायरी झाल्या की तुम्ही हे विकता का आणि तुम्ही करता का. मग म्हटलं अरे हा पण ऑप्शन छान आहे म्हणजे आपण हे विकू शकतो. मग मी कोणालाही नाही म्हणायचं नाही. माझ्या मैत्रिणीने एक शिकवलं होतं की कोणी काही विचारलं तरी नाही म्हणायचं नाही, हो येतं आणि करतेच. म्हणजे नाही येत असलं तरी ते जाऊन शिकायचं आणि करायचं. हे एक आहे. तर मग हळूहळू असं करत करत बॅग पासून मग बॉक्सेस, मग बॉक्सेसचं रॉ मटेरियल सुद्धा मला माहित नव्हतं की कुठे भेटतं परभणीमध्ये.
1: अच्छा.
0: हा, मग असं हळूहळू करत करत आम्ही, माझे मिस्टर म्हणजे पियुष जिंतूरकर हे बरेच मला मदत करतात या क्षेत्रामध्ये. ते बऱ्याच ठिकाणाहून शोधून आणतात माहिती, इथे हे भेटते इथे हे भेटतं. आणि हा, मग ते मला आणून देतात आणि मग हे बघ असं केलेलं आहे असं केलेलं आहे असं करत करत ते एक बॉक्स मग दोन बॉक्स मग हळूहळू पुण्याला ऑर्डर कोणाच्या याच्या मग मुंबईला मग बँगलोर नॉयडा मग असं करत करत आउट

0: टॉप इंडिया सुद्धा आता माझ्या बॉक्सेस जातात.
1: क्या बात आहे, क्या बात आहे, खरंच कौतुकास्पद बाब आहे.
0: मला आठवतच नाही मी कधी सुरू केलं, म्हणजे असं असं ठरवून केलेलं नव्हतं की बा आता हे करायचं आहे, बा ते आपोआप होत गेलं.
1: खरंच आहे. आणि कसं असतं, कलेची आपण केव्हाही साधना करतो, म्हणजे जरी त्याला व्यावसायिक रूप आपण दिलं तरी ती आपल्या आतून आपण केलेली साधना असते, कारण कला ही आपण आपला आवड आपला छंद म्हणून नेहमी जपत असतो. त्याच्यामुळे कुठेतरी त्याचं एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात, त्या पॉझिटिव्ह वाईब्सही आपल्याला काहीतरी करण्यासाठी किंवा नवीन मार्ग दर्शविण्यासाठी उपयुक्त ठरतात असं म्हणायला काही हरकत
0: हो नक्कीच. कारण कधी कधी काय होतं की खूप थकली आहे
1: हो,
0: पण तरी पण त्या दिवशी एनर्जी अशी असते की नाही आज काहीतरी बनवायचं आहे, नवीन बनवायचं आहे, भले रात्रीचे 1 वाजो की 2 वाजो पण मी तो बॉक्स कम्प्लीट करून राहणार असं माझं असतं.
1: किती छान, किती छान. आता मॅडम आपण उद्योगासाठी लागणार जे रॉ मटेरियल आहे आणि त्यासोबतच मशीन्सही आपल्याकडे आहेत, तर ते कुठून मागवलं आणि त्याच्याविषयीची माहिती मार्गदर्शन तुम्हाला कसं प्राप्त झालं?
0: रॉ मटेरियल जे आहे ते मोस्टली मी नागपूर मुंबई आणि दिल्लीवरून मागवते. नागपूरला माझं शिक्षण झालेलं असल्यामुळे मला बरेच मार्केट हे माहिती होतं, सोबतच ऑनलाईन सर्चेस किंवा काय अमरावतीवरून सुद्धा मी थोडंफार मागवते. एक अजून बेसिकली जो बोर्ड आम्ही वापरतो बॉक्स मेकिंगचा तो मी इथून म्हणजे परभणीलाच आमचे दादा आहेत अविन जिंतुरकर त्यांच्याकडे उपलब्ध असतो, मी त्यांच्याकडून घेते. हा आणि बाकीचे तर पेपर्स मी बाहेरून मागवते. आणि या कलाक्षेत्रात काम करतानाच म्हणजे उद्योजिका म्हणून काम करतानाच हळूहळू माहिती झालं की याच्यामध्ये सुद्धा मशीनरी असतात, म्हणजे आम्ही सगळं पहिले हातानेच करायचो, म्हणजे स्केल घेऊन कटर घेऊन ते आकायचं आणि कट करायचं हे सगळं हाताने केलेलं काम, हँडमेड टोटली.
1: त्यासाठी नक्कीच खूप कष्ट पडत असतील,
0: म्हणजे प्रत्येक आकार हा आखायचा आणि तो कट करायचा. थोडस जरी एक पॉइंटनी जरी तुमचा बोर्ड हा कमी जास्त झाला की ते लगेच जे लीड आहे ते बॉक्सला लागत नाही, म्हणजे ते वेस्टेजच होतं. हा तर मग असंच करता करता एक दिवस अविन म्हणजे माझे जे धीर आहेत मोठे त्यांनी सांगितलं की एक्सपो असतात यासाठी मुंबईला, तिथे मशीनरीजचे एक्सपो लागतात, तर त्या ठिकाणी मग जाऊन आम्ही माहिती मिळवली की कोणकोणत्या प्रकारच्या मशीनरी असतात काय असतात. आणि मग तिथे कळालं की बऱ्याच असतात, पण आता सुरुवातीला मी 2 मशीनरी घेतलेले आहेत 2 वर्ष आधी. हा तर त्यामध्ये आहे व्हीग्रोईंग मशीन आणि एक आहे ग्लुईंग मशीन, म्हणजे एका याने बॉक्स हा बोर्ड हा फोल्ड होतो आणि दुसरी मशीन आहे की त्याच्यामध्ये पूर्ण फेविकॉल जो आम्ही हाताने लावायचो तो आता मशीन थ्रू लागतो बॉक्सेसला.
1: छान, म्हणजे वेळही वाचतो
0: आणि इव्हन फिनिशिंगने काम होतं.
1: नक्कीच, क्वालिटी क्वांटिटी आणि टाइम
0: मेन म्हणजे कसं आहे मॅनेजमेंट क्वांटिटी, म्हणजे हळूहळू मला माहिती झालं आता की ऑर्डर्स भरपूर येतात आहे आणि मी देऊ शकत नाहीये की बा दिवाळीला ऑर्डर्स येतात आहे, किती पण मॅन्युअली तुम्ही काम करा पण ते नाही होत, जे मशीन काम करतात ते शेवटी मशीन असतं.
1: खरंच खरंच खरंच आहे. आता छोट्या गृह उद्योगापासून सुरू झालेला आपला हा व्यवसाय आज विशाल वृक्षासारखा वाढत चालला आहे. तुम्ही सत्ता म्हणाल्याप्रमाणे मुंबई पुणे दिल्ली परदेशाची होती आहे, तर मग त्याविषयी काय सांगाल बरं आपण, म्हणजे लोक तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात? कारण एक छोटासा उद्योग जेव्हा मोठ्या प्रमाणात आकाराला येतो किंवा आकार घेतो त्यावेळी खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला जमवाव्या लागतात किंवा त्यात आपल्याला खूप जपून राहावं लागतं, खूप सावधगिरी बाळगावी लागते, हो की नाही?
0: नक्कीच.
1: त्याविषयी काय सांगाल?
0: सुरुवातीला कसं होतं की एक विशेष बाब म्हणजे परभणीत मी काम करत असून लोकल लेवलला माझे बॉक्सेस कमी जातात, म्हणजे आपल्या परभणीमध्ये अजून हा ट्रेंड आलेला नाही किंवा मग माहिती नाही लोकांना, म्हणजे मी तेवढं मार्केटिंग या ठिकाणी नाही करू शकली आहे अजून. पण फेसबुक थ्रू आणि इंस्टाग्राम तर ह्या 2 गोष्टींमुळे बरंच म्हणजे मार्केट मी कॅप्चर केलेलं आहे. आणि मेन म्हणजे कसं असतं की रिलेशन, कस्टमर सोबतचं रिलेशन, म्हणजे असं आहे की आज मी तुम्हाला बॉक्स दिला पण त्यांचे रिव्ह्यू काय आहे, त्यांचं रिलेशन कसं आहे, याच्यावर तो पुढच्याला सांगतो की बा नाही तिच्याकडून घे ती खूप छान देते आणि सजेशन्स पण देते. तर त्याच्यामुळे कसं आहे की आज एकीला सांगितलं मग ती तिच्याच फील्डमधल्या दुसऱ्या मैत्रिणीला सांगते मग ती तिसऱ्या, म्हणून म्हणजे एक आहे की तुमचं रिलेशन हे प्रत्येक कोणताही कस्टमर असो, म्हणजे एक बॉक्स घ्यायला आला की 100 बॉक्स घ्यायला, तुमचं ते कस्टमर सोबतचं रिलेशन हे तुम्ही मेंटेन केलंच पाहिजे.
1: अगदी खरं, म्हणजे खर असो की आपलं करिअर असो, आपण जर रिलेशन मेंटेन करण्यात यशस्वी ठरलो तर आपण आपल्या क्षेत्रात नक्की यशस्वी होतो. आता चित्रकला म्हणजे कलाक्षेत्र असं आहे की आपण घडतो ते गुरूंमुळे घडतो, तर तुमच्या चित्रकलेच्या या क्षेत्रातील

0: तुमचे गुरु कोण आहेत?
1: चित्रकलेसाठी मी सुरुवातीला प्रवीरा आर्ट क्लासेस होते अमरावतीला, त्या ठिकाणी मी क्लासेसला जायचे आणि त्या सरांनीच मग मला हळूहळू सांगितलं की यामध्ये ही फील्ड आहे, तू इथे जाऊ शकते, हे तुम्ही एक्झाम्स असतात, तुम्ही हे देऊ शकता. आणि त्याच्यानंतर चित्रकला महाविद्यालयामध्ये तर सर्वच गुरु म्हणजे अगदी सगळ्यांनीच मला खूप पाठिंबा दिलेला आहे. एक पवार सर म्हणून होते अमरावतीला असताना, म्हणजे मी 11वीला असताना माझी 11वीला सुद्धा ऍडमिशन होती आणि ड्रॉइंग कॉलेजला सुद्धा मी ऍडमिशन घेतलेली

0: प्रतिमा दिलेला आहे. एक पवार सर म्हणून होते अमरावतीला असताना, म्हणजे मी 11वीला असताना माझी 11वीला सुद्धा ऍडमिशन होती आणि ड्रॉइंग कॉलेजला सुद्धा मी ऍडमिशन घेतलेली होती. पण त्यांना माहिती होतं की ही दोन्हीकडे मॅनेज करते, तर ते मला नक्कीच सपोर्ट करायचे की नाही.
1: होय होय, खरे तर कौशल्याधिष्ठित शिक्षण असणं ही काळाची गरज पण आहे. नक्कीच त्यातून पुढे खूप छान करिअर प्रत्येकाचं घडू शकतं, यात काही शंकाच नाही. मिताली मॅडम, जसं तुमची नाळ चित्रकलेशी जोडल्या गेलेली आहे, तशी आपल्या सगळ्यांचा एक आवडता छंद आहे, किंवा आपण सगळेच जण संगीत या कलेशी तितकेच जोडले गेलेलो आहोत. प्रत्येकाला संगीत ऐकायला आवडतं, मग कुणाला भावगीत आवडेल, कुणाला भक्तिगीत आवडेल, कुणाला चित्रपट गीत आवडेल, कुणी शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत ऐकेल, प्रत्येकाची आवड वेगळी. पण संगीताशी आपण सर्वच जण कळत नकळत जोडल्या गेलेलो आहोत. तुम्हाला कुठल्या प्रकारची गीतं ऐकायला आवडतात?
0: चित्रपट संगीत या प्रकारची गीते मला ऐकायला आवडतात.
1: अच्छा, मग तुमच्या आठवणीतला किंवा तुम्हाला आवडलेला एखादा चित्रपट, त्या चित्रपटाचं विशेष आणि त्यातलं कुठलं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल, काय सांगाल याविषयी आपल्या मैत्रिणींना?
0: एक चित्रपट आहे, म्हणजे आम्ही कॉलेजला असताना आम्ही सगळ्या फ्रेंड्स ग्रुपनी पाहायला गेलेलो, तो म्हणजे 3 इडियट्स. त्यावेळेला खूप प्रचलित झालेला तो चित्रपट होता आणि खरंच म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करायला पाहिजे हे शिकवणारा तो चित्रपट होता. म्हणजे आई वडील म्हणतात आहे, सगळेजण म्हणतात आहे, म्हणून त्या क्षेत्रात जायला पाहिजे तसं नव्हतं. तुम्हाला जे वाटतं ते करायला पाहिजे. आणि खरं म्हणजे कसं आहे की मी जेव्हा 11वी 12वी झालं माझं, तर सगळे मी आर्ट्सला ॲडमिशन घेतली, तर सगळ्यांनी विचारलं सायन्स का नाही, अरे नाही आवडत मला सायन्स, मी का घेऊ, आणि सायन्स घेऊन मार्क कशाला कमी करायचे मला. मी 10वीनंतर म्हणजे आर्ट्स घेतलं होतं, 11वीलाच माझं आर्ट्स होतं. तर त्यावेळेला म्हणजे आई बाबा यांचा दोघांचाही सपोर्ट होता, त्यांनी मला कोणत्याही प्रकारचं बर्डन दिलेलं नव्हतं की तू सायन्सच घे आणि मग सगळ्या दिशा तुला ओपन राहतील आणि तू करत. मग म्हटलं मला जायचंच नाही आहे सगळ्या दिशांना, माझी दिशा ठरलेली आहे या दिशेला. तर तो एक मोटिवेशनल, तो असं वाटतं की माझ्याशी रिलेट आहे तो चित्रपट, त्याच्यामुळे मला तो चित्रपट फार आवडतो. आणि त्याच्यातलं गाणं एक आहे, सारी उम्र हम मरमर के जिए, एक पल तो हमें जीने दो जीने दो.
1: क्या बात आहे, खूप मस्त. मला पण हे गाणं खूप आवडतं. चला तर मग आपल्या मैत्रिणींना ऐकूया तुमच्या आवडीचं छान संगीत.

त्यांनी त्यांचा हा व्यवसाय उभा करताना जे काही अपडाऊन्स बघितले किंवा जे काही अनुभव त्यांनी वेगवेगळे प्राप्त केले त्याविषयी, त्यांच्यातील कलेविषयी आणखी भरभरून अशी माहिती आपल्याला जाणून घ्यावयाची आहे. अर्थातच नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या रविवारच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून. आता मात्र मला आणि मिताली मॅडमला रजा द्या, पुन्हा भेटूया आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत. तोपर्यंत नमस्कार.

0: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतुरकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ, हा आपल्या सर्व सखींसाठीचा विशेष कार्यक्रम. आपल्या या कार्यक्रमामध्ये नेहमीच आपण विविध क्षेत्रात यश संपादित केलेल्या, विविध क्षेत्रामध्ये पारंगत असणाऱ्या मैत्रिणींशी संवाद साधतो आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेत असतो, जो प्रवास आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये यश संपादनासाठी, ध्येय निश्चितीसाठी उपयुक्त ठरतो. मैत्रिणींनो, आता यानंतर आपण वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, DPEP येथील माजी जिल्हा महिला संचालिका, ग्रंथपाल, आकाशवाणी निवेदिका, अनुवादक, नाट्य कलावंत आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, एखाद्या व्यक्तीची ओळख ही तिच्या पदाने किंवा एखाद्या क्षेत्रातील कामगिरीने होते असं नाही, तर तिच्या संपूर्ण जीवन प्रवासातून तिच्या समग्र व्यक्तिमत्वाची उंची ही समोरच्याला जाणवत असते. अशाच एका बहुआयामी व्यक्तिमत्वाशी आपण आज संवाद साधणार आहोत. आकाशवाणीवर निवेदिका म्हणून केलेलं कार्य, शिक्षण क्षेत्रातील नेतृत्व, ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला दिलेलं योगदान, लेखन, अनुवाद आणि पुस्तक परीक्षणाच्या माध्यमातून साहित्य सेवा, तसंच अभिनय आणि दिग्दर्शनातून रंगभूमीशी जोडलेलं नातं, या प्रत्येक क्षेत्रात वेगळी अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. आजच्या संवादातून त्यांच्या या बहुआयामी प्रवासातील अनुभव, प्रेरणा, संघर्ष आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा चला तर मग मैत्रिणींनो, आजच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाशी आपण परिचित होऊयात आणि एकंदरीतच त्यांचा जीवन प्रवासही जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत शैलजा वसेकर. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम. आपलं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: तर मॅडम, आपलं अगदी व्यक्तिमत्व असं बहुआयामी आहे मी आता म्हटल्यासारखं, कारण बऱ्याच क्षेत्रामध्ये आपण कार्य केलेलं आहे, पण सुरुवात तुमच्या बालपणापासून करूयात असं मला वाटतंय की बालपण आणि विद्यार्थी जीवनात कोणत्या अशा गोष्टी घडल्या की ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाची झडणघडण झाली असं आपल्याला वाटतंय?
2: माझं बालपण हे अंबाजोगाई या गावात गेलं आणि नंतर कॉलेजचं जीवन सुद्धा माझं तिथेच, ग्रॅज्युएशन पर्यंत मी अंबाजोगाईमध्येच होते. तर आम्ही शाळेमध्ये असताना योगेश्वरी शिक्षण संस्था जी स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापन केली, ती जिचं खूप सगळीकडे नाव आहे, त्यामुळे इतकी नावाजलेली संस्थेमध्ये मला शिकायला मिळालं, म्हणजे अगदी बेथुजी गुरुजी सारखे आम्हाला शिक्षक शिकवायला होते. त्यामुळे आणि शाळेच्या मध्ये वेगवेगळे सतत कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, खूप मोठे मोठे नेते यायचे तिथे, साहित्यिक यायचे आणि इतक्या प्रकारचे आम्हाला ते जीवन पाहायला मिळालं जवळून, त्यामुळे एक प्रेरणादायी जीवन आम्ही जगत होतो असं मला वाटतं. आणि मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा स्वामी रामानंद तीर्थ कॉलेज, त्या कॉलेजमध्येच मी शिकले योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या. आणि कॉलेजमध्ये असताना जे आमचं जीवन होतं त्यामध्ये आम्हाला नाट्यशास्त्र हा विभाग तिथं पण तेव्हा म्हणजे खूप हे होता की आम्ही अनेक नाटकं बसवायचं, सांस्कृतिक विभाग ज्याला म्हणता येईल, त्यामुळे वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणं किंवा गॅदरिंग जे आहे ते इतकं हे व्हायचं आमचं, एकांकिका, हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गाण्याचे कार्यक्रम, नृत्य, समूह नृत्य, म्हणजे आमचं कॉलेजमधला एवढा सहभाग सगळ्यांचा हे होता की एक प्रेरणादायी असं जीवन मी त्या ठिकाणी खूप जगले. आणि

0: एक समृद्ध प्रेरणा अंबाजोगाईला आहे, जिथे आपण आद्यकवी मुकुंदराज आणि दासोपंत म्हणतो आणि आम्ही दासोपंताच्या वंशातले, त्यामुळं एक अभिमान होता. आणि माझे वडील स्वतः एज्युकेशन ऑफिसर होते, शिक्षणाधिकारी, आणि त्यांना सतत वाचनाचं प्रचंड वेळ होतं, त्यामुळं घरामध्ये सुद्धा एक फार प्रेरणादायी वातावरण होतं. अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, छान जीवन जगलं पाहिजे. एक सांस्कृतिक कार्यक्रम सगळा गजबजाट होता आणि आमचं जीवन छान फुलत होतं त्या वातावरणात.
1: म्हणजे एकाच वेळी शिक्षण, साहित्य, रंगभूमी आणि सामाजिक कार्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांकडे वळण्याची जी प्रेरणा आहे ती तुम्हाला तुमच्या बालपणापासून, कॉलेज जीवनापासून मिळाली आणि घरातून सुद्धा तुम्ही,
0: घरातून पण मिळाली.
1: अगदीच. तर मॅडम, बालपण तर तुम्ही आम्हाला सांगितलंय, अगदी तुमचं समृद्ध असं बालपण गेलं. तर मग पुढे 1972 मध्ये असं कळालं की आपण आकाशवाणीमध्ये जोडल्या गेलात, आकाशवाणीमध्ये निवेदिका म्हणून आपण रुजू झाल्या होतात. तर तो पहिला दिवस आकाशवाणीमध्ये रुजू होण्याचा आपल्याला आठवतोय?
0: अगदी अगदी. म्हणजे औरंगाबादला वडिलांची बदली झाल्यानंतर मी एम ए मराठी करत असताना ड्रॅमॅटिक्स जे रात्रीचं कॉलेज असायचं, संध्याकाळी असायचं 6 ते 9, ते ड्रॅमॅटिक्सला मी ऍडमिशन घेतली. प्रवेश कमलाकर सोनटक्के त्याचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. आणि 1976 मध्ये जेव्हा आकाशवाणी केंद्र सुरू झालं त्यावेळी उद्घाटनाचाच पूर्ण कॉन्ट्रॅक्ट ड्रामा डिपार्टमेंटच्याच दिलं होतं त्यांनी. म्हणजे पूर्ण सगळा आम्हीच बसवला कार्यक्रम सगळा उद्घाटनाचा. वसंत साठे तेव्हाचे नभोवाणी मंत्री होते आणि आम्ही ड्रामा ऑडिशन दिल्या. आमच्या ड्रामाचे आम्ही जे लोक आहेत सगळे आणि आम्ही इतके नकळत आम्ही आकाशवाणीशी जोडलं गेलो. आकाशवाणीचा उद्घाटनाचा पहिला दिवस, अनाउन्समेंट पहिल्या दिवसाची आम्ही केलेली आहे.
1: अरे वा.
0: आणि त्यामुळे आकाशवाणीशी एक वेगळंच नातं आहे. आणि तिथून पुढे आम्हाला ते सतत बोलवत गेले. आम्ही ड्रामा ऑडिशन पास झालो त्यामुळे नवनाट्य वगैरे जे आकाशवाणीचे असायचे त्यासाठी सुरुवातीला बोलावलं. पण नंतर त्यांना, त्यांच्याकडे अनाउन्सर होतेच पण एक जागाही होती, तर आम्हाला कॉन्ट्रॅक्टवर बोलवायचे आणि आम्ही दोघी तिघी जणींची निवड झालेली होती त्यासाठी. आणि आम्ही सतत आकाशवाणीवर जायचं, त्यामुळे नंतर मी परमनंट पण झाले आकाशवाणीवर. म्हणजे 7-8 वर्ष मी आकाशवाणीवर निवेदनाचं काम केलेलं आहे. तो काळ माझा फार छान गेला. आकाशवाणीचे दिवस आजही आठवले तर म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येतो मला. सुंदर दिवस होते.
1: बरोबर. तर मॅडम, आकाशवाणीनं आपल्या व्यक्तिमत्वाला काय दिलं आणि आकाशवाणीला आपण काय दिलं, तर याबद्दल आपण काय सांगाल बरं? एखादा कार्यक्रम किंवा एखादा प्रसंग जो आजही विशेष आपल्याला आठवतोय.
0: आकाशवाणीचा तो सुरुवातीचा जो काळ होता तेव्हा तिथं आलेले सगळेच लोक जे आहेत ते एकमेकांशी इतकं मिळून मिसळून वागायचे की आकाशवाणीवर आल्यानंतर आम्हाला एक आमचं मोठं घरच वाटायचं. आणि तिथे मग संगीत विभागामध्ये क्षीरसागर म्हणून विभाग प्रमुख होते आणि मला गाण्याची आवड होती तर ते बोलावून घ्यायचे आणि म्हणायचे की आंबेकर आपल्याला या आठवड्याचं शेड्यूल करायचंय, सांगा बरं कोणती कोणती गाणी लावायची. कुठले कार्यक्रम सगळं फिक्स करण्यापासून त्यावेळी आम्ही सगळं कार्यक्रम अधिकारी बोलवून घ्यायचे आम्हाला. आणि एक इतकं छान वातावरण होतं. आणि संसार प्रपंच म्हणून जी मालिका चालायची, खूपदा काही वेळेस त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट द्यायचे लिखाणासाठी, कोणी आलं नाही तर ते आम्हाला सांगायचे की तुम्ही लिहा बरं. म्हणजे आम्हाला लिहिण्याची सवय तिथं झाली. वेगवेगळा विषय, एखादा वक्ता यायचा आणि त्याला विषय दिलेला असायचा बोलण्यासाठी, पण त्यांना अंदाजा नसायचा, ते खूप छोटस लिहून घेऊन यायचे 1-2 कागद आणि तिथे कमी मिनिटात संपायचं. मग आम्ही त्यांना विषय पुरवायचं आणि पुढे त्यांना लिहायला सांगायचं मी की मी सांगतो हे लिहा. म्हणजे आम्ही सगळे तयार झालो तिथे लेखक म्हणून. आणि रोज लोक येत होतात, त्यांच्याशी जो तुम्हाला संपर्क करावा लागतो. आकाशवाणी केंद्र नवीन होतं त्यामुळे शाळांच्या अनेक विजिट व्हायच्या, मुलं यायची भेटायला, लोक यायचे आकाशवाणी केंद्र पाहायला आणि आम्हाला खूप मजा वाटायची. आम्हाला सुद्धा नवीनच होता सगळा अनुभव. आकाशवाणी केंद्राने आम्हाला फार समृद्ध केलं आणि तो अनुभव जो आहे, अनेक त्या काळामध्ये मोठे मोठे लोकांच्या मी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. मला आठवतं की म्हणजे मला असं वाटायचं बापरे एवढा मोठा माणूस, अजित वाडेकर, मोठे मोठे गायक, निवृत्ती सरनाईक वगैरे त्यांचं लोकसंगीत हे केलं होतं, विठ्ठल उमप वगैरे यांचं रेकॉर्डिंग आम्ही केलं. आकाशवाणी म्हणलं की लोक इतके हे व्हायचे, एक वेगळं क्षेत्र होतं आणि इतकी क्रेझ होती आकाशवाणीची लोकांमध्ये, म्हणजे अजूनही आहे.
1: अगदीच.
0: आकाशवाणी हे खेड्यापाड्यात जर तुम्ही बघितलं ना तर शेतामध्ये काम करणारा शेतकरी असं कानाशी लावून बसलेला असतो आकाशवाणी बातम्या ऐकणं, किंवा आकाशवाणीचे सगळे कार्यक्रम तर रेग्युलर ऐकतात ते. खेड्यापाड्यात खूप त्याला अजून क्रेज आहे.
1: अगदीच अगदीच. आजही आपला श्रोतावर्ग साधारणपणे मला वाटतं ग्रामीण भागातला जास्ती आहे, ते आजही आकाशवाणी तितक्याच

0: मैत्रिणी ऐकतात जे पूर्वी ऐकत होते. जेव्हा केव्हा आपल्याला आकाशवाणीचे येतात रिप्लाय, त्यांच्या प्रतिक्रिया येतात, तेव्हा वाटतं की खरंच आकाशवाणी त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे की आकाशवाणीचे ते श्रोते आहेत आणि ते नेहमी आपल्याशी संपर्क पण साधतात.
1: आणि कुणी ट्रान्झिस्टर घेऊ शकतो ना,
0: अगदीच
1: अफोर्डेबल आहे ना प्रत्येकाला, ट्रान्झिस्टर कुणी घेऊ शकतो साधा शेतकरी, हे फार महत्वाचं आहे.
0: खरंच
1: आणि कुठेही नेऊ शकतो,
0: शेतातही नेऊ शकतो. म्हणजे एकंदरीतच आकाशवाणीने खरं तर तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी खूप मोठं मोलाचं कार्य केलं.
1: खरंच
0: आणि एक आकाशवाणी निवेदिका म्हणून सुद्धा मला सुद्धा खूप असं अभिमान वाटतो की आज आपण दोघी आकाशवाणीमध्ये एक निवृत्त आपण म्हणूयात की आकाशवाणीपासून दूर झालेल्या तुम्ही आणि आज मी आकाशवाणीमध्ये आहे. दोघींच्याही भावना मला वाटतं जवळपास आकाशवाणीबद्दलच्या सारख्याच आहे. तर मॅडम, आकाशवाणीमध्ये काही वर्ष कार्य केल्यानंतर आपण अध्यापनाचं कार्य सुरू केलं. शारदा विद्यालयामध्ये आपण मुख्याध्यापक म्हणून रुजू झालात. तर मला असं विचारायचंय की एक निवेदिका म्हणून कार्य करत असताना शिक्षण क्षेत्राकडे आपण कशा वळाला?
1: माझ्या काही कौटुंबिक कारणामुळे मला यावं लागलं आकाशवाणी सोडून. जो म्हणजे मला आजही आकाशवाणीची स्वप्न पडतात, तुम्हाला आश्चर्य वाटेल सांगितलं तर. पण मी एम ए बी एड केलेलं होतं, त्यामुळे मला शिक्षण हे क्षेत्र सुद्धा माझं एक खुणावत होतं. वर्गात मुलांना शिकवणं ही माझी फार आवडीची गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटायचं, म्हणजे मी अनेक इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलं की मला तुम्ही पगार नाही दिला तरी चालेल, मला फक्त शिकवू द्या. म्हणजे मला मुलांना शिकवणं हे खूप आवडतं आणि त्यासाठी मी शारदा विद्यालयात जॉईन झाले. मी 10 वर्ष तिथं काम केलं आणि 8वी 9वी 10वीच्या मुलांना मी मराठी इतिहास भूगोल शिकवत होते. आणि माझी मुलं आजही भेटतात आणि मला म्हणतात मॅडम तुम्ही शिकवलेल्या कविता आमच्या अजून लक्षात आहेत. मला फार छान वाटतं, म्हणजे मराठी विषय शिकवत असताना मला इतका आनंद होतो. भूगोल सारख्या विषयामध्ये सुद्धा म्हणजे माझ्या विषयात मुलं कधीच नापास झाली नाहीत, इतकं तन्मय होऊन ऐकायची मुलं. आणि मुलांना मी सगळ्यांना सहभागी करून घेत होते. म्हणजे टीचिंगचा एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही मुलांना जर रुक्षपणे शिकवलं की शिकवायचंय म्हणून, तर मुलांच्या ते लक्षात येतं. मुलं म्हणजे तुमच्या समोर बसलेलं जिवंत असं प्रतीक असतं. ते फाईल नाहीत ना की तुम्ही आजच्या ऐवजी उद्या केली, 8 दिवसांनी बघितली, तर ती फाईल काही म्हणत नाही. पण ही मुलं म्हणजे त्या मुलांच्या डोळ्यात दिसतं की त्यांना काय समजतंय, त्यामुळे तसा जो आनंद तिथल्या तिथं लगेच बक्षीस झालं म्हणता येईल. तसं नाटक करत असताना आपण समोर प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसतात सगळ्या प्रतिक्रिया, तसं वर्गात शिकवण्याचा फार आनंद आहे. आणि मी तो घेतला 10 वर्ष.
0: एकंदरीत खरं तर मुलांमध्ये जे संस्कार रुजवायला हवेत ते घरातन तर ते रुजवले जातातच, पण महत्वाचा जो मुलाचा वेळ आहे तो वेळ मुलं शाळेमध्ये घालवत असतात आणि तिथूनच त्यांच्यावर छान संस्कार देखील होतात. आणि ते खूप मुलाचं कार्य आपण बरीच वर्ष केलं.
1: मला असं वाटतं की शिक्षक हे मुलांसमोर आदर्श असतात.
0: अगदीच.
1: ते कसे उभे राहतात, कसे बोलतात, त्यांनी कपडे कसे घातलेत, त्यांचे उच्चार कसे आहेत, ते किती फ्रेश म्हणजे उत्साहाने शिकवतात विषय. त्या विषयात तुम्ही जितके तन्मय होऊन जाल शिक्षक, तितकं ते मुलांना तुम्ही त्याच्यामध्ये खेचून घेऊ शकता. मराठीमध्ये शिकवत असताना कवितेमध्ये रस असतात नवे. आई कविता शिकवत असताना तो करुण रस, एखादी झाशीच्या राणीवरची कविता, एखाद्या क्रांतिकारकावरची कविता शिकवत असताना गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार हे म्हणत असताना शिक्षकाच्या स्वतःच्या मनात जेवढी ती ऊर्जा दाटून येईल तितकं मुलांमध्ये ते ट्रान्सफर होतं. आणि हा जो आनंद आहे ना जे मुलांना हे शिकवत असताना, म्हणजे तुम्हाला त्यांना नुसतं रट्टीफाय नाही शिकवायचं, तर जीवनात जगत असताना हे नवरस तुम्ही कसं जगायचंय, तुम्ही वृद्धांशी कसं वागणार, आई वडिलांशी तुम्ही कसं वागलं पाहिजे, मोठ्यांना कसं तुम्ही आदर दिला पाहिजे, हे सगळं तुम्ही जेव्हा शिक्षणातून नकळत सांगता ना मुलांमध्ये ते नक्की येतं.
0: नक्की
1: मुलं म्हणजे अगदी तुमच्या टीप कागदासारखं घेत असतात.
0: बरोबर. कारण मुलं हे अनुकरणातून शिकतात असं म्हणतात. आणि शिक्षक जर तुमच्यासारखे त्यांना शिकवणारे असतील तर निश्चितच त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. आणि पुस्तकी अभ्यासापेक्षा सुद्धा एक चांगला माणूस म्हणून त्यांनी घडणं
1: खरंच
0: महत्वाचं आहे. आणि ते चांगले शिक्षक जे विद्यार्थ्यांना म्हणजे जीव की प्राण समजून त्यांना एक चांगला नागरिक म्हणून घडवायचं या उद्दिष्टाने शिकवतात तेव्हा निश्चितच त्यांच्यावर चांगले संस्कार होतात.
1: बरोबर.
0: अगदीच. तर मॅडम, अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये हे आपण मुख्याध्यापक म्हणून कार्य केलं 1986 ते 1994. मग त्यानंतर तुम्ही त्यामधनं बाहेर का पडलात? म्हणजे
1: मी शाळेमध्ये शिकवत असतानाच त्यावेळेस साक्षरता अभियान आलं होतं आणि ज्या लोकांपर्यंत शिक्षण पोहोचलं नाही त्यांच्यापर्यंत सरकार जायचा प्रयत्न करतो.

0: ते पण मला खूप एक प्रेरणादायी वाटत होतं. म्हणून मी दिवसभर शाळा करून संध्याकाळी रोज साक्षरतेचे वर्ग पाहायला जात होते. म्हणजे मला पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून जायचं होतं, तर संस्थेने परवानगी दिली नाही मुलांचं नुकसान होईल म्हणून. तर मी रोज संध्याकाळी तहसीलमध्ये जायचं आणि तिथून सगळे शिक्षक शिक्षिका आम्ही आजूबाजूच्या खेड्यात, आम्ही एक नाटिका बसवली होती नानी म्हणून, की एका न शिकलेल्या स्त्रीला कसं फसवतात. म्हणजे तिचा मुलगा मनी ऑर्डर पाठवत असतो पण तिला वाचता येत नाही, मग तिला ते पैसे उचलता येत नाहीत, अशी एक नाटिका बसवली. आणि मी 10 साक्षरता अभियानाचे गाणे बसवले होते आणि तो कार्यक्रम आम्ही प्रत्येक शाळेत केला. आणि आम्ही जिथं जिथं शाळेत कार्यक्रम केला त्या त्या ठिकाणी साक्षरतेचे वर्ग एकदम छान सुरू झाले. म्हणजे आम्हाला आमच्या सेलू तालुक्याची सगळीकडे गवगवा झाला त्या आमच्या कला पथकामुळे. आणि मग स्वतः कलेक्टर ते पाहायला आले कार्यक्रम, दहेगाव म्हणून जे गाव आहे सेलू तालुक्यातलं, तिथलं आम्ही अचानक कार्यक्रम करत होतो, सगळ्यात मागे येऊन बसले कलेक्टर संधू साहेब. आणि ते म्हणले की मला बघायचंय, मी फार ऐकलं तुमच्याबद्दल. आणि मग तिथं मी स्वतः त्याच्यातच लीडच करत होते त्या नाटकातही आणि गाण्यामध्ये सुद्धा. आणि वर्ग सुद्धा एक वर्ग शिकवत असताना मी त्यांनी लांबून बसून पाहिलं की या कसं शिकवतायत. आणि मग त्यांनी जेव्हा डीपीपी सुरू झालं, जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू झाला जेव्हा 93-94 या वर्षी, त्यावेळी महिला संचालिकाची पोस्ट भरायची होती, तर त्यांनी सांगितलं की मला वसेकर मॅडम सारख्या पाहिजेत महिला संचालिका म्हणून. नाही तर त्या जागेसाठी MSW ची अट होती. पण मला फोन आला की तुम्ही इंटरव्ह्यूला या.
1: आपण जे कार्य आतापर्यंत केलं कदाचित त्याचीच एक
0: फळ
1: फळ असावं अगदी, ज्यामुळे त्यांनी तुम्हाला बोलवून घेतलं.
0: आणि ते म्हणले की मी यांचं काम बघितलेले अशा महिला संचालिका पाहिजेत. आणि मग इंटरव्ह्यू 37 जणी आल्या होत्या कोल्हापूर पासून. पण इंटरव्ह्यू झाल्यानंतर माझा इंटरव्ह्यू संपले संध्याकाळी लगेच सांगितलं त्यांनी उद्या जॉईन व्हा. आणि जिल्ह्याचं काम करायची संधी एज्युकेशन क्षेत्रामध्येच शिक्षण क्षेत्रामध्येच मला काम करायची संधी म्हणून मी ते स्वीकारलं.
1: म्हणजे हे एक क्षेत्र पुन्हा तुम्ही निवडलं जे शिक्षणाशी निगडित होतं. पण मुलांवर संस्कार तर तुम्ही केलेत, पण सोबत महिलांच्या प्रश्नांना सुद्धा जवळून पाहण्याचा किंवा त्यांना त्याच्याबद्दल जनजागृती करण्याची तुम्हाला एक संधी या मार्फत मिळाली. तर मॅडम मला हे सांगा की जेव्हा आपण जिल्हा महिला संचालिका म्हणून काम करत होता डीपीएपी मध्ये, तर महिलांच्या जीवनातले कोणते असे प्रश्न आपल्याला सर्वाधिक प्रकर्षाने जाणवले की त्यावर खरंच काम करणं गरजेचं होतं?
0: म्हणजे महिलांच्यासाठी मी अगदी सगळ्या खेडोपाडी सुद्धा आम्ही सगळे परभणी जिल्ह्यातलं एकही गाव नसेल की जिथं मी भेट दिली नाही. आणि आम्ही महिलांनाच जाऊन भेटायचं तिथल्या पालकांना वगैरे. तर शिक्षण आपण आत्ता म्हणतो शिक्षणाचं, तसं मी ज्यावेळी बघत होते तेव्हा न शिकलेल्या, म्हणजे आम्ही सर्वे केला होता आणि खूप होत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल की निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, त्यांनी समोर निरक्षर लिहिलं होतं. म्हणजे त्या आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून तेव्हा निवडून आलेल्या त्या पण निरक्षर म्हणून लिहिलं होतं त्यांनी. म्हणजे इतकं शिक्षणाचं हे. आणि दुसरं सांगते की निवडून आल्यानंतर सुद्धा थोड्याफार शिकलेल्या असतील ना, तरी त्या नुसते येऊन बसत होत्या किंवा त्यांच्या नावाने काम दुसरेच घरातले करत होते.
1: अच्छा,
0: म्हणजे काहीच उपयोग नाही ना महिलांच्या सक्षमीकरण खूप आपण म्हणतो प्रत्यक्षामध्ये, पण महिलांना म्हणजे घरच्या कामामध्ये, मुलांच्या कामामध्ये, शेतीमध्ये कावड कष्ट त्या खूप करतात. पण सांगते की महिला स्वतःकडे लक्ष देत नाहीत, मुलांकडे देतील, मुलांसाठी तरी जीव काढतील पण स्वतःसाठी नाही. आणि अनारोग्य आरोग्याकडे लक्षच देत नाहीत. म्हणजे एखाद्या स्त्रीला जर त्रास व्हायला लागला तर ती 90% सहन करते, म्हणजे अगदी गळ्याशी पर्यंत सांगतच नाही.
1: बरोबर.
0: आणि आम्हाला या डीपीपीच्या निमित्ताने काही राज्यांचे स्टडी टूर साठी आम्हाला अभ्यास दौऱ्यासाठी पाठवलं होतं. त्या सगळ्या महिला संचालिका आम्ही जात होतो मिळून. त्या त्या ठिकाणी मी जेव्हा मी दौरे केले, गुजरातला आम्ही गेलो तर त्यांनी महिलांचा खरा मेजर प्रॉब्लेम सांगितला की कॅन्सर वाढण्याचं जे प्रमाण आहे स्त्रियांमध्ये, एकतर तो स्तनांचा किंवा गर्भाशयाचा, तर गर्भाशयाच्या कॅन्सरचं कारण त्यांनी ओपन टॉयलेट सांगितलं की उघड्यावर संडासला जातात ना, हे कारण सांगितलं. आणि गुजरातमध्ये पहिला तिथे सुरू झाला होता अभ्यास, ईश्वरभाई पटेल म्हणून होते त्यांचं. आम्ही बघितलं की त्यांनी कमी पाण्यामध्ये असे इतके त्यांनी संशोधन केले होते टॉयलेटचे, की कमी पाण्यात सुद्धा आणि खेड्यात सुद्धा तुम्हाला तो टॉयलेट घरी कुणी करू शकेल इतकं सोप्या पद्धतीने. आणि त्या काळात आम्ही पूर्ण जिल्ह्यात सगळ्या ट्रेनिंग मध्ये सांगत होतो इतक्या सोप्या पद्धतीने की घरामध्येच तुम्ही उकंड्यावर 5x5 चर जरी खाणला आणि त्यावर एक फरशी टाकली त्याच्यामध्ये फक्त कोळसा आणि मीठ टाकायचं, वास येत नाही काही नाही, घरच्या घरातल्या घरात.

0: एक त्याला बोरवेल लावायचं, खर्च नाही काही नाही, पाणी कमी लागेल असं.
1: बरं,
0: आम्ही सगळीकडे त्यावेळी जिल्ह्यामध्ये सांगितलं सगळं, ओपन टॉयलेट, महिलांचे किती हाल होतात
1: अगदीच,
0: तिथे किती डुकर हे म्हणजे किती हाल आहेत ना.
1: आणि स्त्रियांना एक म्हणजे इतर लोकांपासून सुद्धा, स्त्रियांना स्वतःच स्त्रीत्व जपण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी खूप म्हणजे त्रासदायक आहेत, की उघड्यावर जाणं, लोकांची ये जा असते.
0: आता नंतर सुरू झालं हे टॉयलेट जे सुरू झालं अभियान, हे नंतर सुरू झालं, पण मी गेले होते त्या काळामध्ये, म्हणजे आरोग्याकडे लक्ष देत नाहीत त्या, आणि शिक्षणाकडे स्वतःच्या लक्ष देत नाहीत महिलांचा, म्हणजे आजारी पडण्याचं मुख्य कारण हेच आहे की खूप होईपर्यंत त्या सांगतच नाहीत, गळ्याशी येईपर्यंत बोलतच नाहीत, कष्ट करत राहतात नुसत्या, जाऊ दे अंगावर काढायचं अंगावर काढायचं, हे खूप प्रॉब्लेम आहेत महिलांचे, आणि कष्ट खूप आहेत एवढं मात्र खरं, स्त्रिया खूप कष्ट करतात,
1: कष्ट करतात
0: हे दिसलं पाहिलं,
1: तिच्याकडे दुर्लक्ष होतं सर्वांचं, आणि ते स्वतःही कुठेतरी याला जबाबदार असते, ती पण स्वतःला प्रायोरिटी देत नाही पाहिजे तेवढी. आणि ग्रामीण भागात तर याबाबत म्हणजे जनजागृती होणं खूप
0: गरजेचं आहे.
1: तुम्ही हे डीपीपीच्या कार्यक्रमाअंतर्गत जनजागृतीचं कार्य केलं, तर मग तुम्ही जनजागृती जे करत होतात महिलांचे, महिलांशी जाऊन बोलत होतात, डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधत होतात, तर त्यावेळेला त्यांच्याकडून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत होता का?
0: हो, म्हणजे एक तर सगळ्यात युवा जो परभणी जिल्ह्यात म्हणला जातो बालविवाहाचा, तो आम्ही बोलायचं, तर त्या म्हणायच्या की नाही बाई इथं शाळा काही ठिकाणी चौथी पर्यंत शाळा, काही ठिकाणी साती, आता आठवीचा वर्ग झालाय आता नंतर, त्यामुळं तर म्हणे बाई मी शेतात जाते दिवसभर, पोरीला कसं घरी ठेवावं.
1: बरोबर,
0: म्हणजे ते पण भीती आहे ना घरात एकटं ठेवायचं, मग लग्न लावलं की आपली जबाबदारी संपली, हा प्रश्न त्या सांगायचे, म्हणजे त्या सांगत होत्या ते प्रश्न सांगते, म्हणून पुढे शिकवायला ठेवायला मुलीची जिम्मेदारी कोणी घेत नाही, नको बाबा मुलीची नको जिम्मेदारी बाबा, कसं आपण ठेवायचं, कुणाकडे नातेवाईकडे ठेवू शकत नाहीत, म्हणजे असे प्रॉब्लेम त्या सांगायच्या, म्हणून आम्हाला करावं लागतं लवकर लग्न, आणि आमचं काही चालत नाही म्हणायचं त्याच्या पुढे मग, आणि ते प्रश्न आम्हाला उत्तर देता येत नव्हतं, आम्ही गप बसायचं की खरंच आहे हे,
1: खरंच आहे,
0: एकदम आठवी नवी दहावी एवढे वर्ग निघणं शक्य नाही ना, कारण ते गाव लहान असायचं. मग दुसरीकडे मुली, आता पुष्कळ सुधारणा झाली आहे, सायकली वगैरे घेऊन देतात, मुलीला जवळपास पाठवतात, फरक पडलाय खूप.
1: बरोबर
0: आहे, जागृती झाली आहे आणि होत आहे अजूनही.
1: बरं, तर मॅडम तुम्ही महिलांसाठी विविध सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा काम केलं, तर मग एखादा असा अनुभव आहे का ज्याने आपल्याला आतून स्पर्श केला असं आपल्याला वाटतंय?
0: तर म्हणजे कुटुंब कल्याण कोर्टामध्ये जे असतं ना, तिथं जेव्हा लोकपंचायत हे करतात ना, तिथं प्रत्येक तालुक्यावर वगैरे जेव्हा होतात, तिथं आम्हाला ते पंच म्हणून बोलवत होते. तर अनेक जोडप्यांचे म्हणजे भांडणं असे, त्यांचे ऐकून घ्यायचं आधी, तिचं बाईचं ऐकून घ्यायचं म्हणणं काय, त्याचं वेगळं ऐकायचं, म्हणजे तिथं सगळ्यासमोर, मग सगळे समोरासमोर आले ना किंवा कोर्टात गेलं प्रकरण की नाही सुटत मग ते.
1: बरोबर,
0: म्हणून मग असे खूप सोडवलेत आम्ही त्या काळामध्ये. आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा, तिथं सुरक्षा समितीमध्ये सुद्धा महिलांना हे करतात ते, म्हणजे सणासुदीच्या काळामध्ये वगैरे किंवा कुठे हे होऊ नये म्हणून जी समिती असते त्याच्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे मी, की पोलीस म्हणायचे की तुम्ही आम्हाला सांगा, आम्हाला सांगा काय करायला पाहिजे, कुठे गडबड गोंधळ होऊ नये, किंवा महिलांच्यासाठी म्हणून शिबिरं घ्यायचे ते, कुठे रक्तदान शिबिर घे, किंवा महिला जाणीव जागृती शिबिर, असे शिबिर सुद्धा खूप हे केलेले आहेत. आणि मग तिथे दिसायचे महिलांचे प्रश्न.
1: बर,
0: तर म्हणजे आपण असलो ना तर ते आमच्याशी मोकळेपणा निघून बोलायच्या.
1: अच्छा, एक महिला असल्यामुळे त्यांनाही थोडस बोलायला सोपं जातं,
0: मोकळेपणा वाटायचा,
1: मोकळेपणा
0: की बाई तुम्ही म्हणून सांगते असं म्हणायचं, असं आहे हो खरं सांगू का बाई असं आहे. म्हणजे एक स्त्री असले ना तर स्त्री जवळ ती मोकळेपणाने बोलते, त्यामुळे अनेक प्रश्नांमध्ये असं आम्हाला वाटलं की बरं झालं आम्ही गेलो.
1: बरोबर,
0: मग त्या पुरुषांना बोलायला थोडं त्या घाबरायचे, तर असं प्रश्न खूप आहेत, काम करणाऱ्याला खूप कमीच आहेत इतके प्रश्न आहेत.
1: बरोबर आहे, बरोबर
0: आहे. मी टॉयलेटच्या बाबत तुम्हाला म्हणलं ना की जे ओपन टॉयलेट, तर गुजरातमध्ये मी एक पाहिलं की ईश्वरभाई पटेल यांच्याकडे त्यांच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्यांची मुलगी सुद्धा म्हणजे सून, तर ते दोघेही जण अमेरिकेमध्ये होते, तर ते नोकरी सोडली त्यांनी खूप मोठ्या पगाराची आणि ते परत गुजरातमध्ये आले आणि नुकतंच लग्न महिना दोन महिने झालेले होते आणि ते इतके पुढाकार घेऊन आम्ही तिथे जाणार म्हणले की ते दोघं येऊन आधीच हजर होते, आम्हाला सगळं त्यांनी दाखवले सगळं पूर्ण प्लांट वगैरे सगळा, इतकं कौतुक वाटलं मला की लाखो रुपयाची नोकरी सोडून ते फक्त समाजासाठी आले.
1: बरोबर,
0: की समाजाचं खेडोपाडी जाऊन जाणीव जागृती करणं.

0: कमाल वाटली खरं म्हणजे तरुण मुलांमध्ये सुद्धा खूप आहेत बरं का प्रेरणादायी अशी
1: अगदी
0: खूप आहेत अगदी
1: निश्चित. आणि अशा जेव्हा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येतात किंवा आपल्या सोबत काम करत असतात निश्चित त्याच्यापासून प्रेरणा मिळते आणि त्यांचं हे कार्य खरंच आपल्या मनाला स्पर्शून जातं
0: खूप.
1: आणि खरं तर याची नितांत आवश्यकता आहे की तरुण पिढीने समोर येणं सामाजिक ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी मदत करणं आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतोय या भावनेतून जर प्रत्येकाने थोडासा हातभार लावला तर बऱ्याच समस्यांवर उत्तरं मिळतील किंवा सोडवल्या जातील त्या समस्या. अगदीच. तर मॅडम यानंतरचा तुमचा आयुष्यातला पुढचा टप्पा म्हणजे आपण ग्रंथालय स्थापना करण्याचं ठरवलं मग हे ग्रंथालय स्थापन करण्याची कल्पना जी आहे ती आपल्या मनामध्ये कशी निर्माण झाली?
0: काय मी लहानपणापासून बघत आले की माझे वडील जे आहेत ते खूप वाचनप्रेमी म्हणजे सतत त्यांच्या हातात पुस्तकच पाहिलेलं मी आणि ते आम्हालाही मागे लागायचे की हे पुस्तक आहे हे शिवचरित्र पुरंदरेंचं पुस्तक आहे ब्रह्म पुरंदरेंचं वाचा हे नाझी भस्मासराचा उदय असतं वि ग कानिटकरांचे वगैरे खूप भारी भारी पुस्तकं घरात असायची मृत्युंजय ययाती सावरकरांचं जन्मठेप तर काळे पाणी ते म्हणायचे धुवेन वाचलं नाही त्यांना राग यायचा नाही वाचलं तर खूपच त्यांना वाचनाची आवड होती तर त्यांच्या आठवणीत आम्ही हे बहीण भावंडांनी मिळून हे ग्रंथालय काढलं की तो त्यांचा वाचन संस्कार आहेत आपण वाचनासाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून आम्ही हे ग्रंथालय काढलं आणि ग्रंथालयाला आता 30 वर्ष होऊन गेलेत. आज ग्रंथालयाची 2 मजली भव्य इमारत आहे मॅडम
1: आणि
0: मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की आपण हे करू शकलो.
1: मॅडम खरंच खूप छान. खरंच तुमचा आतापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. आणखी आम्हाला तुमच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याविषयी तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायचं आहे पण आज आपण इथेच थांबूयात. आज आपण आमच्याशी इतका छान संवाद साधला त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर मैत्रिणींनो शैलजा वसेकर यांच्याशी त्यांच्या आणखीही वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याविषयी आपण जाणून घेणार आहोत पण वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांची या कार्यक्रमातून रजा घेते. नमस्कार.
2: मैत्रिणींनो आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका DPEPच्या माजी जिल्हा महिला संचालिका ग्रंथपाल आकाशवाणी निवेदिका अनुवादक नाट्य कलावंत आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. मैत्रिणींनो आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपणा सर्वांना आवडला असेल अशी आशा आम्ही करतो. मैत्रिणींनो आता मात्र वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपणा सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा आरोग्याची काळजी घ्या सुरक्षित रहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपणा सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

आपण ऐकत होतात कार्यक्रम वनिता मंडळ. यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

गीतवहर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातलं शाब्बास सुनबाई या चित्रपटातलं हे गीत. मीना मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं, गीतरचना सुधीर मोघे यांची.

कार्यक्रमात यानंतर जोगवा चित्रपटातलं अजय गोगावले यांच्या स्वरातलं अजय अतुल यांनी स्वरबद्ध केलेलं संजय पाटील यांचं गीत.

आपण ऐकत होतात आदर्श शिंदे यांच्या स्वरातलं अमितराज यांनी स्वरबद्ध केलेलं वंशवेल चित्रपटातलं दत्ता पाटील यांचं गीत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगल स्वरातलं कुलस्वामिनी अंबाबाई चित्रपटातलं विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

0: संग। अरे बाप रे,
1: आई जगदम्बे
0: अग आई भवानी।
2: आणि चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी राम लक्ष्मण यांनी स्वरबद्ध केलेलं देवता चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत।

0: राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावरच्या हल्ल्यात 12 जण ठार तर 300 पेक्षा जास्त लोक जखमी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते राज्यातल्या 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करतील. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि इतर नेत्यांनी प्रधानमंत्री मोदी यांचं आज सकाळी चेन्नईमध्ये स्वागत केलं. चेन्नईमध्ये पोरूर इथल्या कार्यक्रमाच्या स्थळाकडे जाताना प्रधानमंत्री मोदी यांनी रोड शो केला. पोरूर ते पुनमल्ली दरम्यानच्या मेट्रो रेल्वे सेवेची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याबरोबर त्यांनी मेट्रोनं प्रवास केला. प्रधानमंत्री मोदी आज चेन्नईमधल्या 750 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन करतील. यामध्ये अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या पलानी वेल्लोर कॅन्टोनमेंट, अंबा समुद्रम, परमकुडी आणि नमक्कल इथल्या 5 अमृत स्थानकांचा समावेश आहे. आयआयटी मद्रास इथल्या सुधा गोपालकृष्णन ब्रेन सेंटरचं प्रधानमंत्री मोदी आज लोकार्पण करतील. या वैज्ञानिक उपक्रमामध्ये मानवी जीवनचक्रात विविध टप्प्यांवर मेंदूचा विकास कसा होतो याचा अभ्यास दर्शवणारे त्रिमितीय नकाशे तयार केले जातील. सागरी पायाभूत सुविधांना बळकट करणाऱ्या तसंच कार्गो हाताळणी सुविधांच्या विस्ताराला आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. आपल्या दौऱ्यात ते कामराजार बंदरावरच्या एका प्रकल्पाचं उद्घाटन आणि अतिरिक्त कंटेनर टर्मिनलसाठीच्या कामाची पायाभरणी करतील. नवी दिल्ली इथं रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यातही सहभागी होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत देशातलं सर्वात मोठं ग्रीनफील्ड बंदर वाढवण या प्रकल्पाबाबत.
1: वाढवण बंदर हा देशातला सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड बंदर प्रकल्प आहे. पश्चिम किनाऱ्यावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट इथल्या बंदरांवरचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात डहाणू इथं समुद्रापासून 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून या परिसरात समुद्राची नैसर्गिक खोली 20 मीटर असल्याने तिथे मोठी मालवाहू जहाजं सहज नांगरता येतात. 30 ऑगस्ट 2024 या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि जून 2026 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातला 74% वाटा केंद्र सरकारचा तर 26% वाटा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा आहे. 2029 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित होईल असा अंदाज आहे. सुमारे 29,80,00,000 टन मालाची उलाढाल करण्याची क्षमता या बंदरात असेल. या प्रकल्पामुळे 10 लाखाहून जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. पश्चिम किनाऱ्यावरच्या या बंदरामुळे जागतिक दळणवळण आणि व्यापारात भारताला मोठा फायदा होईल.
0: परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतलेत. कच्च्या तेलाचे वाढलेले दर, मजबूत झालेला अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी रोख्यांवरचा वाढलेला परतावा या

या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 ठाणे पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही 1:30 प्रसारित करत आहोत.

त्यामुळे या वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक काढून घेतली असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामुळे उत्तर आशियाई बाजारपेठांचा विस्तार होऊ लागल्यानं परदेशी भांडवलदार तिकडे आकर्षित होऊ लागले असल्याचंही विश्लेषकांनी म्हटलं आहे. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. दुर्गेच्या 9 रूपांचं पूजन करणारा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुर्गा मातेच्या आशीर्वादाने सर्वांना शक्ती, समृद्धी आणि धैर्य लाभो असं त्यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगदंबा मातेच्या आशीर्वादाने सर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. दुर्गा पूजनाचा सण गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये विशेष उत्साहात साजरा केला जातो. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती CJP कायदेशीर कामकाज विभाग प्रमुख रत्ना सिंग यांनी दिली आहे. नवी दिल्लीतल्या अलीकडच्या आंदोलनांच्या घटनांसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तालयानं केलेली टिप्पणी त्यामुळे भारतानं खंडन केलंय. देशाच्या अंतर्गत बाबींमधला हा हस्तक्षेप मान्य नसल्याचं भारतानं म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या याच संस्थेच्या परिसरात झालेल्या कारवाईवर कोणतीही टिप्पणी केली गेली नव्हती असं भारतानं म्हटलं आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सध्याची स्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वेसेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंड राहील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिलेत. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गानं एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही. तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. सौदी अरेबियातल्या रियाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल झालेल्या हल्ल्यात 12 जण ठार झाले तर 300 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. मृतांमध्ये सौदी अरेबियाचे 4 नागरिक, बांगलादेशचे 2 तर अमेरिका, इजिप्त, जॉर्डन, सिरिया, सुदान आणि पॅलेस्टाईन या देशांच्या प्रत्येकी 1 नागरिकाचा समावेश आहे. शेजारच्या येमेनमध्ये इराणचं समर्थन असलेल्या हुथी बंडखोरांविरोधात सौदीच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर सौदी विमानतळ, लष्करी पायाभूत सुविधा आणि तेल सुविधांचं लक्ष साधणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून हा हल्ला त्यापैकी एक आहे. भारतानं या हल्ल्यांचा तीव्र निषेध केलाय. सौदी अरेबियाचं सार्वभौमत्व जपण्यासाठी भारत तिथल्या जनतेच्या आणि सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. रियाद विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि अनेक देशांनी तीव्र निषेध केलाय. सामान्य नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करत असून ते त्वरित थांबले पाहिजेत असं गुटेरेस यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. या हल्ल्यानंतर रियाद विमानतळाचं कामकाज तात्पुरतं स्थगित करण्यात आलं होतं तर अनेक विमान कंपन्यांनी आपली उड्डाणं रद्द किंवा स्थगित केली. अमेरिकेत येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी इराणच्या अमेरिकेतल्या कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल एका राजकीय सभेला संबोधित करत होते. या काळात अमेरिकेचं राजकीय नुकसान करण्याचा इराणचा प्रयत्न असला तरी हे युद्ध लवकर थांबवण्यात अमेरिकेला यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका.
आणि सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावरच्या हल्ल्यात 12 जण ठार तर 300 पेक्षा जास्त जखमी.

0: याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. नमस्कार.
1: दुपारचे 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. पालघर जिल्हा परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कागदविरहित डिजिटल बैठक प्रणालीला प्रारंभ. जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर कार्यशाळेचे आयोजन. राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून ठाणे वाहतूक शाखेअंतर्गत वाहनधारकांचे 7,000 प्रलंबित खटले निकाली. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या, 5 संशयितांना अटक. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याच्या प्रतिनिधी नीता चौरे.
3: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं 2029 पर्यंत नशामुक्त भारत घडविण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक आराखडा तयार केला आहे. या अभियानाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाद्वारे अंमली पदार्थ नियंत्रण संस्था NCB आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सहकार्यानं ठाण्यात माध्यमांसाठी घेतलेल्या कार्यशाळेत NCB मुंबई विभागाचे उपमहासंचालक विशाल सानप यांनी ही माहिती दिली. नशामुक्त भारतासाठी NCB सह सर्व यंत्रणा ऍक्शन मोडवर व्यापक काम करणार असल्याची ग्वाही सानप यांनी दिली. अंमली पदार्थांचे नेटवर्क, डार्कनेट आणि वित्त पुरवठा समूळ नष्ट करण्याचे लक्ष ठेवल्याचे PIB मुंबई विभागाच्या महासंचालिका स्मिता वत्स शर्मा आणि केंद्रीय गृह विभागाचे माध्यम अपर महासंचालक कुमार यांनी सांगितलं. वाहतूक नियमांचं उल्लंघन करून ई चलनाचा दंड थकविणाऱ्या वाहन चालकांना राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीला वाहनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाणे शहर वाहतूक शाखेच्या 18 युनिट अंतर्गत प्रलंबित 7,001 खटले तडजोडीअंती निकाली काढण्यात आले. यातून 1,57,33,075 रुपयांचा थकीत ई चलन दंड न्यायालयात जमा झाल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची ठाण्यातील मनोरमा नगर भागात 29 सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत सुभाष शिंदे याच्यासह 5 जणांना पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं अटक केली. या प्रकरणात पुर्णेकर कुटुंबियांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर संशय व्यक्त केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक नेत्यांनी पुर्णेकर कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं आणि येथील सूत्रधारांना अटकेची मागणी केली.
4: पालघर जिल्हा परिषदेने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कागद विरहित डिजिटल बैठक प्रणाली सुरू केली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असा उपक्रम राबवणारी पालघर जिल्हा परिषद पहिली ठरली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रणालीचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला. यामध्ये बैठकीतील चर्चा, निर्णय, इतिवृत्त आणि पुढील कारवाईची नोंद डिजिटल स्वरूपात ठेवता येणार आहे. या प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासोबतच कागद आणि छपाईवरील खर्च कमी होणार आहे. आगामी काळात पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत स्तरावरही बैठका या प्रणालीद्वारे घेण्याचं नियोजन आहे. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेच्या डिजिटल आणि हरित प्रशासनाच्या दिशेने हे महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी निपुण पालघर अभियानांतर्गत विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि रूम टू रीड इंडिया ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या 2 दिवसीय कार्यशाळेत 45 मास्टर ट्रेनरनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय विकसित करण्यासाठी विविध वाचन पद्धती आणि वाचनालय व्यवस्थापनाचं प्रशिक्षण यावेळी देण्यात आलं. सध्या पालघर जिल्ह्यात 145 केंद्रस्तरीय वाचनालय, 8 आदर्श वाचनालय आणि 1,914 वाचन कोपरे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची वाचन क्षमता, आकलन आणि भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातल्या 526 शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेत

0: शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 3,35,00,000 रुपयांची कर्जमाफी मंजूर झाली आहे. या योजनेच्या पहिल्या यादीतील 5,785 शेतकऱ्यांना 29,20,00,000 रुपये तर दुसऱ्या यादीतील 2,654 शेतकऱ्यांना 14,67,00,000 रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे.
1: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: आपण ऐकत होतात ठाणे पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो भावधारा, सुगम संगीताचा कार्यक्रम. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सोनाली भाटवडेकर यांच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं गीत.

प्रसाद कुलकर्णी यांची रचना आपण ऐकलीत. गायक संगीतकार मिलिंद इंगळे याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या मनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराविषयी माहिती देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकूचे अक्षरबंधन. मित्रहो, हायकू लिहिण्याची इच्छा खूप जणांची असते. त्यांना हायकूबद्दल उत्सुकता असते. म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद या संस्थेतर्फे मी एकदा हायकूचं शिबिर घेतलं होतं. तर हायकूचे नियम वगैरे सांगितले, तत्त्व सांगितली आणि शिबिरार्थींना म्हटलं चला लिहा बरं हायकू. तर बऱ्याच जणांनी 5-7-5 या अक्षरबंधात रचना करून दाखवली. पण ते हायकू आहेत का हे मी तपासलं. आता बघा, एकाने लिहिलं होतं, श्रावण मास पानावर पाचू चमचमती. आता ही हायकू सदृश रचना तर आहे, 5-7-5 अक्षरबंध पाळला आहे. पण पानावर पाचू चमचमती ही उपमा झाली. पानावर खरोखर पाचू असतात का? नसतात. हायकूमध्ये जे समोर आहे तेच लिहावं लागतं, उपमा वगैरे चालत नाही. बरं, या 3 ओळींच्या रचनेतून कोणतंही तत्वज्ञान माणसाचा स्वभाव दर्शविला नाही. श्रावण मास पानावर पाचू चमचमती केवळ श्रावणाचं वर्णन झालं. केवळ वर्णन म्हणजे हायकू नव्हे, त्यातून काहीतरी निघालं पाहिजे अर्थ. अजून एकाने लिहिलं, पाणी सांडले चित्रामधले रंग धूसर झाले. आता यात कुठेही उपमा नाही. पाणी सांडलं, चित्रातले रंग फिकट होतात वगैरे हे माहिती आहे आपल्याला. चित्र काढताना असं घडतं कधी कधी. समोरच्या घटनेचे सही सही हे वर्णन आहे, शिवाय यातून वेगळा अर्थ निघतो. काय? एखाद्या घटनेच्या धक्क्याने आठवणी धूसर होतात म्हणजे हा हायकू झाला. बरोबर आहे. कोणीतरी लिहिलं होतं, वारुळा जाती साप भावे पुजती दूध पाजती. आता जाती पाजती सगळं यमक बिमक जुळलं आहे. 5-7-5 रचना आहे. पण हे सणाचं वर्णन आहे ना, म्हणजे ह्यातून काही वेगळा अर्थ निघतो का? काहीच नाही. त्यामुळे हा हायकू नाही. यातली तिसरी ओळ काही कलाटणे वगैरे नाही आहे. हायकू अर्थपूर्ण करण्यासाठी कधी कधी शब्दांमध्ये बदल करावा लागतो. आता एक हायकू पहा, मीच लिहिलं होतं, नील गगन त्यात एक पक्षी विहरतोय. दृश्य छान आहे पण अजूनही त्याचा अर्थपूर्ण झाला नाही ना तो. मग त्याच्यात अर्थपूर्ण होण्यासाठी थोडे शब्द बदलावे लागतील. नील गगन त्यात एक पक्षी म्हणण्यापेक्षा भव्य आकाशी इवलासा पक्षी विहरतोय. वरील हायकूमध्ये आता विरोधाभास झाला, कारण आकाश भव्य आहे, पक्षी मात्र इवलासा आहे. पण तो न घाबरता विहरतोय, आनंदाने फिरतोय. एखादा माणूस न घाबरता मोठ्या कामाची जबाबदारी घेतो असाही अर्थ यातून निघतो. शब्द बदलल्यामुळे हायकू अधिक अर्थपूर्ण झाला. समोरचं दृश्य मांडणे तेही योग्य शब्दात, हे हायकूकाराचे कसं बसते. आता आणखी एक हायकू पहा, उडण्यापूर्वी पक्ष्यांची सभा तारेवरती. याच्यात यमक आहे का? नाही, पण ताल आहे. हे दृश्य आपण नेहमी पाहतो की नाही, की पक्षी तारेवर बसलेत नंतर उडून जातात. आता अक्षरांची अशी योजना करून आपण त्याला अर्थ दिला की उडण्यापूर्वी जणू ते सभा घेत आहेत ना, पक्ष्यांची सभा तारेवरती. जणू कुठे किती उंच उडायचं याचा ते विचार विनिमय करतात आणि मग झेप घेतात. माणसांनाही लागवतं ना, माणसं देखील प्रवासाला जाण्यापूर्वी असा विचार विनिमय करतात. पर्यटनाला जाण्याआधी आधी सभा घेतात. महाराष्ट्रात 1980 ते 1990 या काळात हायकूकार हायकू लिहायला लागले, तेव्हा लांबलचक ओळीत हायकू लिहायचे. म्हणजे हायकू संक्षिप्त करता येतील का याचा मी विचार केला. तेव्हा शिरीष पैंचा एक हायकू मी कसा लिहिला पहा. कुजबुज करतोय वारा इथल्या प्रत्येक पानातून, इतकाच आवाज रानातून. आता या हायकूचे शब्द म्हणजे अक्षर जर कमी करून पाहिले तर काय लिहिता येईल? शांत रानात कुजबुज पानात फक्त वाऱ्याची. हा हायकू साधारण 5-7-5 झाला ना. शिरीष पै यांना अभिप्रेत असलेला अर्थ सुद्धा आला. आता त्यांचा आणखीन एक हायकू, ते लाल सफरचंद त्याने हाती घेतले आणि तिच्याकडे पाहिले. यातले अक्षर कमी करता येईल का? येतील. तो हाती घेतो लाल सफरचंद आणि तिला पाहतो. झाली ना 5-7 रचना? अर्थ पण कळतोय. बघा तुम्ही पण करून.
0: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा

0: मेघना साने यांचा लेख।
1: या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। आजचा विषय आहे जनावरातील सर्पदंशावर उपाय। याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी।
3: नमस्कार मंडळी। मंडळी, शेतामध्ये काम करताना शेतकऱ्यांना किंवा जनावरांना अनेकदा सर्पदंश होण्याची शक्यता असते। तुम्हाला माहितीच आहे की सापाच्या विविध अशा प्रजाती आहेत, त्यापैकी फक्त विषारी सापाच्या दंशामुळे मृत्यू होतो। नाग, मण्यार, घोणस, फुरस, नागराज हे विषारी जातीचे साप आहेत। सापाचं मुख्य खाद्य उंदीर, बेडूक, पक्ष्यांची अंडी, टोळ, मासे, पाल हे आहेत। महत्त्वाचं म्हणजे साप हा मांसाहारी आहे। सापाला कान नसतात, त्यामुळे त्यांना ऐकू येण्याचा प्रश्नच येत नाही। सापाला विभागलेल्या जिभेच्या सहाय्यानं ध्वनिकंपनाची जाणीव होते। विषारी आणि बिनविषारी सापाची ओळख कशी पटवायची? तर बिनविषारी सापाच्या पाठीवरील खवले हे लहान असतात, पोटावरील खवले लांबट असतात आणि ते पूर्ण लांबीपर्यंत असतात। डोक्यावरचे खवले लहान असतात। धामण, अजगर, आंधळा, पाणसाप, सरपटली, गवत्यासाप हे बिनविषारी साप आहेत। तर विषारी साप हा फणा काढू शकतो। त्याच्या फण्यावर 10 असा आकडा असतो, मानेवर 2 ते 3 पट्टे असतात। घोणस सापाचं तोंड इंग्रजी व्ही आकाराचं असतं। नाग, कोबरा, घोणस हे विषारी साप आहेत। सर्पदंशावर प्रथमोपचार करताना दंश झालेल्या जागेच्या वरच्या बाजूला कपडा, दोरी, रुमाल, रबराची पट्टी, कमरेचा दोरा, गळ्यातला दोरा यानं घट्ट बांधावं। दंश झालेल्या ठिकाणी तीक्ष्ण हत्यारानं चिरा पाडाव्यात। ही जखम 1 सेंटीमीटर खोल जाणार नाही याची मात्र काळजी घ्यावी। जखमेवरचं रक्त शोषक पंप किंवा रबरी ड्रॉपरनं बाहेर काढावं। रक्त शोषून झाल्यानंतर जखम स्वच्छ पाण्यानं धुवावी। त्यानंतर पोटॅशियम परमँगनेटचे द्रावण त्यावर टाकावं। तातडीनं जनावराला पशुवैद्यकाकडून तपासून घ्यावं। संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिजैवकाची इंजेक्शनही द्यावीत। धनुर्वात होऊ नये याचीही काळजी घ्यावी। जनावरांमध्ये सर्पदंश होतो तेव्हा काही लक्षणं दिसून येतात। सर्पदंशाचा परिणाम हा सापाच्या जातीवर आणि आकारमानावर निगडीत असतो। तसंच चावा घेतलेल्या जनावराच्या कातडीची जाडी आणि त्वचेखाली असणाऱ्या चरबीवर सुद्धा अवलंबून असतो। दंश झालेल्या ठिकाणी दाताच्या खुणा दिसतात, दातांच्या व्रणातून रक्तस्राव होत असतो। दंश झालेल्या ठिकाणी आग होऊन सूजही येते। जनावर बेचैन होतं आणि पाय झटकतं, 3 पायांवर उभं राहतं। जनावरांच्या तोंडातून लाळ गळायला लागते, तोंडातून अर्धवट चावलेला चारा बाहेर पडतो आणि जिभेला लकवा बसतो। डोळ्याची पापणीसुद्धा सुजू शकते, डोळे उघडेच राहतात परंतु पापण्या बारीक होत जातात। 2-3 तासांनंतर श्वसनक्रिया कमी होते, श्वसनात अडथळा निर्माण होतो आणि जनावर बेशुद्ध पडतं। त्यानंतर जनावराचा मृत्यू होतो। मात्र मण्यार सर्पदंशाच्या ठिकाणी सूज येत नाही, आग होत नाही, परंतु जनावरांना चक्कर येते आणि जनावर खाली पडते। श्वास आणि हृदयाचे ठोके वाढतात आणि जनावर मृत्यूमुखी पडते। शक्यतो साप हा जनावरांचे पाय, तोंड आणि काही वेळेला कास किंवा शेपटीलाही चावतो। तर मंडळी, जनावरांना दंश झालेला साप हा कोणत्या प्रकारातला आहे हे वेळीच ओळखून त्यानुसार लवकरात लवकर जर उपाययोजना केली, पशुवैद्यकाचा सल्ला घेतला, तर नक्कीच सर्पदंशावर उपाययोजना करता येते आणि आपल्या जनावराचे प्राण वाचवता येऊ शकतात। बरं तर मंडळी, पुन्हा भेट आहेच पुढल्या कृषीवाणीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।
2: कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत जनावरातील सर्पदंशावर उपाय या विषयीची माहिती। वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी। आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे अपना सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसेच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। गेल्या दोन भागांमध्ये आपण दंत समस्या सांगितल्या लहान मुलांमधील आणि त्याची कारणं लक्षणं ही देखील सांगितली। आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की याचं निदान कसं करायचं आणि मग निदानानुसार उपचार पद्धती काय असते।
1: अगदी। तर मागच्या भागात जसं आपण बोललो की कीड कशी लागते तसं ते आपण समजून घेतलं। तर कीड जेव्हा सुरू होते तर दातावर छोटे छोटे ठिपके येतात आणि त्याच वेळेस जर आपण डॉक्टरांना दाखवलं तर पुढे जाऊन ती कीड वाढत नाही। तर या पॉइंटला आपण एक फ्लोराईड ट्रीटमेंट जी असते ती करू शकतो। तर फ्लोराईड आपण एक वॉर्निश असतं किंवा फ्लोराईडचे असे जेल्स असतात जे डॉक्टर मुलांना लावतात आणि पुष्कळदा पेरेंट्सला आई वडिलांना प्रिस्क्राईब देखील करतात। तर फ्लोराईड ट्रीटमेंट ही फार महत्वाची ट्रीटमेंट आहे जेणेकरून ही जी कीड आहे ती पुढे वाढत नाही। आता जर आपण बघितलं की दातावर ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचे ठिपके असे आले आहेत तर आपल्याला या केसेसमध्ये फिलिंग करावे लागते। आता फिलिंग म्हणजे काय असतं तर कीड जिथपर्यंत गेली आहे दातात ती कीड आपण काढतो आणि त्या जागेवर तो गड्डा भरायला आपण टूथ कलर्ड सिमेंट ज्याला ग्लास आयनोमर सिमेंट म्हणतात किंवा पिटेन फिशर सीलंट म्हणतात असे सिमेंट आपल्याला दातात भरावे लागतात। आणि जर कीड खूप जास्ती वाढलेली आहे आणि दाताच्या नसेपर्यंत गेली आहे लहान मुलांना दुखत आहे तो दात तर त्या केसेसमध्ये रूट कॅनाल ट्रीटमेंट करण्याची खूप गरज भासून येते। आणि पुष्कळदा अशा केसेसमध्ये खूप आई वडील म्हणतात डॉक्टर्सना की रूट कॅनाल करायची काय गरज आहे किंवा फिलिंग करायची काय गरज आहे। पण मी आपल्याला सांगू इच्छिते की दात जरी दुधाचे दात असले तर त्याच्या खाली आपले परमनंट टूथबड्स असतात आणि दुधाचे दात जर किडले तर तिथून ती कीड परमनंट दातांना सुद्धा लागते। आणि पुष्कळदा हे परमनंट दात तोंडात जेव्हा येतात तेव्हाच ते असे काळपट होऊन येतात कारण की दुधाचे दातांची आपण केअर व्यवस्थित घेतली नाहीये। तर फिलिंग किंवा रूट कॅनाल ट्रीटमेंट आणि जर दात खूपच जास्ती खराब झालाय तर अशा केसेसमध्ये आपल्याला तो दात काढावा देखील लागतो। पण दॅट इज द लास्ट ट्रीटमेंट ऑप्शन। आणि दुधाचा दात पण जर आपण काढला तर तिथे जी स्पेस होते ती स्पेस आपल्याला तशी सोडता येत नाहीतर जे परमनंट दात आहे ते तिरपे तारपे येतात। तर त्या केसेसमध्ये एक स्पेस मेंटेनर नावाचं एक छोटंसं डिव्हाइस असतं तो डिव्हाइस आपल्याला लावावा लागतो आणि त्यामुळे परमनंट दाताला यायची व्यवस्थित स्पेस मिळते। आता हे झालं दात किडण्याचा ट्रीटमेंट्स। आता लेट अस टॉक अबाउट जे आपण क्राउडिंग बोललो म्हणजे जर दात तिरपे तारपे किंवा पुढे मागे असले तर एक ब्रेसेस म्हणून ट्रीटमेंट आपण सगळ्यांनी ऐकली असेल। ब्रेसेस म्हणजे काय की दात जे तिरपे तारपे असतात ज्याच्यावर आपण तार लावतो आणि ह्या ज्या तारी असतात त्या वेगवेगळ्या मटेरियल्सच्या असतात। तर सगळ्यात कॉमन जे असतं ते स्टेनलेस स्टील असतं। दातावर आपण ब्रॅकेट्स लावतो आणि त्यावर ती स्टेनलेस स्टीलची वायर लावतो आणि दात आपण कम्प्लिटली सरळ करतो। तर जर दात एकदम पुढे असतील किंवा तिरपे तारपे असतील तर ते नॉर्मल व्यवस्थित एका लाईन मध्ये येतात। या ट्रीटमेंटला 1 ते 2 वर्ष लागू शकतात। इट इज अ नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट म्हणजे या ट्रीटमेंटमध्ये खूप जास्ती असं काही अग्रेसिव्ह ट्रीटमेंट आपण करत नाही। नॅचरल दातांनाच आपण व्यवस्थित लाईनमध्ये आणतो। आता ह्याच्यामध्ये सिरामिक ब्रेसेस पण आजकाल आले आहेत आणि एक लेटेस्ट जी ट्रीटमेंट आहे ते म्हणजे ट्रान्सपरंट आपण ज्याला म्हणतो अलायनर्स। तर हे अलायनर्स म्हणजे ट्रान्सपरंट ट्रेज असतात जे काही तासांसाठी आपल्याला घालावे लागतात आणि बोलताना पण हार्डली हे ट्रेज दिसत देखील नाही आणि ही ट्रीटमेंट थोडी महाग असते पण दात ह्या ट्रीटमेंट पण पुष्कळशे सरळ आपण करू शकतो।
0: हा, तर या दोन मुख्य ट्रीटमेंट असतात असं म्हणावं लागेल। डॉक्टर दीपिका चंढोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं। आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे। धन्यवाद।
1: धन्यवाद।
0: नमस्कार।
1: नमस्कार।
0: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसेच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात। पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती।
2: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम पुनः प्रसारित करना

0: करण्यात आला. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.

नमस्कार. ऊर्जा निर्मितीसाठी पारंपरिक औष्णिक विद्युत ऊर्जा म्हणजेच कोळशाचा मोठ्या प्रमाणावर वापरासोबतच पाण्याचा देखील वापर अनेक वर्षांपासून केला जातोय. जलविद्युत निर्मिती म्हणजेच पाण्यापासून विजेची निर्मिती. साठलेल्या पाण्यामध्ये स्थितीजन्य ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी असते, तर वाहत्या पाण्यामध्ये गतिजन्य ऊर्जा ज्याला आपण डायनॅमिक एनर्जी असं म्हणतो ती असते. पाणी नेहमी उताराच्या दिशेने वाहत असतं आणि जेवढा उतार जास्त तेवढा या पाण्याच्या वाहण्याचा वेग जास्त असतो. पाण्यात असणाऱ्या ऊर्जेचा वापर फार पुरातन काळापासून मानव करीत आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मोगल राजवटीत बांधलेली पाणचक्की ही बऱ्याच जणांना माहिती असेल. तिच्या सहाय्याने धान्य दळून सैन्यासाठी लागणारे पीठ त्यावेळी पुरवले जात असे. लोखंडी किंवा लाकडी पाती असणाऱ्या चक्रावर पडणाऱ्या पाण्यामुळे त्याला चक्राकार गती मिळून त्याला जोडलेली चक्की फिरत असे. या प्रकारामध्ये पाण्यातील गतिजन्य ऊर्जेचा प्रत्यक्ष वापर केलेला दिसतो. नंतरच्या काळात चुंबकीय क्षेत्रामध्ये असलेले तारेचे वेटोळे हलवल्यास किंवा फिरवल्यास चुंबकीय रेषा खंडित होऊन त्यातून वेटोळ्यातून वीज निर्मिती होऊ शकते असा क्रांतिकारी शोध मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने लावला. आणि मग मानवी जीवनात आमूलाग्र असे क्रांतिकारी बदल घडून येऊ लागले ते या जलविद्युत निर्मितीतून. जलविद्युत निर्मिती झाल्यानंतर हे पाणी शेतीत सोडले जाऊ लागले तेव्हा काही शेतकऱ्यांचा असा समज झाला की त्या पाण्यातून वीज काढून घेतल्यामुळे ते निकस निकृष्ट होते. परंतु हे चुकीचे आणि गैरसमजावर आधारित आहे. हळूहळू हा गैरसमज दूर झाला. आपल्या महाराष्ट्रात मुळशी, वाळवण तसेच पश्चिम घाटात भिवपुरी, भिरा या ठिकाणी अशा जलविद्युत निर्मितीला सुरुवात झाली. अर्थात यामुळे शेतकऱ्यांना सहज पाणी मिळण्यात थोडा त्रास व्हायला लागला. याशिवाय त्या परिसरातील वाढते उद्योग, झपाट्यानं बदलणारं वातावरण, या ठिकाणी आवश्यक नाही तिथेही शुद्ध पाण्याचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला लागलं. आणि त्यात भर पडली ती शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि जागतिक तापमानवाढ यांचीही. पिण्यायोग्य पुरेसं पाणी नागरिकांना पुरवणं ही जरी शासनाची जबाबदारी असली तरी स्वयंसेवी संस्था व नागरिकांची सहभागिता यांनी एकत्रित येऊन सर्वसमावेशक आराखडा आखणे हे गरजेचे आहे. आपल्या देशाला जलसुरक्षित म्हणजेच सेक्युअर वॉटर सेक्युअर कंट्री करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखावी लागेल. आपल्या पंतप्रधानांनी 4R मंत्र देशाच्या भवितव्यासाठी अंगीकारण्याचं आवाहन जनतेला केलेलं आहे. रिड्यूस, रियूज, रिचार्ज अँड रिसायकल टू सेक्युअर नेशन्स वॉटर फ्युचर अशी ती योजना आहे. अन्यथा 2050 जगातील एक्स्ट्रीमली हाय वॉटर स्ट्रेस लेवल नेशन्समध्ये आपली गणना होईल. आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर लवकरात लवकर कामाला लागावं लागेल. बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड या शिकणीवर आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल. शुद्ध स्वरूपातील अपार आनंद, ऐश्वर या पाण्यामुळे, निसर्गामुळे आपल्या प्रत्येकाला मिळत राहो, लाभो हीच त्या निसर्गदेवतेकडे प्रार्थना करूया. धन्यवाद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात.
1: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं सरफिरोजी.

सावेरी आणि नवरस कन्नड आपण ऐकणार आहोत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो नाद ब्रह्म कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेश कुमार यांच्या मेंडोलिन वादन. त्यांच्या मेंडोलिन वादनात राग शुद्ध सावेरी आणि नवरस कन्नड आपण ऐकणार आहोत. त्यांना व्हायोलिनची साथ शारदा मुरली यांनी तर मृदंगमची साथ केली आहे आदित्य राजगोपालन यांनी. ऐकूया तर सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन. त्यांच्या मेंडोलिन वादनात शुद्ध

0: नादब्रह्म कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन आपण ऐकलं. त्यांच्या मेंडोलिन वादना तर अक्षुद्ध सावेरी आणि नवरस कन्नड आपण ऐकलेत. त्यांना व्हायोलिनची साथ शारदा मुरली यांनी तर मृदंगमची साथ आदित्य राजगोपालन यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
0: यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या 2 टप्प्याचा प्रारंभ. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. आणि काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या

0: सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. देवीचा जयघोष करत कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तीपीठांमध्ये विधिवत घटस्थापना झाली आहे. राज्यात सर्वत्र देवी मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केली आहे. देवीची विविध रूपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून पुढचे 9 दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. घरोघरी आज पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली. अनेक ठिकाणी सर्व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही घटस्थापनेचा कार्यक्रम झाला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी अशा स्थानिक देवी मंदिरांमध्ये घटस्थापना झाली असून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीनं आज नाशिक इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ झाला. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अभियानाचा हा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार असून यात गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणं, तलाव आणि नाल्यांचं पुनरुज्जीवन करणं, विहीर पुनर्भरण, पावसाचं पाणी साठवणं आणि वृक्ष लागवड यांसारख्या जलसंधारणाच्या 11 प्रमुख कामांवर भर दिला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळपाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघाकडे देण्यात आली आहे. देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. नोकरीचं आमिष दाखवून अनेक लोकांची 1,13,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लातूर पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 3 जणांनी एका प्लेसमेंट कंपनीच्या माध्यमातून आपल्यासह इतर अनेकांची नोकरी देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केली असा आरोप एका महिलेनं केला होता. या आरोपाच्या आधारे उदगीरमध्ये गुन्हा दाखल केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. फसवणुकीच्या या घटना 25 ऑगस्ट 2025 ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधी दरम्यानच्या असून त्याबाबत तपास सुरू केला असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. बीड जिल्ह्यात बेकायदेशीर मद्य उत्पादन आणि विक्री विरोधात केलेल्या कारवाईत पोलिसांनी आज एका मद्य विक्रेत्याला अटक केली. या कारवाईत 1,11,000 रुपये किमतीचं इंडियन मेड फॉरेन लिकर म्हणजेच भारतात बेकायदेशीरपणे बनवलेलं परदेशी मद्य आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एका आरोपीचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. अमित कुमार नावाच्या या आरोपीने अटकेच्या 5 दिवस आधी आपल्याला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करत आपला कॉल तपशील सुरक्षित ठेवण्याची तसंच तो न्यायालयात सादर करण्याची मागणी या अर्जात केली होती. या अर्जाला सरकारी वकिलांनी विरोध केला होता. विहित नियमांनुसारच कुमार याला अटक केली असून त्याला ताब्यात घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात काहीही ठोस पुरावे नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं हा अर्ज फेटाळला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते राज्यातल्या 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि इतर नेत्यांनी प्रधानमंत्री मोदी यांचं आज सकाळी चेन्नईमध्ये स्वागत केलं. चेन्नईमध्ये पोरूर इथल्या कार्यक्रमाच्या स्थळाकडे जाताना प्रधानमंत्री मोदी यांनी रोड शो केला. पोरूर ते पुनमल्ली दरम्यानच्या मेट्रो रेल्वे सेवेची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याबरोबर त्यांनी मेट्रोने प्रवास केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत देशातलं सर्वात मोठं ग्रीनफील्ड बंदर वाढवण या प्रकल्पाबाबत.
1: वाढवण

0: बंदर हा देशातला सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड बंदर प्रकल्प आहे. पश्चिम किनाऱ्यावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट इथल्या बंदरांवरचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात डहाणू इथं समुद्रापासून 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून या परिसरात समुद्राची नैसर्गिक खोली 20 मीटर असल्याने तिथे मोठी मालवाहू जहाजं सहज नांगरता येतात. 30 ऑगस्ट 2024 या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि जून 2026 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातला 74% वाटा केंद्र सरकारचा तर 26% वाटा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा आहे. 2029 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित होईल असा अंदाज आहे. सुमारे 29,80,00,000 टन मालाची उलाढाल करण्याची क्षमता या बंदरात असेल. या प्रकल्पामुळे 10 लाखाहून जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. पश्चिम किनाऱ्यावरच्या या बंदरामुळे जागतिक दळणवळण आणि व्यापारात भारताला मोठा फायदा होईल.
1: दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यासमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती सीजेपीनं दिली. सुटका झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गाने एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या निवडणुकांसाठी आज मतदान सुरू आहे. 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून 6 वाजेपर्यंत ते सुरू राहील. गांधीनगर महापालिकेत 11 प्रभागांमधल्या 46 जागांसाठी भाजप, काँग्रेस, आप आणि अपक्ष असे 130 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतदान शांततेत पार पडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. MTGM No. 2 या तेलवाहू जहाजावरच्या सर्व भारतीय खलाशांची सुटका करण्यात आली असून त्यांना सर्व प्रकारची मदत पुरवली जात असल्याचं दुबईमधल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. रास अल खैमाहच्या किनाऱ्याजवळच्या समुद्रात काल या जहाजावर आग लागली होती. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातींच्या सागरी सुरक्षा दलानं जहाजावरच्या सर्व कर्मचाऱ्यांची सुटका केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या 2रा टप्प्याचा प्रारंभ. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. आणि काँक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या सभेत पुन्हा आपली भेट होईल 5 वाजता. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या 2:00 सभेत पुन्हा आपली भेट 5 वाजता.

नमस्कार श्रोते हो, 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या दुसऱ्या प्रसारणसभेत मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजतात. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या ठळक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात साडेतीन शक्तीपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारापाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली. या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. या आंदोलनादरम्यान पकडलेल्या सीजेपीच्या नेत्यांची एक वर्षभर शांतता राखण्याच्या अटीवर आज न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुटका केली. परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले आहेत. कच्च्या तेलाचे वाढलेले दर, मजबूत झालेला अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी रोख्यांवरचा वाढलेला परतावा यामुळे या वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी 3,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक काढून घेतली असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. रेल्वे भरती मंडळानं पदवीधर भरती 2026 अंतर्गत बिगर तांत्रिक लोकप्रिय श्रेणीसाठीची अधिसूचना जारी केली आहे. विविध स्तरांवरच्या 3,548 पदांसाठी ही भरती होणार असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: KHz आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 5:02 झाली आहेत. श्रोतेहो, गीत संध्या हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करतोय. आजच्या या कार्यक्रमात काही मराठी चित्रपटातली गाणी आपण ऐकणार आहात. श्रोतेहो, आज घटस्थापना शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. त्यानिमित्त आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया देवीचं स्तवन करणाऱ्या एका गाण्यानं.

0: शाब्बास सुनबाई या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मीना मंगेशकर यांनी.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: श्रोते हो, जय तुळजा भवानी या चित्रपट

0: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे। तेव्हा अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा। प्रवेश सर्वांसाठी खुला आहे।
1: श्रोते हो, हा कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होणार आहे, तेव्हा आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद अवश्य घ्यावा।
2: एकला जरा नुसता जरा मुखडा चंद्र

चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेपूडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात जगदीश खेपूडकर यांचं गीत राम कदम यांनी संगीतबद्ध केलं आहे असं आणखी एक गीत ऐकूया. चित्रपट आहे पिंजरा आणि स्वर उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पिंजरा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी सहकाऱ्यांसोबत गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकूया. संगीतकार अरुण पौडवाल, चित्रपट माझं घर माझा संसार.

श्रोते हो, माझं घर माझा संसार या चित्रपटातल्या गीताबरोबरच आजचा गीतसंध्या हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 5:30 वाजतायत. आता युवावाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतोय. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित करतोय.

0: मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, माणसाच्या आयुष्यात संकट येतात आणि निघूनही जातात. असा एकही माणूस सापडणार नाही ज्याच्या जीवनामध्ये संकट नाही. परंतु आलेल्या संकटाला न घाबरता धैर्यानं सामोरं जाऊन आलेल्या संकटावर अशा पद्धतीने आपणास मात करता यायला हवी की जिंकलो तर एक नवा इतिहास घडला पाहिजे आणि योगायोगाने हरलोच तर इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं म्हणून इतिहासात अजरामर होऊन जगलं पाहिजे. प्रत्येक युवकाने या गोष्टीचं सदैव स्मरण ठेवलं तर नक्कीच जीवनात येणारी संकट समस्या यांना नव्या धैर्याने सामोरं जाण्याचं एक बळ प्राप्त होईल. या विचारासह फ्रेंड्स वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण संगीत क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या एका युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. जो युवा मित्र गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शकही आहे. तेव्हा आपल्या या युवा मित्राचा एकंदरीतच आजपर्यंतचा संपूर्ण यशस्वी सांगीतिक प्रवास या मित्राशी प्रत्यक्ष संवाद साधून आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक असणाऱ्या प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. पुन्हा एकदा आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, यश संपादित करणाऱ्या मित्रमैत्रिणींचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेत असतो आणि त्या माध्यमातून आपल्याही जीवनात आपली जी काही ध्येयं आहेत ती ध्येय साध्य करण्यासाठी कसं आपण प्रयत्न करायला हवं किंवा कोणत्या दिशेने वाटचाल करायला हवी याविषयी माहिती जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या माध्यमातूनही अशाच एका युवा मित्राशी आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत, ज्या युवा मित्राचं खऱ्या अर्थाने जग हे संगीत आहे. आजचा आपला युवा मित्र जो की संगीत गायक, हार्मोनियम वादक, संगीत दिग्दर्शक, त्यासोबतच श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहे. तर आपल्या या युवा मित्राचा जो सांगीतिक यशस्वी प्रवास आहे तो आपल्याला जाणून घ्यावयाचा आहे. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे संगीत अलंकार, त्यासोबतच MA म्युझिक आणि UGC अंतर्गत नेट परीक्षा उत्तीर्ण युवा मित्र, सध्या मुंबई विद्यापीठातून PhD आपल्या या युवा मित्राचं सुरू आहे, तो आपला युवा मित्र म्हणजेच प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर. तेव्हा सर्वप्रथम प्राध्यापक मयंक, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू.
0: सुरुवातीला मला तुला विचारावं असं वाटतं की

0: संगीताचं जे शास्त्रोक्त शिक्षण आहे ते शास्त्रोक्त शिक्षण साधारणतः वयाच्या कितव्या वर्षापासून आपण सुरू केलेलं आहे?
1: घरातच संगीत होतं, त्यामुळे जेव्हापासून बोलता येतं तेव्हापासूनच माझे बाबा आजोबा आमच्याकडून बंदिशी गाऊन घेत असत माझा आणि माझ्या भावासोबत. त्यामुळे त्या वयामध्ये जरी शास्त्राची समज नव्हती तरी गुरूंचं अनुकरण करणं यातून म्हणजे अगदी बालवयापासूनच संगीताचे धडे सुरू झाले होते. आणि त्यानंतर जशी समज आली म्हणजे संगीतशास्त्र सुद्धा जेव्हा आपण वाचतो आणि त्या वाचनाचा उपयोग जेव्हा गायनात करतो म्हणजे ही समज जेव्हा आपल्याला येते साधारणतः वयाच्या 7व्या 8व्या वर्षापासून ही समज यायला सुरू होते.
0: होय,
1: तर त्या वयापासूनच शास्त्रोक्त गायन सुरू झालं.
0: अच्छा मयंक, आता कला अर्थातच साधना उपासना आणि त्यातही गुरूंच्या मुखातून जी शिकली जाते ती म्हणजे संगीत कला. तर संगीत ही कला आत्मसात करताना त्या कलेची साधना करताना नक्कीच गुरूंचं अनन्य साधारण असं महत्व आपल्या जीवनात आहे. तर आपल्या जीवनातील आपले गुरु त्यांच्या विषयी काय सांगाल?
1: घरात सर्वात जास्त म्हणजे आमच्या घरात ज्यांनी संगीत आणलं असे माझे आजोबा सुरमणी डॉक्टर कमलाकर परळीकर म्हणजे यांच्यापासून जी शृंखला सुरू होते. त्यानंतर माझी मोठी आत्या डॉक्टर कविता परळीकर, त्यानंतर माझी दुसरी आत्या डॉक्टर स्मिता बर्वे, माझे बाबा तर आहेतच श्री विश्राम परळीकर, त्यानंतर आई अपर्णा परळीकर, या सगळ्यांचंच मला मार्गदर्शन वेळोवेळी मिळत गेलं. आणि मी असं म्हणेल की त्या सर्वांच्या ज्ञानाचा उपयोग मला झाला एकत्रितपणे. तर अशा प्रकारे घरातून तर सगळीकडूनच मला मार्गदर्शन असं मिळत आलंय. नुसतंच शास्त्रोक्त अभ्यास करण्यापेक्षा त्या शास्त्राचा उपयोग करून तुम्ही संगीतामध्ये प्रॅक्टिकली कसं दाखवता की त्याचा काहीतरी उपयोग प्रॅक्टिकली व्हायला हवा की त्याच्यातून आनंद मिळायला हवा असे सगळे गुरु सपोर्ट करणारेच मला आतापर्यंत भेटले आणि त्यांच्यामुळेच माझ्या संगीताचे विचार घडत गेले.
0: खूप छान. खरंच आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये गुरूंचं अनन्य साधारण महत्व आहे. त्यातल्या त्यात जेव्हा आपण एखादी कला शिकतो संगीतासारखी गुरुमुखातून येणारी कला शिकतो त्यावेळी तर अति उच्च पदावर आपल्यासाठी आपले गुरु असतात. आता आपण साधारणतः दररोज गायन आणि हार्मोनियम वादन या दोन्हींचाही सराव किती वेळ करता?
1: माझी वेळ अशी ठरलेली नाहीये की रोज 3 तास गायन 3 तास हार्मोनियम असं करायचं. पण जेव्हा आपल्याला आवड असते आपण स्वतःहून कितीही बिझी शेड्यूल असलं तरी आपण त्या गोष्टीसाठी वेळ काढतोच. त्यामुळे माझा रियाजाचा क्रायटेरिया असा आहे की आपल्या दैनंदिन जीवनातले महत्वाचे कामं म्हणजे जेवण ऑफिस हे सगळे महत्वाचे कामं पटकन उरकून घ्यायचे आणि उरलेला सगळा वेळ रियाजासाठी द्यायचा.
0: किती छान. शास्त्रीय गायन आणि वादनातील अलंकार पर्यंतचं आपलं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. याशिवाय संगीत हा विषय घेऊनच आपण पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी होणारी जी परीक्षा घेतली जाते त्यातही यश संपादन केलेलं आहे आणि सध्या मुंबई विद्यापीठातून आपलं PhD सुरू आहे. तर हा जो संपूर्ण सांगीतिक प्रवास आहे त्या प्रवासातील जे चढउतार आहेत त्याविषयी काय सांगता येईल?
1: आता जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारलात तेव्हा मला सगळं पहिल्यापासूनचं रिकॉल होत आहे. तो माझा प्रवास, त्या वयात तो प्रवास जेव्हा आपण करतो तेव्हा जाणवत नाही की आपण पुढे कुठपर्यंत जाऊ.
0: बरोबर.
1: पण एक जी गाण्याची ओढ होती आणि तसंच मी मगाशी जे म्हणले की सर्व गुरूंचा सपोर्ट होता
0: हो.
1: नकळत अशा गोष्टी होत गेल्या की आता त्या वयात चढउतार म्हणजे काय, एकतर अभ्यास जास्त करणं हेच समोर ध्येय असतं की पुढे जाऊन आपल्याला काहीतरी अर्थार्जन करता यावं
0: हो.
1: आणि कलाकाराच्या दृष्टीने अर्थार्जन आणि कला सांभाळणं दोन्ही अवघड काम आहे.
0: खरंच आहे. पण ते दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत हे तितकंच खरं.
1: बरोबर, दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. त्यामुळे दोन्हीला बॅलन्स ठेवून पुढे पुढे आयुष्यात जाणं हे एक अवघड कामच आहे. परंतु जेव्हा गुरु सोबत असतात जसं मगाशी मी म्हणलं की माझे बाबा आजोबा सर्वजण सांगीतिक क्षेत्रातच असल्यामुळे त्यांचं मला खूपच मार्गदर्शन मिळालं. कॉलेजच्या जीवनामध्ये म्हणजे मी बॅलेन्स करण्याकडे जास्त माझा कल गेला.
0: अच्छा.
1: माझं अर्थार्जन आणि कला
0: हो.
1: कारण कॉलेजमध्ये गेल्यावर जेव्हा युथ फेस्टिवल येतं
0: हो.
1: तेव्हा मला परांडे मॅडमनी खूप सपोर्ट केला त्या काळात. आणि कॉलेजच्या वयामध्ये माझी दृष्टी कलेसोबत अर्थार्जनाकडे जास्त वळाली होती.
0: अच्छा.
1: कारण एक तर मी घरातला मोठा मुलगा आहे त्यामुळे डोळ्यासमोर दोन्ही होतं की ठीक आहे कला तर घरात आहेच पण शेवटी कुटुंब आपल्याला पुढे न्यायचं असेल तर ते एक महत्वाची गोष्ट आहे. तर हे जे विचार होते माझे या दोन्ही बॅलन्स करण्याचे महाविद्यालयीन जीवनात त्या काळात सर्व युथ फेस्टिवल मधून किंवा जे काही लोक मिळत गेले त्यांच्याकडून मी हे सगळं शिकलो. म्हणजे खरं सांगू तर त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळेच माझ्याकडून बॅलन्स होतोय. कारण मी आज प्रोग्रामही करतोय तसंच महाविद्यालयातही शिकवतो आणि मी त्याच महाविद्यालयात शिकवतो जिथे मी शिकलो होतो.
0: किती छान.
1: ज्या ठिकाणी मी बसून शिकत होतो आणि माझे सर समोर उभे असायचे

0: आता त्याच ठिकाणी मी उभा राहतो आणि माझे विद्यार्थी समोर बसतात, तर तो आनंद मी व्यक्त नाही करू शकत.
1: खरंच
0: पण माझ्या जीवनात आलेल्या सर्व म्हणजे गुरुंमुळे किंवा मार्गदर्शक ज्या ज्या लोकांनी केलं त्या सगळ्यांच्यामुळे हे मी आज अनुभवतो.
1: नक्कीच नक्कीच, ही संधी प्रत्येकालाच भेटते असं नाही की ज्या महाविद्यालयात तुम्ही शिक्षण घेता त्याच महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून आपल्या गुरुवर्यांसोबत कार्य करण्याची संधी, पुन्हा एकदा त्यांचं मार्गदर्शन त्या दृष्टिकोनातून प्राप्त करण्याची संधी प्राप्त होते. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही बोलता बोलता म्हणालात की अर्थार्जन आणि कला जोपासणे किंवा कला वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणे यात खरोखर एक पुसटशी एक रेषा असते. त्या रेषेच्या आपल्याला आतही येता येत नाही आणि बाहेरही जाता येत नाही. त्यावर स्थिर राहणं, तिथे आपण स्वतःवर नियंत्रण ठेवणं हे खरंच गरजेचं असतं. आणि मला वाटतं ते तुम्ही उत्तम प्रकारे नियंत्रण प्राप्त केलंय, कारण आज आपण उत्तम प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात कार्यरत आहात आणि त्यासोबतच बाहेर खूप सारे कार्यक्रम तुम्ही स्वतः करता, संगीत दिग्दर्शन करता, गायन वादन सगळ्याच गोष्टी तुमच्या सुरू आहेत. त्याच दृष्टिकोनातून मला आपण असं विचारावं असं वाटतं की आजपर्यंत काही रचनांसाठी संगीत दिग्दर्शनाची ही संधी तुम्हाला प्राप्त झाली आणि त्या संधीचं तुम्ही सोनं त्या तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल?
0: याबाबत मला आठवतं, याची सुरुवात अशी झाली होती की श्री विनोद डावरे जे आहेत त्यांनी अस्वस्थवल्ली नावाचं नाटक लिहिलं. माझ्या मते मी 12वीत असेल तेव्हा 2018 साली, आणि तेव्हा माझं नुकतंच विशारद पूर्ण झालं होतं. तर त्या नाटकाच्या संगीत दिग्दर्शनासाठी मी आणि बाबा आम्ही दोघे गेलो होतो.
1: अच्छा.
0: तर त्या नाटकापासून माझी संगीत दिग्दर्शनाची वाटचाल सुरू झाली. आणि त्या नाटकामध्ये जसे जसे सीन्स येत होते त्यानुसार राग तिथे कोणता वापरावा किंवा त्या आलापीची स्वरांची लय काय असावी, म्हणजे कोणता भाव उत्पन्न होईल आणि सीन्सच्या मागे कोणता भाव त्यांना पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार तेव्हापासून सुरू झाला.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर तर मग पुढे म्हणजे एकदा अनुभव आला की ती गाडी पुढे चालत गेली माझी.
1: खूप छान. आपली ही चर्चा सुरू असताना तुमच्या आवाजातील एक छानस गीत नक्कीच मित्रमैत्रिणींना ऐकायला आवडेल. कुठलं गीत सादर कराल?
0: मी एक अभंग आपल्या समोर सादर करतो, पण याबाबत थोडस एक सांगतो की या अभंगाची चाल मी दिलेली आहे.
1: क्या बात है, मस्त मस्त.
0: त्यामुळे माझी इच्छा आहे की मी हा अभंग तुम्हाला ऐकवावा.

0: वाह, खूप छान, बहुत बहुत बढिया मयंक. खरं तर अतिशय भावुक करणारी ही भक्तिरचना. भक्तिरचनेतील शब्द जेवढे भावुक करणारे तेवढंच या भक्तिरचनेला तू दिलेलं संगीतही मंत्रमुग्ध करणारं. खूप छान. आता संगीत क्षेत्रातील हा तुमचा जो प्रवास सुरू होता, हा प्रवास सुरू असतानाच अनेक व्यासपीठांवर आपण अनेक मैफिलींतून गायन केलं आहे, तसेच हार्मोनियम वादनही केलेलं आहे. नक्कीच ज्यावेळी आपण आपली कला सादर करतो त्यावेळी अनेक अनुभवांतून आपण जात असतो, त्याविषयी काय सांगता येईल बरं?
1: प्रवास विचारल्यामुळे मला अर्थातच पहिल्यापासून सर्वच आठवत आहे.
0: हो हो,
1: तर जेवढं मला आठवतं, मी 5 वर्षाचा होतो तेव्हा परळीकर संमेलन म्हणून एक कार्यक्रम झाला होता. आमचं परळीकर कुटुंब तसं खूप मोठं आहे, तर
0: होय होय.
1: तर त्या कार्यक्रमामध्ये मी पहिल्यांदा गायन केलं होतं. मला ते गाण्याचे शब्दही आठवतात, जरी ही छोटे चित्रकार आम्ही, हे गाणं मी पहिल्यांदा गायलं होतं.
0: किती छान.
1: आणि त्यानंतर जी माझी मैफिलीमध्ये एकानंतर एक गायन सुरू झालं. लहानपणी तर तेवढं कळत नसतं स्टेजवरती बसल्यावर की समोर प्रेक्षक आहेत, किंवा आपण आपल्या गायनातून रसिकांच्या मनामध्ये भाव प्रकट करतोय. पण नंतर जसं मोठा मोठा होत गेलो आणि आजोबा बाबांना पाहत होतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी हळूहळू कळत गेल्या. आणि जरी मी संगीताच्या घरातला असलो तरीही माझ्या मनात तेच विचार होते जे की एखाद्या नॉर्मल मुलाला पडतील पहिल्यांदा स्टेजवर जाताना, किंवा जेव्हा त्याला समज येईल की स्टेजवरती गेल्यावर बसायचं कसं, चालायचं कसं. पण आजोबा आणि बाबा असल्यामुळे ते ऑब्झर्व करून करून मी शिकत गेलो.
0: अच्छा.
1: आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे माझा भाऊ. जेवढ्या मैफिली मी सोलो तर केल्याच आहेत, पण आम्ही जुगलबंदी सुद्धा खूप केली आहे.
0: क्या बात है.
1: मी आणि अभिराम.
0: अच्छा.
1: आणि जेव्हा एकटा गातो तेव्हा तो गाताना मजा तर येतेच, पण जेव्हा सोबत भाऊच असतो ना, म्हणजे घर शेअर करण्यापासून ते स्टेज शेअर करण्यापर्यंत
0: ती
1: मजा वेगळीच असते.
0: खरंच. निश्चितच अनेक सांगीतिक स्पर्धांमधून आजपर्यंत तुम्ही तुमची कला सादर केलेली आहे आणि त्यात यशही संपादन केलेलं आहे, मग ते महाविद्यालयीन जीवन असो, शालेय जीवन असो, आणि आजचंही तुमचा संपूर्ण सांगीतिक प्रवास असो. तर त्यातून निश्चितच तुम्हाला यश संपादन झालेलं आहे आणि या सगळ्यात तुमच्या कार्याचा मान सन्मान म्हणून पारितोषिकही काही प्राप्त झालेले आहेत, त्याविषयी काय सांगता येईल?
1: जो काही मान सन्मान मला मिळाला त्याबाबत मी असंच म्हणेल की मी नक्कीच मागच्या जन्मात काहीतरी खूप पुण्य केलेत, त्यामुळे या जन्मात मला इतके सपोर्टिव्ह सगळे लोक मिळाले.
0: खरंच.
1: जसं की मी युथ फेस्टिवलमध्ये मला गोल्ड मेडल्स मिळालेत, म्हणजे गायनातही हार्मोनियम मध्येही. तसंच मी भरतनाट्यम डान्सला सुद्धा गायन केलंय,
0: आणि
1: ते पण कर्नाटकी शैलीमध्ये.
0: क्या बात है.
1: तर या सगळ्या गोष्टी ज्या मला मिळाल्या किंवा ज्याचा आनंद मी आज उपभोगतोय, ते सगळं त्या मार्गदर्शनामुळेच आहे. मला अजूनही आठवतो की युथ फेस्टिवलमध्ये जेव्हा हार्मोनियम सोलो मी वाजवत होतो तेव्हा मला मंगेश जवळेकर जे आहेत, मंगेश दादा, त्यांनी खूप मार्गदर्शन केलं होतं. आणि असे खूप लोक आहेत ज्यांनी मार्गदर्शन केलं, त्यामुळे सतत मी ही गोष्ट अनुभवत आलोय पुढे. मला आठवतो युथ फेस्टिवलमध्ये माझ्या फर्स्ट इयर पासूनच मला शास्त्रीय गायनामध्ये गोल्ड मेडल्स मिळाले आहेत.
0: क्या बात है.
1: इथे आपलं जे पहिल्यांदा युथ फेस्टिवल होतं जिल्हास्तरीय, तिथेही मला गोल्ड मेडल आहे गायनामध्ये, तसेच हार्मोनियम वादनामध्ये. त्यानंतर जेव्हा इथून सिलेक्शन होतं स्टेट लेवल युथ फेस्टिवलसाठी, तर स्टेट लेवल युथ फेस्टिवलसाठी मला हार्मोनियम मध्ये सिल्वर प्राइज मिळालेलं आहे. तिथून परत मी झोनसाठी गेलो होतो. आणि याही पेक्षा थोडं वेगळं माझ्या आयुष्यात झालं त्यावर्षी की मी शास्त्रीय गायक आहेच, पण मला नॅशनल कव्वाली कॉम्पिटिशनसाठी सिलेक्ट केलं होतं.
0: क्या बात है, मस्त.
1: आणि मी शास्त्रीय गायनाच्या इव्हेंटला होतो, पण त्या परीक्षकांना कदाचित क्वालिटी त्या माझ्या गाण्यातली आवडली असेल, किंवा त्यांना जे हवं होतं ते माझ्या गाण्यात त्यांना कदाचित मिळालं असेल.
0: निश्चितच, निश्चितच.
1: तर त्यांनी मला नॅशनल कव्वालीसाठी डायरेक्ट सिलेक्ट केलं होतं, तर तो खूपच सुंदर अनुभव होता माझ्यासाठी. तर असं नॅशनल, स्टेट, झोन सगळंच केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा या वर्षीचं राज्य नाट्य स्पर्धेमध्ये संगीत दिग्दर्शनासाठी पहिल्यांदा त्यांनी बक्षीस सुरू केले पारितोषिक. तर या पहिल्या वर्षीचं प्रथम पारितोषिक मला संगीत दिग्दर्शनासाठी मिळालंय अस्वस्थवली नाटकासाठीच.
0: क्या बात आहे. म्हणजे पदार्पणातच पारितोषिक तुम्हाला

0: प्राप्त झालं. आता सध्या मुंबई विद्यापीठातून PhD आपलं सुरू आहे, तर PhD चा जो विषय आहे तुमचा, त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: माझा PhD चा विषय आहे नाट्यशास्त्र बृहद्देशी आणि संगीत रत्नाकर मधील तत्वांचा विश्लेषणात्मक अभ्यास आणि आधुनिक शास्त्रीय संगीताच्या संदर्भात.
0: अरे बापरे,
1: थोडक्यात थोडासा सांगतो म्हणजे याचा विचार असा आहे की जे आपले प्राचीन ग्रंथ आहेत, जुने ग्रंथ आहेत, आपल्या संगीताचा मूळ आधार आहे. म्हणजे त्या काळी टेक्नॉलॉजी नव्हती, माईक सिस्टीम्स नव्हत्या किंवा आता इलेक्ट्रॉनिक वाद्य आहेत त्या काळात नव्हती, तरी सुद्धा त्या काळाचं संगीत इतकं समृद्ध होतं की मल्हार राग गायला की पाऊस पडायचा,
0: खरंच
1: तोडी राग गायला की हरिणा येऊन बसायची ऐकायला. मग हे कसं शक्य आहे की कोणत्याही गोष्टीचं सहाय्य नाही, फक्त मनुष्याच्या आवाजात इतकी ताकद कशी? तर हे कुतूहल माझ्या मनात लहानपणीपासून होतं आणि मी विचार केला की याचं उत्तर प्राचीन ग्रंथातच मिळेल. मग जेव्हा मी ते ग्रंथ अभ्यासायला सुरुवात केली, त्या काळची तत्वे मला त्या ग्रंथात मिळाली आणि मी विचार केला की ती तत्वे जर आपण आज का वापरू शकत नाही, तर अशा प्रकारे माझा तो विषय सुचला की त्या काळातली तत्वे आपण आजच्या काळात कशी उपयोग करू शकू. म्हणजे गायन त्या काळातलं वेगळं होतं, आजचं वेगळं आहे,
0: पण
1: हे दोन्ही मॅच आपण बॅलन्स कसं करू, असा माझा विषय आहे थोडक्यात.
0: खूपच उत्तम असा विषय आहे. जसं आता अर्थार्जन आणि कला जपणे किंवा कला वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणे यात एक पुसटशी रेषा आहे, अगदी तसंच शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत सादरीकरण, सुगम संगीत, सुगम संगीतातही आजचं चित्रपट संगीत, या सगळ्या गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत, त्याविषयी काय सांगाल तुम्ही?
1: तुम्ही खूप छान उदाहरण दिलं की जशी एक पुसट रेष आहे सगळ्यांमध्येच. मला याबाबत असं वाटतं की जेव्हा मी म्हटलं की शास्त्रीय संगीत म्हणजे भाव तेच आहेत, पण त्याला आपण शास्त्राच्या माध्यमातून एखादा गायक त्याच्या कुशलतेने एकच भाव किती वेगवेगळ्या स्वरातून, किती वेगवेगळ्या हरकतीतून तो भाव प्रकट करू शकतो आणि किती प्रभावीपणे तो मांडू शकतो, ही बाजू येते शास्त्रीय संगीतात. याच्यामध्ये सगळं गाणं पूर्णपणे त्या कलाकाराच्या मनातलं असतं. म्हणजे थोडक्यात सांगू तर कलाकार सेंट्रिक गाणं आपण म्हणू शकतो शास्त्रीय संगीताला. ह्याच्या थोडस बाहेर जेव्हा गाणं येतं त्याला आपण मग उपशास्त्रीय म्हणतो की सुगम गायन, ज्यामध्ये आपण एखादा सीन किंवा मराठी पिक्चर्स मध्ये जे काही गातात सुगम गायन किंवा लता मंगेशकरांनी जी गायली आहेत किंवा पंडित सुधीर फडके यांनी जी गायलेली आहेत, याबाबत शास्त्रीय संगीताचाच बेस असतो. पण ते जे भाव असतात की गायकाचं कौशल्य यामध्ये असतं की ठराविक वेळेत योग्य त्या शब्द उच्चारामध्ये ते भाव कसे प्रकट करायचे, म्हणजे स्वरांसोबतच त्याच्यामध्ये शब्दांना अधिक महत्व येतं. यामध्येच अजून थोडे थोडे बदल होत जातात. म्हणजे जेव्हा या गाण्याचे भाव शृंगारिक अधिक होतात तेव्हा त्याला ठुमरे म्हटलं जातं. जेव्हा ह्याची लय खूप अधिक होते आणि शब्द असे यूज केले जातात, म्हणजे वाद्यांचा जो आवाज निघतो त्या शब्दांचा जर वापर केला तर त्याचा तराणा तयार होतो. म्हणजे संगीत सगळं एकच आहे, किंवा चित्रपटामध्ये जरी संगीत असलं तरी त्याचाही बेस शास्त्रीय संगीतातले रागच आहेत.
0: नक्कीच नक्कीच.
1: पण ते एखाद्या म्युझिक डायरेक्टरला सुचणं की कोणता राग इथे युज करायचा की तो सीनला अपस्केल करेल, एनहान्स करेल, ते त्या डायरेक्टरचं कौशल्य. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कौशल्य
0: असलंच पाहिजे. खूप छान मयंक. आता गायनासोबतच आपल्या वादनाचीही एक छानशी झलक आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणींसाठी सादर करावयाची आहे, तर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हार्मोनियम वादनातून आपण काय सादर कराल आपल्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी, श्रोतांसाठी?
1: मी आपल्यासमोर थोडीशी झलक दाखवतो राग कल्याणची.

0: खूप छान, बहुत बहुत बढिया मयंक. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला ना कुठला कलागुण हा दडलेला असतोच, मग तो कलागुण वृद्धिंगत करणं हेही आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असतं असं मला वाटतं.
1: अगदी बरोबर.
0: तर त्याविषयी त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय आपल्या मित्रमैत्रिणींना संदेश द्याल, सल्ला द्याल की कशा प्रकारे त्यांनी त्यांचं करिअर चपत चपत कला ही आत्मसात करावयास हवी?
1: जसं की माझं घराणं संगीतातलं आहे आणि मी काळात अशा जगतोय की माझे मित्रमैत्रिणी सोबतचे आहेतच, त्यामुळे मी दोन्ही बाजू माझ्या जागेवरून बघू शकतो.
0: खरोखर
1: की सध्याचं जे जग आहे खूप फास्ट झालंय जग, आपण म्हणजे जगात उतरलं की कॉम्पिटिशन असल्यासारखं आहे, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या मागे आहे आणि ही धावपळ करत असताना मी जे अनुभवलं त्यावरून मला असं वाटतं की प्रत्येकाला कला अंगात, तुम्ही जसं म्हणलं की प्रत्येकाच्या अंगात कला असते, पण प्रत्येकाने त्या कलेसाठी वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे मान्य आहे की वेळ आजच्या काळात काढणं कठीण आहे, कारण प्रत्येक पिढीने जर असा विचार केला असता की आम्ही आमच्या अर्थार्जनाकडेच लक्ष देऊ तर ही कला आपल्यापर्यंतही आली नसती.
0: खरंच,
1: तर हे पुढे टिकवणं हे आपलंच काम आहे. त्यामुळे म्हणजे माझ्या सर्वच मित्रमैत्रिणींनी कोणती एक तरी कला त्यांनी निदान त्या कलेसाठी रोज वेळ द्यावा, 5 मिनिट का होईना, पण ते रोज 5 मिनिट करत करत एक दिवस त्याचा नक्कीच फायदा होईल आणि ती कला पुढच्या पिढींसाठी अजून जास्त वृद्धिंगत होईल,
0: ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होईल. खूप छान असा संदेश मयंक आपण आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना दिलेला आहे. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचा आजपर्यंतचा जो संपूर्ण यशस्वी सांगीतिक प्रवास आहे तो सर्व मित्रमैत्रिणींसमोर उलगडला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या सांगीतिक वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: फ्रेंड्स, आताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत गायक, हार्मोनियम वादक तसेच संगीत दिग्दर्शक असणाऱ्या प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकली. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आता मात्र फ्रेंड्स, वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

मध्यम लहरी 265.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्झवर आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. तसंच श्रोते हो 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही आपण आमचे कार्यक्रम ऐकताय. श्रोते हो यानंतर 6 वाजता हिंदीमधून तर 6:05 इंग्रजीमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे। तेव्हा अधिकाधिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा। प्रवेश सर्वांसाठी खुला आहे।
1: श्रोतेहो, हा कार्यक्रम थोड्याच वयात आकाशवाणीच्या प्रांगणात सुरू होणार आहे, तेव्हा आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाचा अवश्य आनंद घ्यावा। श्रोतेहो, आता ऐकूया मोहम्मद रफी आणि सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं हम किसी से कम नहीं या चित्रपटातलं राहुल देव बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह यांचं गीत।

0: नेपालस्य गोरखा जनपदे बूढ़ी गंडकी नद्याः जलस्तरे आकस्मिकवृद्धेः अनन्तरं तटवर्ती निवासिनः सुरक्षितस्थानेषु गन्तुं परामृष्टाः। जलवृद्धिकारणेन प्रभाविताः 50 जनाः समुद्धारिताः। अद्य प्रातःकाले जलवृद्धिकारणेन अनेकानि गृहाणि जलप्रवाहे गतानि। भारत वेस्ट इंडीज दलयोः 20-20 क्रिकेट स्पर्धा मालिकायाः तृतीया क्रीडा अद्य इंदौर नगरे आयोज्यते। भारतीय समयानुसारेण इयं स्पर्धा रात्रौ 7 आरप्स्यते। इतः पूर्वं दलद्वयं श्रृंखलायां साम्यत्वं संधत्ते। इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। आमच्या बालदोस्तांसाठी सादर करत आहोत

नमस्ते छोट्या दोस्तांनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि प्राचीताईचा नमस्कार। आजच्या कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। माझ्या छोट्या दोस्तांनो, कार्यक्रम तर आपण ऐकणार आहोतच, पण तुम्हाला माहिती आहे का आज आहे 11 ऑक्टोबर। आजपासून काय सुरू झालं? अनेकांना माहिती असेल की आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला। आज घटस्थापना, देवीच्या विविध रूपांचं पूजन तसंच अनेक ठिकाणी महालक्ष्मीची पूजा आराधना केली जाते। देवी अर्थात शक्ती हे सृजनत्वाचं प्रतीक, नवनिर्मिती क्षम असणारी ही शक्ती तिच्या दर दिवशीच्या म्हणजे 9 दिवसांच्या 9 रूपांमध्ये आपल्याला काही सांगत असते। बुद्धिदायिनी सरस्वती देवी तर ज्ञानदायिनी पण आहे। शालेय वयातील विद्यार्थ्यांसाठी हे शारदीय नवरात्र आणि त्यानंतर येणारा दसरा फार महत्वाचा। आळस, मूढता, कंटाळा यावर मात करून आपल्या हातून नवीन सर्जनशील काही घडू दे, अभ्यास, वाचन, नवीन गोष्टी शिकणे यासाठी मागणं मागायचं आणि दसऱ्याला सीमोल्लंघन अर्थात नवीन सुरुवात करायची। कशाची? तर भक्ती, शक्ती आणि स्वतःमधील प्रतिभा, नवोन्मेषता यासाठी ही सुरुवात करायची। सरस्वती स्तवन करूया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया।

0: विद्यार्थी असे आहेत प्रिशा कापसे, शंतनू गायकवाड, अभिरू जोशी, शरण्या सोमा, कशिश सांडा, काव्या पासलकर, पार्श्वी गदिया, नील कुलकर्णी, शिवांश पाटील, ईशान शाळीग्राम, कृष्णचंद्रा एन, ओवी शिंत्रे, विहा मालवीया, स्वरा चोबे, वृष्टी दवे आणि अमेय सुतार। चला तर ऐकूया संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम।
1: नमस्कार, शुभसंध्या।
2: शुभसंध्या, पण आजची शुभसंध्या थोडी खास आहे, कारण आज आम्ही आलो आहोत तुमच्याशी गप्पा मारायला।
1: गप्पा? अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना।
2: अरे हो, विसरलोस बरं का, आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी।
1: आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत एक सुंदर मनोरंजक आणि ज्ञानवर्धक कार्यक्रम। या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी वातावरण जरा मंगलमय करूया। मंगल वाद्य म्हणजेच बासरीच्या सुरावटींनी ऐकूया राग हंसध्वनी।

आता आपण ऐकणार आहोत संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी

0: वा, बासरी वादनाने वातावरण अगदी मंगलमय झाले बरं का. आपली संस्कृती म्हणजे नक्की काय?
1: आपली भाषा, आपले साहित्य, आपल्या परंपरा, आपली मूल्ये आणि आपल्या मातीशी जोडलेली आपली नाळ, हेच तर आपल्या संस्कृतीचे खरे सौंदर्य.
0: आपली संस्कृती म्हणजे केवळ सण उत्सव नव्हेत, तर आपली संस्कृती म्हणजे आपली भाषा, साहित्य, कला, परंपरा, विचार आणि संस्कार यांचा सुवर्ण संगम.
1: आजच्या या कार्यक्रमातून आपण मराठी भाषेचा गोडवा, संस्कृत भाषेची समृद्धता आणि भारत मातेचा गौरव अनुभवणार आहोत.
0: तर चला या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात करूया ज्ञानाची आणि विद्येची देवता माता सरस्वतीच्या वंदनेने. सादर करीत आहोत सरस्वती स्तव.

0: वा, किती सुंदर आणि भक्तिमय वंदना. वातावरण एकदम मंगलमय झाले आहे.
1: मला सांग बर, आपल्या भावना व्यक्त करणारी आपली सर्वात जवळची भाषा कोणती?
0: नक्कीच आपली मायबोली मराठी.
1: मराठी म्हणजे केवळ एक भाषा नाही, ती संतांची वाणी आहे, साहित्यिकांची लेखणी आहे आणि आपल्या भावनांचा

0: आवाज आहे.
1: संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांपासून ते अगदी पु ल देशपांडेंसारख्या आधुनिक साहित्यिकांपर्यंत मराठीचा प्रवास अत्यंत समृद्ध आहे.
0: पण मराठीचा गोडवा फक्त गंभीर साहित्यामध्येच नाही,
1: खर तर तो विनोदातही आहे.
0: मग चला अनुभवूया मराठी विनोदाची एक सुंदर झलक. मराठी साहित्यातील पु ल देशपांडे यांच्या प्रसिद्ध बटाट्याची चाळ या पुस्तकातील उपास हा विनोदी प्रसंग जो आमच्या पाठ्यपुस्तकातही आहे तो आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत. बटाट्याच्या चाळीतले सगळे शेजारी पंतांच्या वाढत्या वजनाविषयी काळजी करत आहेत. बघूया सर्व उपाय करून पंतांचे वजन कमी होते का ते.

0: नमस्कार पंत. अहो पंत नमस्कार, लक्ष कुठे तुमचं?
1: नाही ती भानगडे उगीच हात दाखवून अवलक्षण पेलं नाही तेव्हा खासगी झालं.
0: अहो काय झालं, का मनाशी बडबडताय?
1: सोकोजी तुम्हाला म्हणून सांगतो, वाढत्या वजनाविषयी नाही ती वाक्य कानावर पडू लागली, पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नाही. 181 पाऊंड हे कार्ड रात्रंदिवस माझ्या डोळ्यांसमोर फिरत असत, त्यामुळे माझी झोप उडाली हो. 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा मी करणार आहे. नाही तर येऊन मला डझनवारीने सल्ले देऊन जातो.
0: तुला सांगतो मी पंत, तू डायट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नावही काढू नकोस.
2: हो म्हणजे कुठे राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ म्हणू नका, अहो वजन वाढेल.
0: ए इडियट, सगळ्या गोष्टी जोक काय मारतोस नेहमी? मी तुला सांगतो पंत, तू बटाटा सोड.
3: बटाट्यांचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा, आधी भात सोडा.
2: भाताने थोडीच लठ्ठ पाहिलं होतं, आमच्या कोकणात सगळेच भात खातात की. तुम्हाला काही सोडायचंच असेल ना तर ती डाळ सोडा, पण भात नको.
3: मुख्य म्हणजे साखर सोडा.
2: मी सांगू का, मीठ सोडा, लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लर्कच्या वाईफचं घटलं.
3: पंत तेल आणि तळलेले पदार्थ सोडा.
0: अहो पंत दिवसा झोपणं सोडा.
3: खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा, बसून बसून वजन वाढतं.
2: अहो पंत खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? मी बघा 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइजच नाही केला. तुझी कुंभ रास नि कुंभ लग्न आहे, नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. आणि लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे?
4: दोरीवरच्या उड्या मारा. माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी.
1: चहा सुरुवातीला बिन साखरेचा असूनही कडू लागला नाही, आणि आता काय लागतोय तेवढं सांग.
2: अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिन साखरेचा हा म्हणून दिला तो बिन साखरेचा नव्हताच मुळी.
1: नव्हता? मग मला बिन साखरेचा चहा म्हणून काय सांगितलास?
2: थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली, आजपासून बिन साखरेचा चहा केला की साखर न घालता.
1: म्हणजे खाल्लास? अग किती लाख कॅलरीज गेले असतील माझ्या पोटात, कसलं कमी होतंय माझं वजन, पण सांगितलं का नाही मला?
2: उगीच आडाओरडा करू नका, वजनाचं ते काय मिलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावा, मी स्वतःच कमवतो आणि स्वतःच खातो. वाढलं तर वाढू दे वजन.
1: आता ते लाडू कशाला केलेस, साखर असेल त्यात?
2: इश्श, साखरेशिवाय लाडू आमच्याने घराण्यात केले कोणी?
1: बस यापुढे उपास, वजन उतरेपर्यंत उपास.
5: अनेक दिवसांच्या डाएट नंतर पंतांच्या वजनाविषयी बटाट्याच्या चाळीतली लोक बोलू लागले.
2: पंत फरक दिसतोय हा?
4: पंत भलतेच काय रुडावलेत?
1: अरे वा, म्हणजे वजन घटलेलं दिसते, वजन करून बघायला काही हरकत नाही.
4: आम्हाला पण उत्सुकता आहे पंत,

0: करायला.
1: काय झालं, किती भरलं वजन पंतांचं?
0: बाप रे, 192 पाऊंड, म्हणजे आधीपेक्षा वाढलंच की.
1: हो ना, काय तो साखरेचा चहा बंद केला,
2: वरण भात सोडून गुरासारखा पाला खाल्ला.
0: यांच्या दोरीवरच्या ओढ्यांनी आमच्या छतावरून पावडर पडायला लागली.
3: ओ मुख्य म्हणजे वडापाव, मिसळ, समोसा हे आवडते पदार्थ सोडले.
4: एवढी सगळी उठाठेव करून काहीच फरक नाही. बस ठरलं आता.
1: आता काय ठरवलंस?
4: चांगलाच पर्याय काढलाय. आजपासून डाएट हा प्रकार बंद. खायचं, प्यायचं आणि मस्त राहायचं.

0: अरे वा, खूपच बोधप्रद कथा आहे. प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी नक्कीच पार पाडली पाहिजे.
1: आज आपण तीन सुंदर गोष्टी अनुभवल्या,
0: मराठीचा गोडवा,
1: संस्कृतीची समृद्धता
0: आणि भारतीय संस्कृतीचे वैभव.
1: पण या सर्वांना जोडणारी एक गोष्ट आहे,
0: ती म्हणजे आपली भारत भूमी.
1: वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळे सण,
0: पण भावना मात्र एकच, भारतीय.
1: आता या सुंदर कार्यक्रमाची सांगता करूया आपल्या भारत मातेला समर्पित एका देशभक्तीपर गीताने. हे गीत सुद्धा आमच्या पाठ्यपुस्तकातीलच आहे बरं का, प्रियतम अमुची भारत माता.

0: ज्या मातीत आपण जन्मलो,
1: ज्या भूमीने आपल्याला ओळख दिली,
0: ज्या देशासाठी असंख्य वीरांनी त्याग केला,
1: त्या भारत मातेला आमचे मनपूर्वक नमन।
0: शब्द थांबतील,
1: सूर थांबतील,
0: पण आपल्या संस्कृतीची ही सुंदर गाथा कधीच थांबणार नाही।
1: आपली भाषा जपूया,
0: आपली संस्कृती जपूया आणि आपल्या भारताचा अभिमान सदैव मनात ठेवूया।
1: आपण आमचा कार्यक्रम ऐकला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। तुमच्या समोर कार्यक्रम घेऊन आले होते संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी। या कार्यक्रमाचे निवेदक होते प्रिशा कापसे व शंतनू गायकवाड। बासरी वादक होते कृष्णाचंद्रा एन, काव्या पासलकर व नील कुलकर्णी। तबला आणि ढोलक साथ होती अमय सुतार याची। संवादिनीवर होता ईशान शाळीग्राम। अन्य कलाकार अभिरु जोशी, पार्श्वी गदिया, स्वरा चोबे, वृष्टी दवे, विहा मालविया, ओवी शिंत्रे, शिवांश पाटील, कशिश सांडा आणि शरण्या सोमा।
2: संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। खरंच खूप छान कार्यक्रम झाला आणि विविधांगी गोष्टी, गाणी, समूहगीत, बासरी वादन असं त्यांनी बरंच काही आपल्याला ऐकवलं। खूप ऊर्जा तर नक्कीच मिळाली आपल्याला, हो ना?

बराय तर मित्रमैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. तुम्ही आम्हाला पत्र पाठवा, फोन करा, एसएमएस करा, पण तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित श्रीबाद यांना निरोप द्या. नमस्कार, अच्छा, टाटा.

गम्मत जम्मत हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:55 झाली आहेत. श्रोते हो, आता आम्ही सांगतोय आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7 प्रादेशिक बातम्या, तर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत, शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम एकमेकास सहाय्य करू या विषयावर राजाभाऊ डिग्रजकर यांनी सादर केलेलं कीर्तन आपण या कार्यक्रमामध्ये ऐकाल. 8:15 लोकसंगीत आम्ही प्रसारित करू. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम, तर रात्री 10 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा, यामध्ये जगदीश हुग्गर यांचं तबलावादन आपण ऐकाल. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, असे असतील आजचे उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या आमच्या पहिल्या प्रसारण सभेत सकाळी 6:05 सुविचार आणि मंगलप्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. 6:40 कृषीवाणीमध्ये सुधारित भेंडी लागवड याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा, लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी डॉक्टर दीपिका चंडोक यांच्या मुलाखतीचा भाग 4. तर 6:50 परिसर जलव्यवस्थापन भाग 4, माहिती अप्रूप अडावतकर. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7 गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 भावधारा. 8:40 कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी, लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी, सादर करते विवेक वानखडे. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण काल 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या उद्योजिका धनश्री बालांडे यांच्याशी पूर्वा खालगावकर यांनी केलेली बातचीत, सादर करते विवेक वानखडे. 10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरदिल. यानंतर पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. ते याप्रमाणे: 12:00 वनिता मंडळ, 1:05 गीतबहार, 1:40 धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण, 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रदीप कुमार बारोट यांनी सरोदवादनात सादर केलेला राग पटदीप. असे असतील उद्याच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया सायंकाळच्या सभेतील कार्यक्रमांविषयी. सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्यामध्ये मराठी चित्रपटातली गाणी, तर गीतबहार या कार्यक्रमात हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकाल 6:10 दरम्यान.

ऐकत असता युवकवाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 6:30 वाजता कार्यक्रमांची रूपरेषा 6:35 लोकसंगीत 7:15 वृत्तविशेष 7:30 आमचं घर आमचं शेत आंब्यावरील विविध किडी आणि आंबामोहर संरक्षण याविषयी डॉक्टर सखाराम देसाई यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत यामध्ये ऐकाल 8:15 हिंदी सुगम संगीत 10:00 रजनीगंधा 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विनायक होरा यांनी तार शहनाई वादनात सादर केलेला राग बिहाग आपण ऐकाल तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा 7:00 आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार अन्नधान्य पेयजल आणि गुरांना चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि ISSF विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करताना बोलत होते. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल. अन्नधान्य पुरवठ्याची विशेष काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवले जातील. जी रामजी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये असं आवाहन त्यांनी केलं. पशुधनाच्या चारा पाण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल असंही ते म्हणाले.
1: आता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कृपया आपलं गोधन विकू नका. राज्य सरकार तुमच्या सोबत जी चाऱ्याची व्यवस्था आहे त्याकरता जर आपल्याला आवश्यकता पडली तर मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे डेपो आपण सुरू करू, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करू आणि त्या माध्यमातून गोधनाला आणि गोवंशाला पाणी आणि चारा मिळाला पाहिजे हा प्रयत्न करू.
0: आज सुरू केलेल्या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गावागावात जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असं आवाहनही त्यांनी केलं. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभियानाचा हा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानितही केलं गेलं. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली. या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने जास्त आधार देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मान्सूनच्या पहिल्या 2 महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा होती, पण पिकं फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पावसात सुमारे 2 महिने खंड पडला. त्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला, तसंच कापूस, तूर, ऊस या पिकांवरही परिणाम झाल्याचं फडणवीस म्हणाले. पाण्याअभावी रब्बीची पेरणी होण्याची शक्यताही कमी असून खरीप हंगामातलं नुकसानही भरून काढता येणार नाही, त्यामुळे रोजगार आणि अन्नसुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, पशुधनासाठी चारा पाण्याचं नियोजन याला सरकारचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. राज्यातल्या देवीच्या मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापनेचा सोहळा

सोहळा पार पडला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी या देवीच्या मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचंही आयोजन केलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज परंपरेप्रमाणे घटस्थापना विधी संपन्न झाला. मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. आज पहिल्या दिवशी देवीची नंदा देवीच्या रूपात बैठी पूजा बांधण्यात आली होती. तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज विधिवत घटस्थापनेनं झाली. तुळजाभवानी मंदिरातल्या कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्याने भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. घटस्थापनेच्या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधले भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती. बीड शहरातल्या खंडेश्वरी देवी मंदिरात आणि तुळजाभवानी खासबाग देवी मंदिरात आज सकाळी घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. दोन्ही मंदिरात देवीच्या दर्शनासाठी बीड शहरासह ग्रामीण भागातल्या भाविकांनी गर्दी केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मोहटा इथली मोहटे देवी, राशीन इथली जगदंबा, कोल्हारची भगवती देवी या मंदिरांमध्ये आज घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. गावोगावी तुळजापूर इथून आणलेली ज्योत पेटवून देवीचा जागर सुरू करण्यात आला. गोंदिया, नाशिक या जिल्ह्यांमध्येही भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. पुढचे 9 दिवस देवीची विविध रूपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून आदिशक्तीचा जागर होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्ली विमानतळावर काल ताब्यात घेतलेले काँक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर एका वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यावर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी परिसरातून ताब्यात घेतलं. परवानगी न घेता शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी जमलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कालही पोलिसांनी मुंबईत विविध ठिकाणांवरून सुमारे 600 जणांना ताब्यात घेतलं होतं. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धू यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. थरारक अंतिम सामन्यात त्यानं 240.6 गुणांची कमाई केली आणि केवळ अर्ध्या गुणाच्या फरकाने सुवर्णपदक पटकावलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा T20 क्रिकेट सामना आज इंदोर इथं सुरू आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एका षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या सामन्यासाठी भारतानं शिवम दुबे आणि कुलदीप यादव यांना वगळलं असून त्यांच्या जागी नितीश रेड्डी आणि प्रिन्स यादव यांना संधी दिली आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत आधी झालेल्या 2 सामन्यांपैकी 1-1 सामना जिंकून दोन्ही संघ बरोबरीत आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. राज्य सरकारच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये बीड जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक मिळवला. जिल्ह्यात एकंदर 267 ग्रामसभा आयोजित केल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात हृदयरोगाचा संशय असलेल्या 208 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये

0: गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार, अन्नधान्य, पेयजल आणि गुरांना चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि ISSF विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:10 आणि 49 सेकंद झाले आहेत.
2: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
5: फसला.
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
8: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंग चा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.

केंद्रावरून अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून श्रोतेहो यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, नवी दिल्ली इथं आयोजित 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचा नुकताच समारोप झाला. भारत आणि जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्या, स्टार्टअप्स, नवोन्मेष, धोरणकर्ते, संशोधक आणि उद्योजकांना एकत्र आणणारं इंडिया मोबाईल काँग्रेस हे भारत आणि आशिया खंडातलं सगळ्यात मोठं डिजिटल तंत्रज्ञान, दूरसंचार आणि माध्यम क्षेत्रातलं वार्षिक प्रदर्शन आणि चर्चासत्राचं व्यासपीठ आहे. या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यात चर्चिले गेलेले विविध मुद्दे आणि मोबाईल क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मिळालेली गती याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, भारतीय दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं आयोजित केलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 10व्या 4 दिवसीय आवृत्तीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. यावेळी मार्गदर्शन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या माध्यमातून डिजिटल कनेक्टिव्हिटीचा उल्लेख केला. मोबाईल फोन हे आता केवळ संभाषणाचं माध्यम राहिलं नसून त्यामुळे प्रवास, प्रतीक्षा आणि खर्चात कपात होऊन अधिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. हा तंत्रज्ञानाचा नागरिकांना मिळालेला सगळ्यात मोठा लाभांश असल्याचं प्रधानमंत्री यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षात भारतानं ग्राहकापासून निर्मात्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. आता भारत अशा लक्ष्याच्या दिशेनं वाटचाल करतो आहे जिथं उत्पादन आणि डिझाईन भारतात तयार होईल, तसंच त्याचं तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा देखील भारताचीच असेल, असंही प्रधानमंत्री म्हणाले.
1: इंडिया मोबाईल काँग्रेस के इस एडिशन में अब आप जो चर्चा करेंगे वो अगले दशक के रोडमैप को सशक्त करे और ये रोडमैप भारत के साथ ही पूरे विश्व के मोबाइल मार्केट को दिशा दे. बीते वर्षों में भारत ने कंज्यूमर से क्रिएटर बनने की यात्रा तय. अब भारत उस लक्ष्य की तरफ बढ़ रहा है जहां प्रोडक्ट डिजाइन भी भारत में होगा, उसकी टेक्नोलॉजी और आईपी भी भारत की होगी. इसके लिए हर जरूरी इंसेंटिव दिए जा रहे हैं, हर जरूरी रिफॉर्म्स किए जा रहे हैं. यानी टेलीकॉम सेक्टर में भी रिफॉर्म एक्सप्रेस तेजी से आगे बढ़ रही है. दशकों पुराने कानूनों को हम आधुनिक बना रहे हैं. टेलीकम्युनिकेशंस एक्ट के जरिए हमने मॉडर्न रेगुलेटरी फ्रेमवर्क बनाया है. एजीआर और बैंक गारंटी जैसे स्ट्रक्चरल वंडर्स को रेशनलाइज वंडर्स को वंडर्स में बदलने का काम भी हमारी तरफ से हो रहा है. और गति शक्ति संचार पोर्टल ने राइट ऑफ वे अप्रूवल्स को डिजिटल माध्यम से और तेज बनाया है. साथियों, भारत का सेमीकंडक्टर और सेमीकंडक्टर मैन्युफैक्चरिंग इकोसिस्टम भी रफ्तार पकड़ रहा. अभी तक 5 लोकेशंस पर कॉमर्शियल प्रोडक्शन भी शुरू हो चुका. इंडिया सेमीकंडक्टर मिशन के अगले फेज में हमारा फोकस पूरी सप्लाई चेन पर है. यानी भारत टेलीकॉम सेक्टर से जुड़े हर क्षेत्र में बड़े कदम उठा रहा है.
0: श्रोते हो, इंडिया मोबाईल काँग्रेसची यंदाची मुख्य संकल्पना अमर्यादित विस्तार ही असून या परिषदेमध्ये 5G, 6G, AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये भारताचं जागतिक स्थान बळकट करण्यासाठी अनेक महत्वाचे सामंजस्य करार करण्यात आले. यासोबतच सेमीकंडक्टर्स, सायबर सुरक्षा आणि क्वांटम कम्युनिकेशन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर परिषदेत चर्चा करण्यात आली. याविषयी उद्योजक आणि डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडियाचे अभ्यासक अमित बागवे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. श्रोते हो, मोबाईल हा आता केवळ संपर्क साधण्याचं साधन राहिलेलं नाही,

0: याद्वारे आता डिजिटल पद्धतीनं व्यवहार करणं, डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा आदींसाठी त्याचा वापर करता येतो. याबाबत परिषदेत झालेल्या चर्चेबद्दल बोलताना अमित बागवे म्हणाले,
1: आज देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये 5G नेटवर्क पोहोचल्याचं पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. देशात 5.5 लाखांहून अधिक 5G बेस स्टेशन कार्यरत असल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्याचा सामान्य माणसाला काय फायदा? तर एक लक्षात घ्या की ग्रामीण भागात एखादा विद्यार्थी असेल किंवा जे शिक्षक ऑनलाईन चांगलं शिकवत आहेत ते योग्य प्रकारे त्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा होऊ शकतो. छोट्या दुकानातला एक व्यापारी आहे, त्याला वस्तू विकायच्या आहेत, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा UPIच्या माध्यमातून त्याचं काम सोपं होत आहे. शेतकरी असेल तर त्याला मोबाईलवरून सरकारच्या योजना कळणार आहेत. त्याच्यामुळे काय होतं की शहर आणि गाव आहे याच्यामधलं जे अंतर आहे, ज्याच्यामध्ये आपण दरी म्हणतो, ती कमी होण्याची एक संधी निर्माण झालेली आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, डिजिटल पेमेंट आहे, सरकारी योजनांचे थेट लाभ आहेत त्याचं असतात, तर याच्यामुळे काय सोपं झालेलं की डायरेक्ट ह्या इंटरनेटच्या आणि मोबाईलमुळे लोकांपर्यंत ते डायरेक्ट पोहोचू शकतं. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात काय सांगितलं की 50 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर काय पुढे की सुधारणा काय होते की याचा डिजिटल सुरक्षेशी काय आपला संबंध आहे, तर एक लक्षात घ्या की आज आपण मोबाईलवरून पैसे पाठवतो, बँकिंग चालवतोय, आपली वैयक्तिक माहिती शेअर करतोय, तरी माहिती सुरक्षित आहे का याच्यासाठी सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे. सो इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल फसवणूक आणि डीप फेक ह्या ज्या विविध आव्हानांना आपण सध्या तोंड देतोय त्याच्याबद्दल सुद्धा बोललं गेलेलं आहे. म्हणजेच काय होतं, जर आपण बघितलं तर एखाद्या व्यक्तीचा बनावट आवाज बनवून त्याच्या नातेवाईकडून पैसे मागितले जातात, किंवा एखाद्या व्यक्तीचा खोटा व्हिडिओ, म्हणजे त्या व्यक्तीने असं बोललेलं नसतं केलेलं नसतं, तसा एक खोटा व्हिडिओ पसरवला जातो, याला आपण डीप फेक म्हणतो. त्यामुळे हा तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो डिजिटल साक्षरता आणि सावधगिरी करण्यासाठी सुद्धा करणं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त दूरसंचार कायद्याचे आधुनिकीकरण आहे, स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देणे आहे आणि सायबर सुरक्षेचं बळकटीकरण आहे, हे सुद्धा महत्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर जसं आपण म्हटलं की स्टार्टअपमध्ये काय याच्यामध्ये, म्हणजे नवीन व्यवसाय चालू करतात, पहिल्यांदा व्यवसाय करतायत, तर त्या स्टार्टअपमध्ये काय संधी आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तर एक लक्षात घ्या की व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठं कार्यालय पाहिजे किंवा मोठं दुकान पाहिजे, खूप पैसे पाहिजेत, मोठमोठ्या ठिकाणी मी पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत, असं नाही. आजकाल मोबाईलमुळे आपला बिझनेस एकदम सहज सोपा झालेला आहे. काय पाहिजे असतं, एक मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल साधनं मिळाली तरी आज गावागावांमध्ये लोक व्यवसाय चालू करत आहेत. समजा एखाद्या तरुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तो ऑनलाईन सेवा देतोय, डिजिटल उत्पादनं विकतोय, म्हणजे काय असतं, कधी कधी PDF बुक बनवून तुम्ही विकू शकता किंवा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, कोर्सेस विकू शकता, तर अशा गोष्टी तुम्ही ऑनलाईन देता किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एखादी नवीन सेवा तुम्ही विकसित करू शकता. तर अशा नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने इंडिया मोबाईल काँग्रेसची व्यासपीठ ही खूप उपयोगी आहे आणि याच्यातूनच जो स्टार्टअप इंडिया संकल्पना जी राबवलेली आहे सरकारने, त्याच्यासाठी सुद्धा ही इंडिया मोबाईल काँग्रेस उपयोगी पडू शकते.
0: श्रोते हो, मोबाईलचा वापर करता ते उत्पादक आणि निर्यातकर्ता म्हणून भारतानं मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रात मारलेली मुसंडी आणि या डिजिटल क्रांतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मिळत असलेली बळकटी याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
2: गेल्या 10 वर्षांमध्ये भारतात मोबाईल फोन हे केवळ एक संवादाचं साधन न राहता बँक असतील, शाळा असतील, आरोग्य केंद्र, बाजार, सरकारी सेवा या सगळ्या एकत्रित केल्या तर त्याचं एक माध्यम बनलंय. आपण डिजिटल इंडियाची एक सर्वात मोठी त्रिवेणी म्हणतो की जॅम त्रिवेणी, त्या जॅममध्ये अर्थातच सर्वात महत्वाचं म्हणजे जे पेमेंट गेटवे आहे UPI, त्याद्वारे भारत हा प्रत्येक तळागाळातल्या शेतकऱ्याकडे सुद्धा पोहोचलेला आहे. आधार कार्ड हा आपला बेस होता आणि अर्थातच त्याला त्याच्या भरीला जो मोबाईलनी सपोर्ट दिला तो अगदी अद्वितीय आहे. आणि जे आपण म्हणतो की मोबाईलच्या आधारे एक मोठं डिजिटल समावेशन झालं, एक प्रकारचं एक लोकशाहीकरण झालं असं आपण म्हणू शकतो. आजच्या घडीला जर आपण बघितलं की जो UPIच्या द्वारे जे व्यवहार होतात ते अगदी सुरुवातीला 2 करोड व्यवहार व्हायचे, ते आता तब्बल 24,200 करोड पर्यंत व्यवहार या 25-26 वर्षात झालेत. म्हणजे त्याचा एक आयडिया आपल्याला येऊ शकते की आपण किती या मोबाईलवरती अवलंबून आहोत. आणि ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर March 2026 आकडेवारीप्रमाणे घरटी जवळजवळ 86% लोकांकडे एक स्मार्टफोन होता भारतात. भारत ही सर्वात मोठी लोकसंख्या असलेली जगातली एक नंबरची अर्थव्यवस्था आहे आणि ह्या इंटरनेटच्या द्वारे एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे अख्ख्या जगामध्ये ज्याला आपण म्हणतो की चिपेस्ट इंटरनेट सेवा आपल्याकडे आहे. म्हणजे अमेरिकेच्या तुलनेमध्ये म्हटलं तर आपल्यापेक्षा अमेरिकेमध्ये जवळजवळ 10-15 पट पैसे जास्ती द्यावे लागतात. आणि एकूण UPIचा जर विचार केला आपण तर या UPIच्या प्रणालीमध्ये स्वस्त डेटा एक तर आपल्याला मिळतो आणि

0: एकूणच ग्रामीण भागात मोठा विस्तार झाला. आता जर आपण विचार केला, जर आपण जेन झी म्हणतो की एक नवीन जी पिढी आहे, ती नवीन पिढी जी आहे त्यांना एक कौशल्य शिक्षण असेल किंवा त्यांच्या ज्याला आपण म्हणू शकतो की एंटरटेनमेंटची साधनं असतील, म्हणजे अगदी सिनेमा किंवा पिक्चर बघणं किंवा थिएटरमधले शो बघणं, ऑनलाईन ऑर्डर देणं खाण्यापिण्याच्या, ह्या सगळ्या हे जे व्यवहार आहेत ज्याला आपण म्हणतो की एक आपण जो पाया बनवला मोबाईलद्वारे आणि युपीआयच्या द्वारे जे आपण पेमेंट करतो त्यामुळे सहज शक्य झाले. जसंच आपण आजच्या घडीला बघितलं तर जे इन्शुरन्स सेक्टर असेल, बँकिंग असेल, कॅपिटल मार्केट असेल, ते केवायसी करणं महत्वाचं असतं आणि आधार, ई केवायसी याच गोष्टीमुळे सहज शक्य झाले. आणि ह्या भरीला भारत सरकारने सुद्धा ज्याला म्हणतो प्रॉडक्ट लिंक इन्सेंटिव्ह, म्हणजे पीएलआय सारखी स्कीम जी आणली, ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगला खूप महत्व दिलं गेलं. आपण म्हणतो की आपण आत्मनिर्भर व्हावं, एकेकाळी आपण जवळजवळ 25,000 साधारण सेट्स हे मोबाईल इम्पोर्ट करायचो. आता भारत जगामध्ये मोबाईल उत्पादन करणारा 2 नंबरचा देश आहे आणि भारत चक्क आता साधारण 5.5 लाख कोटी इतके मोबाईल निर्यात करतो. म्हणजे स्वस्त डेटा तर आपल्याकडे आहे, शिवाय मोबाईलची चांगली सेवा आहे आणि युपीआयची त्रिवेणी, या व्यतिरिक्त मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भारताने मोठी उभारती घेतली आहे.
1: श्रोते हो, शिक्षण, व्यापार, कृषी क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्र आदी क्षेत्रात मोबाईल आणि डिजिटल क्रांतीचे काय लाभ होतात याविषयी बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी सांगितलं,
0: डिजिटल साक्षरता आपल्याकडे झाली आणि जी उपकरणं महागडी होती ती स्वस्त झाली. आता साधी गोष्ट एक आपण जर बघितलं तर मोबाईलच्या द्वारे शिक्षण घेणं सोपं झालंय. सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन कार्यक्रम चालायचे, मग ते शिक्षणाचे असतील, मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या मीटिंग असतील. मोबाईलमुळे तर चक्क आता कुठल्याही सूचीबद्ध कंपनी, म्हणजे लिस्टेड कंपनीला जर त्यांची वार्षिक सभा घ्यायची असेल सगळ्या सभासदांची, तर ती चक्क ऑनलाईन घेता येते. अर्थात त्यासाठी सर्व प्रणाली आहे ज्याच्यामध्ये कंट्रोल ठेवला जातो. त्यामुळे ह्या सगळ्या मोबाईलने जी मुसंडी मारली मोबाईलची वापराची, तो सर्वसामान्यकडे पोहोचलेली आहे. तसंच आरोग्याचा विचार केला तर ई संजीवनी आहे, ई हॉस्पिटल, याद्वारे लसीकरण आणि या बऱ्याच सुविधा उपलब्ध होतात. आपल्याला माहिती की कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला जी लस मिळाली त्यात कोविन ए ऍप होतं आणि त्याद्वारे पूर्ण आपला डेटा अपडेट व्हायचा. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो एक संचार जर करायचा असेल तर तो कंट्रोल ठेवून संचार कसा करायचा ह्याची एक महत्वाची उपलब्धी तेव्हा होती. शेती आणि व्यापाराचा विचार केला तर शेतकऱ्यांना बाजारभाव, हवामान याविषयी सल्ला मिळतो. छोटे उद्योजक असतील अगदी एमएसएमई सारखे, तर त्यांना ओएनडीसीच्या माध्यमातून जी डिजिटल बाजारपेठ उपलब्ध झाली आहे त्यामुळे ते आपला माल तिकडे विकू शकतात. आणि आपल्याकडे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे डिजी लॉकर आहे जो मोबाईलच्या आधारे, जिकडे तुम्ही तुमचे सगळी प्रमाणपत्र स्टोअर करू शकता, आधार, पॅन, उमंग, आणि ती वेळोवेळी ज्या ज्या संस्थेला पाहिजे असतील तिकडे तुम्ही त्यांना स्वतः ज्याला म्हणतो की अथॉरिटी देऊन उपलब्ध करू जाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला किंवा त्यांना कोणाला एकमेकांना न भेटता हे सगळे व्यवहार होऊ शकतात. म्हणजे शेती असेल, आरोग्य असेल, व्यापार असेल, शिक्षण, आर्थिक सेवा, सगळ्या बाबतीत ह्या मोबाईलनी एक मोठी मुसंडी मारली आहे. आणि इव्हन कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की बँकिंग सेवा असेल किंवा कॅपिटल मार्केट असेल हे सगळं व्यवस्थित चालू होतं, एकही दिवस बंद नव्हतं. म्हणजे मोबाईलचा जो हा वापर आहे हा चांगल्या कारणांसाठी झालाय. हे सगळं करत असताना डिजिटल साक्षरता आणणं हे महत्वाचं आहे आणि वेगवेगळ्या संस्था, मग त्या सरकारी असतील, निमसरकारी असतील, एनजीओ असतील, हे डिजिटल साक्षरता मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे नेत आहेत. कारण त्यामध्ये कधी धोके पण असतात जी आपण बऱ्याच वेळा बघतो, सायबर गुन्हे होतात, तर ते होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच आपला जो डेटा आहे त्याची गोपनीयता ठेवणे तेवढंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी डीपीडीपी ऍक्ट हा 2023 आणला गेला. आता जे नवीन ती कार्यप्रणाली त्याप्रमाणे मे 2027 पर्यंत हा डीपीडीपी ऍक्ट पूर्णपणे अंमलात होईल. आणि ज्याला म्हणतात कन्सेंट मॅनेजमेंट, म्हणजे आपला डेटा कोणी वापरावा यासंबंधी आपण त्या समोरच्या संस्थेला आपल्याकडून कन्सेंट दिली जाते आणि त्याचा रेकॉर्ड ठेवला जाईल, म्हणजे त्या बाबतीत सुद्धा भारताने पावलं उचलली.
1: श्रोते हो, भारतीय मोबाईल काँग्रेस परिषदेत जगभरातून शेकडो कंपन्या, हजारो उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी हजेरी लावली, त्यामुळे भारतात थेट परकीय गुंतवणुकीला मदत मिळणार आहे. यातून देशातल्या स्टार्टअप्सना जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार मिळून देशात नव्यानं उद्योग आणि रोजगाराच्या संधीत वाढ होणार आहे. एकूणच मोबाईल आणि सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्रात भारताचा आत्मनिर्भर बनण्यासाठीचा प्रवास हा इंडिया मोबाईल काँग्रेस सारख्या परिषदांमधील चर्चा आणि करारांद्वारे अधिक सुकर होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाश

आकाशवाणीच्या मुंबई प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन सीमा देसाई.

नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज 19 अश्विन शके 1948 अर्थात 11 ऑक्टोबर 2026. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया एकमेकास सहाय्य करू या विषयावर राजाभाऊ डिग्रजकर यांनी सादर केलेलं कीर्तन.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी या अभंगातून जो उपदेश केला तो म्हणजे सर्व वेदाचा आणि सर्व शास्त्रांचं फार जे आहे तेच त्यांनी सांगितलं आहे. या सर्व सृष्टीमध्ये एकच तत्व परब्रह्मस्वरूप अनेक विविध प्रकारांनी भरलेला आहे. अणुरेणूमध्ये सुद्धा एकच परमात्मा व्यापलेला आहे. मोरोपंत म्हणतात, भूजल तेज समीरख रवी शशी काष्टादिके असे भरला, स्थिर चल जलचर व्यापुनी तो परमात्मा दशांगुले उरला. अत्यतिष्ठत दशांगुलम असं शास्त्राचं वचन आहे. मग आपण जर कोणाचा द्वेष मत्सर केला, कोण्याही प्राणी मात्राशी वैरभावानं वागलो तर ती एक प्रकारची परमेश्वराची प्रतारणा होईल ना. म्हणूनच एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. प्रत्येक मानवाने एकमेकांच्या मदतीकरता सहाय्याकरता सर्व काळ तत्पर असणं यातच मानवाची धन्यता आहे. त्याचप्रमाणे एकूण 18 पुराणं भगवान वेदव्यासांनी लिहिले आहेत. अनेक कथा उपकथा सिद्धांत त्यात प्रतिपादन केलेले आहेत. परंतु या 18 पुराणाचा सारांश जर काही असेल तर तोही हाच आहे की एकमेकांनी एकमेकांना अनेक प्रकारे सहाय्य करून परोपकाराचं महान असं पुण्य प्राप्त करून घ्यावं. अष्टादश पुराणेषु व्यासेन कथितद्वयं परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. जगात जितकी म्हणून पुण्यकर्म सांगितलेली आहेत

त्या सर्व पुण्यकर्मापेक्षा ही परोपकाराचं पुण्य फार मोठं आहे. तसंच परपिडे सारखं महान भयंकर असं दुसरं कोणतंही पाप कर्म नाही. येतु ज्ञंती निरर्थकम परहितम ते केन जानीमय असं एके ठिकाणी राजा भर्तृणी वर्णन केलेलं आहे. म्हणजेच सर्व शास्त्र पुराणाचा सारांश या दोनच गोष्टीमध्ये आलेला आहे, परोपकाराय पुण्याय आणि पापाय परपीडनम. सुभाषितकार म्हणतात, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकारार्थ दुहंती गावा, परोपकारार्थ मिदम शरीरम. परमेश्वरांनी सर्व सृष्टीची रचनात परोपकाराकरता केलेली दिसून येत नाही का? हजारो नद्या आपलं स्वच्छ पाणी जगाला देतात, कोट्यावधी असलेले वृक्ष आपली सावली फळं पानं फुलं आणि स्वतःचा संपूर्ण देहसुद्धा जाळून तुमच्या आमच्यावर उपकार करतात. गाई अमृतासारखं आपलं संपूर्ण दूध तुमच्या आमच्याकरता देतात. सज्जन हो, आपण तिच्या वासराला सुद्धा पोटभर दूध न पिऊ देता निर्दय अंतःकरणानं त्याला जबरदस्तीनं ओढून बांधून ठेवतो. काय वाटत असेल त्या बिचाऱ्या गोमातेला? ज्यांना आपण पशु म्हणतो ते बिचारे मरेपर्यंत तुमची सेवा करतातच, तरी पण त्यांचं समाधान होत नसल्यामुळं ते मेल्यानंतर सुद्धा कातड्याच्या रूपाने तुमच्या आमच्या पायांनी तुडून घेतात. कवी म्हणतात.

करूया. मंदिरात वाजणारा नगारा, चौघडा, मृदंग, तबला, ढोल ही वाद्य सुद्धा पशूंच्याच कातडीपासून तयार होतात. मानवाच्या शरीराचा काही उपयोग होणार नाही. या करतात देहात प्राण असेपर्यंत मानवानी एकमेकांना पूर्णपणे सहाय्य करणं, त्यांच्या संकटाच्या वेळी त्यांना मदत करणं, यातच मानवाची खरी धन्यता आहे. अशात परोपकारी माणसाला संत, महात्मे किंवा साधू पुरुष असंच म्हणतात. उपकारिष्य साधू साधुत्वे तस्य को गुणः, अपकारिष्य साधू स्वसाधू सद्भिरुच्यते. जे आपल्यावर उपकार करतात त्यांच्यावरच आपण उपकार करतो, यात काहीच विशेष नाही. परंतु जे आपल्यावर अपकार करतात, आपला सदैव द्वेष मत्सर करून वैर करतात, अशावर सुद्धा त्यांच्या संकटाच्या वेळी सहाय्य करून त्यांना संकटातून जर सोडवलं, या वृत्तीला खरोखर महात्मे किंवा साधू पुरुष म्हणतात. भगवंतांनी गीतेमध्येही अर्जुनाला हेच सांगितलेलं आहे. खऱ्या संतांचं लक्षण भगवान सांगतात. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. संत ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला हाच उपदेश केला. ते म्हणतात की जे दुष्टवृत्तीचे लोक असतील त्यांच्या मनातला दुष्टभाव समूळ नष्ट होऊन त्यांच्याही ठिकाणी सर्वत्र सम भावना आणि बंधुभाव निर्माण व्हावा. जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर धावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांचेल तो ते लाहो प्राणी जात. सज्जनो, परंतु अतिशय दुःख वाटते की आज सर्वत्र देशात अशांतता निर्माण झाली आहे. राष्ट्रात संघर्ष, प्रांताप्रांतात संघर्ष, इतकंच नाही तर प्रत्येक गावागावात खेड्यापाड्यातून सुद्धा एकमेकात द्वेष मत्सर आणि वैरभाव निर्माण झालेला आहे. आणि याच एका दुष्टवृत्तीमुळं एकमेकात कलह निर्माण होऊन आपलेच म्हणणारे आपल्या क्षुल्लक स्वार्थाकरता आपले शत्रू बनतात. आणि त्यामुळं परके शत्रू घरात शिरून अत्याचार अनाचार करून आम्हाला गुलाम बनवतात. दुसऱ्याचा द्वेष मत्सर करून कोणालाही सुख समाधान

मिळू शकणार नाही, तर दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख आहे आणि दुसऱ्याच्या दुःखात आपलंही दुःख पाठवलेलं आहे. याकरता प्रत्येक मानवाने एकमेकांना पूर्णपणे सहाय्य करून सर्वांनी सुखप्राप्ती करून घ्यावी. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. आणि याच हेतूनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात.

लहानपणापासूनच ज्या दुर्योधनानं पांडवांचा अमानुष्य असा छळ केला, त्यांचं अन्यायानी सर्वस्व हरण करून त्यांना वनवासात पाठवलं, तरी पण धर्मराजांच्या मनात मात्र कौरवाविषयी कधीही वैरभाव निर्माण झाला नाही. उलट कौरवांच्या संकटात त्यांना कसं सहाय्य केलं आणि त्यांचं संरक्षण कसं केलं तोच कथाभाग आपल्याला आज ऐकायचा आहे. पांडव वनात असताना त्यांच्या दुःखावर डागण्या देऊन किंवा प्रसंगी त्यांचा समूळ नाश करून टाकावा या दुष्ट हेतूनी दुर्योधनानं एकदा असं ठरवलं की आपलं हे सर्व राजवैभव त्या भिकारी पांडवांनी उघड्या डोळ्यांनी पाहावं आणि द्रौपदीसह सर्वांनी खाली माना घालाव्यात असा आपला मनोदय त्यांनी शकुनी मामा दुःशासन आणि कर्ण यांना सांगितला. आणि त्यांच्याकडे सर्व ऐश्वर्य दाखवण्याकरता जायचा दिवस सुद्धा त्यांनी ठरवला.

ज्या द्वैतवनात पांडव द्रौपदीच पर्णकुटीत राहत होते त्याच वनात आपल्या सर्व परिवारास त्रिसमुदायास मुलं बाळ नोकर चाकर प्रधान सेनापती आणि सर्व सैनिकासह जायला निघाला. त्यांनी सर्व स्त्रियांना पुरुषांना मुलाबाळांना अशी सूचना दिली की सर्व प्रकारचे रत्नदंडित हिऱ्या मोत्याचे सुवर्णाचे अलंकार आणि भारी भारी वस्त्र परिधान करून आपापल्या सजवलेल्या रथात अंबारीत पालखीत बसून मंगलवाद्याच्या गजरात उद्याच्या सूर्योदयापूर्वीच निघा. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ही सर्व कौरव मंडळी पांडवांना लाजवण्याच्या हेतूनी निघाली. त्यांनी 2 दिवस द्वैतवनाच्या जवळ असलेल्या आपल्या गवळीपुऱ्यात मुक्काम ठेवला. तेथील सर्व गोप आणि गोपींनी या सर्व आलेल्या कौरवांचं अतिशय आनंदाने स्वागत केलं. त्या सर्वांना यथेच्छ दही दूध लोणी देऊन तृप्त केलं. काही मनोरंजनाचीही कार्यक्रम नृत्य गायनादी करून त्यांना संतुष्ट केलं.

आणि एक दिवस सकाळच्या वेळी एका सरोवराच्या ठिकाणी येऊन जलविहार करावा असा त्यांनी निश्चय केला. कारण त्याच सरोवर द्रौपदीसह पांडव स्नान करण्याकरता येतील आणि आमचं सर्व प्रकारे ऐश्वर्य पाहून ते आपल्या मनात आपलं स्वतःचं दुःख आठवीत लज्जित होऊन आपल्या मनाखाली घालतील. याप्रमाणे सर्व समुदायासह हे कौरव त्या सरोवराच्या जवळ आलेत. परंतु त्याच वेळी चित्रसेन गंधर्व आपल्या सर्व स्त्रिया आणि परिवारासह जलविहार करीत होता. त्यांनी आपले गंधर्व आजूबाजूला संरक्षक म्हणून ठेवले होते. त्या सर्व गंधर्वांनी या आलेल्या कौरव दूतांना कौरवांना सरोवरात उतरण्याची मनाई केली. तुम्हाला सध्या तरी सरोवरात येता येणार नाही, थांबा, एक पाऊल सुद्धा पुढे टाकू नका, जा चालते व्हा, या शब्दात सांगितलं. तेव्हा कौरवांचे सेवक म्हणतात, अरे आम्ही कोण आहोत माहीत आहे तुम्हाला? कुरुनाथ राजा महावीर त्याचे असो दूत आम्ही न अन्या नराचे. चला दूर सांगा धन्याशी पळाया नृपा ज्ञान भंगा वृथाती मराया. आणि सज्जनो मग काय, कौरवदूत आणि गंधर्व यांच्यात बाचाबाची, नंतर शस्त्रांची लढाई सुरू झाली. थोड्याच वेळात सर्व गंधर्व सरोवराच्या बाहेर निघाले. इकडे सर्व कौरवही येऊन पोचले होते. आणि मग काय, कौरव आणि गंधर्व यांच्यात घनघोर संग्राम सुरू झाला. दुर्योधन दुःशासन कर्ण शकुनी मामा हे सर्व कौरव गंधर्व सैन्यावर तुटून पडले. परंतु गंधर्वांनी सर्व कौरव सैन्याचा काही क्षणातच फडशा उडवला. झाला संग्राम मोठा कुरुबल अवघे पांगले ते बघोनी कर्णाने थोर केला कहर बहुरणी मारिले शत्रुबाणी ओपोनी चित्रसेने विरथ करुनिया लाविले त्या पळाया नाही कोणी तत्राता कुरुभट म्हणती अंधपुत्रा पळाया. गोपाल कृष्ण महाराज की जय. गंधर्वांनी सर्व कौरव सैन्याचा संहार केला. इतकंच नव्हे तर दुर्योधन दुःशासन शकुनी आणि कर्ण या चौघांना त्यांनी रथामध्ये करकरून बांधलं आणि तो त्यांना गंधर्व लोकाला न्यायला लागला. ती त्यांची दुर्दशा पाहून काही प्रामाणिक परंतु अतिशय जखमी घायाळ झालेले कौरव सेवक यांनी विचार केला की या संकटातून आता यांचं रक्षण पांडवाशिवाय धर्माशिवाय कोणीच करू शकणार नाही. म्हणून ते जवळच असलेल्या पांडवाकडे म्हणजे धर्माला शरण आले. धर्मराजाला नमस्कार करून आर्तफोरात ते म्हणतात,

धर्मराजा रक्षण करा, धर्मराजा रक्षण करा, आमचं रक्षण करा, आमचं रक्षण करा. आपले चुलत बंधू संकटात सापडले आहे. चित्रसेन गंधर्वानी त्यांना रथामध्ये बांधून तो त्यांना गंधर्व लोकाला नेत आहेत. सर्व कौरव सैन्याचा त्यांनी संहार केला आहे. याप्रमाणे त्यांचे शब्द जवळच बसलेल्या भीमाच्या कानी पडले मात्र. आणि मग काय, तो आपली गदा घेऊन मोठ्या आवेशानं त्या लोकांच्या अंगावर तवतळून आला आणि म्हणतो, अरे मूर्खानो, हराम खोरानो, निघा इथून, चालते व्हा, चालते व्हा. नाहीपेक्षा या गदेनी तुमचे सर्वांचे टाळके फोडतो. हे ऐकलं आणि ते सेवक धर्मराजाच्या पाठीमागे येऊन लपले आणि धर्मराजाला म्हणतात, धर्मराजा, धर्मराजा, त्यांचं रक्षण मग करा, पण आधी आम्हाला या भीमाच्या गदेतून वाचवा. तेव्हा मोठ्या आवेशाने भीम म्हणतो, काय रे, आता तुम्हाला तुलत भावाचं नातं आठवलं का? आणि तेव्हा, अरे मूर्खानो, तो प्रसंग तुम्हाला आठवतो का? ज्या दुष्टे मद घातले विषामालाक्षाग्रही दाळिले, कापट्टे धनराज्य सर्व हरिले, दुःशब्दी धिक्कारिले, नेली द्रौपदी केश ओढित सभे, वस्त्राहरो पाहिले, नीचा लाजन त्या कशी वदतफे, रक्षा आम्हाला बळे. आजपर्यंत ज्या दुष्टांनी आम्हाला मारण्याचे अनेक कपट कारस्थान केले, तेव्हा काय आम्ही त्यांचे शत्रू होतो? काय रे, जा इथून, चालते व्हा. अरे त्या गंधर्वानी तर त्यांना जिवंतच ठेवायला नको होतं, समजलं? हे भीमाचं कठोर बोलणं ऐकलं आणि धर्मराजाला अतिशय वाईट वाटलं. ते म्हणतात, भीमा, भीमा, थांब, शांत हो, शांत हो. अरे त्यांनी जरी आजपर्यंत आपला छळ केला असेल, तरी पण ते आपले बंधूच आहेत ना. आपण कितीही झालं तरी एकाच कुळात जन्माला आलेले आहोत. परक्यांनी येऊन आपल्या बांधवांचा छळ करावा ही गोष्ट आपल्याला सुद्धा लांछनास्पद नाही का? आणि दुसरं, याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे असं की तुम्ही पांडवात त्यांचा कौरवांचा नाश करण्याचं सामर्थ्य असताना तुम्हीच स्वतः योग्य वेळी त्यांचा नाश का करू नये? त्यांचा सूड घेण्याचं सामर्थ्य जोपर्यंत तुमच्यात आहे तोपर्यंत तुम्हीच त्यांचा सूड का घेऊ नये भीमा? आणि दुसरी गोष्ट अशी, परी परिभवे प्राप्ते वयम पंचोत्तरम शतम, परस्पर विरोधेन वयम पंचैव ते शतम. मंडळी, या श्लोकाचा अनुवाद मोरोपंतही आपल्या आर्यमधून करतात. खरोखरीच महाभारतातला हा उपदेश म्हणजे लाख मोलाचा आहे.

बात सज्जन श्रोते हो, शेवटी धर्मराजाच्या आज्ञेप्रमाणे चारही बंधू भीम, अर्जुन, नकुळ, सहदेव धर्मराजांना नमस्कार करून आपापली शस्त्र घेऊन चित्रसेन गंधर्वाच्या सैन्यावर तुटून पडले. भीमाच्या गदेपुढे, अर्जुनाच्या गांडीव धनुष्याच्या पुढे कोणता शत्रू टिकणार मला सांगा. शेवटी सर्व गंधर्वांना पळताभुई थोडी झाली आणि चित्रसेन गंधर्वानी शस्त्र खाली ठेवून तो भीम अर्जुन यांना शरण आला. अशा प्रकारे कौरवांचं संरक्षण करून त्यांना भीम अर्जुन यांनी धर्मराजासमोर आणलं तेव्हा त्यांनी अतिशय लज्जित होऊन आपल्या मनाखाली घातल्या. मंडळी, करायला गेले काय आणि झालं काय? तेव्हा धर्मराजांनी त्यांना अतिशय गोड भाषेत उपदेश केला. ते म्हणतात, दुर्योधना, आपलं जरी वैर असेल तरी ते घरातलंच आहे, पण परक्या शत्रूसमोर आपण सर्वांनी आपला वैरभाव विसरून शत्रूचा प्रतिकार करणं आणि एकमेकांना प्रत्येक बाबतीत सहाय्य करणं, आपल्या घराण्याची त्याचप्रमाणे राष्ट्राची कीर्ती वाढवणं प्रत्येक नागरिकांचंच कर्तव्य आहे, असा उपदेश करून त्यांना हस्तिनापूरला जाण्याची परवानगी दिली. म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम

मंडळी एकमेका सहाय्य करू या विषयावर राजाभाऊ डिग्रजकर यांनी सादर केलेलं कीर्तन आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: वंदना माते तुला। श्रोते हो, नवरात्र उत्सवानिमित्त आदिशक्तीच्या नऊ गुणांविषयी आपण ऐकणार आहात प्रवचनकार आणि भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याकडून। मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी।
1: ती कल्याण करणारी आहे, तिच्या सत्तेने हे जग चालतंय। जे जे माझ्या बाबतीत घडेल ते तिचं देणं आहे, आणि म्हणून जर ते आनंदानं स्वीकारायला आपण पाहिलं त्या दृष्टीनं तर नक्की शांती मिळते। मी फक्त कर्तव्यात कुठे

0: कमी पडता नाहीये अशी ती भावना हवी, मात्र मग मनशांती मिळते नक्की.
1: तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका, मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
1: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
0: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
2: कशी मिळू शकते?
0: उद्गमने. RBI च्या उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
2: हो,
0: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
2: आजच सर्च करतो.
0: मग आजचा चहा तुझ्याकडून.
2: हो हो.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
3: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो, जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
5: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
6: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून. श्रोतेहो, यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता भारतीय तरुणांकडे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। तमिळनाडूत 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ। काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका। शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ। राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरासह सर्वत्र विधिवत घटस्थापना। आणि ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणे। भारतीय युवा वर्गाकडे जगात रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज चेन्नईत जयगोपाल गरुडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात बोलत होते। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात युवा पिढी महत्वाची भूमिका बजावेल असं ते म्हणाले। भारतात तरुणांसाठी प्रचंड संधी उपलब्ध असून तरुणांनी आपली क्षमता ओळखून देशाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज IIT चेन्नई इथं 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली। रस्ते आणि रेल्वे वाहतूक, बंदरं, पेट्रोलियम आणि वैज्ञानिक संशोधन अशा प्रकल्पांचा यात समावेश आहे। या प्रकल्पांमुळे जोडणी वाढेल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल, राज्यातल्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हे प्रकल्प तमिळनाडूच्या नागरिकांचं रोजचं आयुष्य सोपं करतील आणि राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावतील असं ते म्हणाले। तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यावेळी उपस्थित होते। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ते आज नाशिक इथं ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या समृद्ध पंचायतराज अभियानाच्या 2रा टप्प्याचा प्रारंभ करताना बोलत होते। दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल। अन्नधान्य पुरवठ्याची विशेष काळजी घेतली जाईल। शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवले जातील। जिरामजी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असं त्यांनी सांगितलं। या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये असं आवाहन त्यांनी केलं।
1: आता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कृपया आपलं गोधन विकू नका। राज्य सरकार तुमच्या सोबत जी चाऱ्याची व्यवस्था आहे त्याकरता जर आपल्याला आवश्यकता पडली तर मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे डेपो आपण सुरू करू, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करू आणि त्या माध्यमातून गोधनाला आणि गोवंशाला पाणी आणि चारा मिळाला पाहिजे हा प्रयत्न करू।
0: आज सुरू केलेल्या अभियानाच्या 2रा टप्प्यात गावागावात जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असं आवाहन त्यांनी केलं। दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। या अभियानाचा 2रा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार आहे। या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं। राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली। या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते। या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने जास्त आधार देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। या पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मान्सूनच्या पहिल्या 2 महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा होती, पण पिकं फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पावसात सुमारे 2 महिने खंड पडला, त्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला। कापूस, तूर, ऊस या पिकांवरही परिणाम झाला असं त्यांनी सांगितलं। पाण्याअभावी रब्बीची पेरणी होण्याची शक्यता कमी असून खरीप हंगामातलं नुकसानही भरून काढता येणार नाही, त्यामुळे रोजगार आणि अन्न सुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, पशुधनासाठी चारा पाण्याचं नियोजन याला सरकारचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले। दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली। सुटका झाल्यावर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली। निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी केला। पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही

हमीपत्र आपण दिलेला नाही असं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी परिसरातून ताब्यात घेतलं. परवानगी न घेता शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी जमलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कालही पोलिसांनी मुंबईत विविध ठिकाणांवरून सुमारे 600 जणांना ताब्यात घेतलं होतं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. राज्यातल्या देवीच्या मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापनेचा सोहळा पार पडला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी या देवीच्या मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचंही आयोजन केलं गेलंय. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज परंपरेप्रमाणे घटस्थापना विधी संपन्न झाला. मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी देवीची नंदादेवीच्या रुपात बैठी पूजा बांधण्यात आली. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज विविध घटस्थापनेनं झाली. कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्यानं भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात फुलांची सजावट केली होती. नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगगडावर आज दिवसभरात 75,000 भाविकांनी आदिमाया सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या IASF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिधू यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरलंय. थरारक अंतिम सामन्यात त्यानं 240.6 गुणांची कमाई केली आणि केवळ अर्ध्या गुणाच्या फरकानं सुवर्णपदक पटकावलं. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करायचे निर्देशही न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गानं एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही. तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिल्लीतल्या कालच्या आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवांवरच्या निर्बंधांबाबत सर्वोच्च न्यायालयानं 9 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन झाल्यानं प्रथमदर्शनी न्यायालयाचा अवमान झाल्याचं दिसून येत आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. अॅडव्होकेट शैलेंद्रमणी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं आज विशेष सुनावणी घेतली. यानंतर काढलेल्या लेखी आदेशात प्रथमदर्शनी न्यायालयाचा अवमान झाल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार आणि दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष डी तारा यांना न्यायालयानं नोटीस बजावल्या आहेत. या तिघांनी 13 ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणी शपथपत्र दाखल करावं तसंच न्यायालयाच्या 9 ऑक्टोबरच्या निर्देशांच्या पालनाबाबत अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं म्हटलंय. पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. गुजरातमध्ये आज नगरपालिका, नगरपंचायती आणि पंचायत समित्यांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका शांततेत पार पडल्या. गांधीनगर महापालिका, थरा महानगरपालिका तसंच ओखा नगरपालिकेसाठी निवडणूक झाली. यासोबत खेराळू, छोटा उदयपूर आणि बायड नगरपालिकेत काही जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या तर देवभूमी, द्वारका जिल्हा पंचायत, पाथडी तालुका पंचायत, सतलासाना आणि हारिस तालुका पंचायतीसाठीही मतदान झालं. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळपाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा T20 क्रिकेट सामना आज इंदोर इथं सुरू आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 5 बाद 168 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता भारतीय तरुणांकडे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. तमिळनाडूत 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय

0: वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. आणि आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिधूची 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 8:15 आणि 45 सेकंद झाले आहेत. श्रोतेहो, आता लोकसंगीत आम्ही प्रसारित करतोय. ऐकूया विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी गायलेला हा गोंधळ.
2: दारू गड़बड़.

0: श्रोते हो, हे होतं अरे हरेंद्र जाधव यांचं गीत. मुख्य स्वर आणि संगीतकार होते आनंद शिंदे. कार्यक्रमात येता एक पारंपरिक भारूड ऐकूया शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं.
1: सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा हटवून गेले आडवा हटवून गेले आडवा.

0: मनुष्य इंगळी अति दारुण.
1: हा हा म्हणजे अति दारुण.
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे? दारुण म्हणजे भयंकर.
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का?
0: अभ्यंकरचाही संबंध नाही. अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर.
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर.
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदाळ भयंकर.
1: आणि मांदाळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर.
1: बापरे.
0: मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं.
1: तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं.
0: ए गंगीचा इथं काय संबंध?
1: मग त्या रंगीनं.
0: कोणाचाही संबंध नाही. तिनं म्हणजे त्या इंगळीनं.
1: त्या इंगळीनं महाराज. इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू.
1: मोठा विंचू अंदाजे केवढा?
0: तुझ्या एवढा. मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं. सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरविंद सावरा
1: महाराज.
0: अरविंद सावरा.

0: या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरझरा अरविंद सावला
1: महाराज
0: अरविंद सावला
1: महाराज
2: देवा रे देवा काय मी करू आता कुणाला सांगू आय आय आयो

0: यांच्याकडून. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.
1: ती कल्याण करणारी आहे, तिच्या सत्तेने हे जग चालतंय. जे जे माझ्या बाबतीत घडेल ते तिचं देणं आहे, आणि म्हणून जर ते आनंदानं स्वीकारायला आपण पाहिलं त्या दृष्टीनं तर नक्की शांती मिळते. मी फक्त कर्तव्यात कुठे कमी पडता नाहीये अशी ती भावना हवी, मात्र मग मनशांती मिळते नक्की.
0: तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 kHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, लोकसंगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. जयानंद शेट्टी यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकूया. गीत आणि संगीत परीश ठाकूर यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. तसंच श्रोतेहो 101.5 मेगाहर्ट्झ या FM वाहिनीचं न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही आपण आमच्या कार्यक्रमांचा आनंद घेत आहे. श्रोतेहो, यानंतरचे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला 8:45 समाचार संध्या, तर 9 न्यूज @9 ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम, तर रात्री 10 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा, यामध्ये जगदीश हुग्गर यांचं तबलावादन आपण ऐकाल. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या.